बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुल या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 9011201 77. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मैं हूँ मधिशन आचल और आप सुन रहे हैं रेडियो नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

जसी कहो दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुल या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: श्रोत्याहो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. आरजे अनु तुमच्या सोबत आहे आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली. 3 ऑक्टोबर 2024 आजची तारीख आणि अर्थात आज आहे वार शनिवार. वीकेंडला सुरुवात झालेली आहे आणि सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या घड्याळामध्ये. आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात एका सुंदर अशा संस्कृत सुविचारानं आपण करूयात. शिशुत्वं स्त्रैणं वा भवतु ननु वंद्यासे जगताः गुणाः पूजास्थानं गुणीषु न च लिंग न च वयः. शिशु असो किंवा ती स्त्री असो, जगासाठी वंदनीय आहे. म्हणजे लहान मूल असो किंवा एखादी स्त्री असो, माता असो, आई असो, भगिनी असो, परंतु ती जगासाठी वंदनीय आहे कारण गुणच तिचे पूजनीय आहेत. व्यक्तीच्या लिंगावर किंवा व्यक्तीच्या वयावर ती अवलंबून नसते. आणि या श्लोकामध्ये गुणांची महत्ता आणि व्यक्तीच्या लिंग किंवा वयावर आधारित भेदभावाचा अभाव कुठेतरी दाखवलाय. व्यक्तीचं वय किंवा तिचं स्त्रीत्व किंवा बाल्यावस्थामधलं एखादं लहान मूल महत्त्वाचं नसतं, तर तिची गुणवत्ता यातूनच तिला सन्मान मिळत असतो. जो गुणवान असतो तोच खरा पूजनीय असतो असं या संस्कृत श्लोकामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. मग तो लहान असो वा मोठा असो, थोर असो किंवा अगदी लहान असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, हा श्लोक सत्य, शुद्धता आणि योग्यतेच्या पूजनाचं महत्व स्पष्ट करणार आहे. आणि म्हणूनच इथे म्हटलेलं आहे गुणाहा पूजा स्थानम. दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात या संस्कृत सुविचारानं. अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 एफएम वर.

0: आपण ऐकताय स्नेहालय असं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्शनू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आहे, वीकेंडला अर्थात सुरुवात झालेली आहे आणि सुंदर अशा सुविचारानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूयात. गुरुप्राप्तीनंतर साधना करीत असं अनेक जण म्हणतात बघा, म्हणजे गुरुची प्राप्ती झाल्यानंतर किंवा मला गुरु मिळाल्यानंतर मी साधना करीन असं म्हणत गुरूंची वाट पाहणारी अनेक मंडळी आपल्या आजूबाजूला असतात. पण गुरु प्राप्ती होण्यासाठी वाट पाहण्यापेक्षा साधना करून शिष्य होण्यासाठी पात्र होणं किती महत्वाचं आहे नाही का? आणि त्यासाठी साधना करावी आणि मग गुरु आपोआप प्राप्त होईल असं या सुंदर सुविचारामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात आपण. अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती झालेली आहेच आणि मी आहे आर्जन तुमच्या सोबत. महत्वाच्या दिनविशेषकडे आपण वळणार आहोत आणि आज आहे 3 ऑक्टोबर 2024 आजची तारीख. आजच्या महत्वाच्या घटना आणि दिनविशेष. आजच्या दिवशी ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन ते म्हणजे जेम्स लूक अलास्का या ठिकाणी पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत हे शहर लुटलं. इराकला युके पासून स्वातंत्र्य. जनरल डी बोनोच्या नेतृत्वाखाली इटलीनं इथिओपिया पादाक्रांत केलं. युकेमध्ये यशस्वीरित्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी. पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनीचं एकत्रीकरण. ओजे सिम्पन्सची आपल्या भूतपूर्व पत्नी निकोल सिम्पन्स आणि तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमनच्या खुनाच्या आरोपातून सुटका. कोरियन युद्ध झालं होतं. मेरिंग सँडची पहिली लढाई झाली होती. त्याचबरोबर अमेरिकेमधलं पहिलं कृष्णवर्णीय मालकीचं रेडिओ स्टेशन अटलांटामध्ये सुरू. थँक्स गिव्हिंग डे हा सेलिब्रेट केला जातोय आणि त्याचबरोबर अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी या दिवसाची घोषणा जी आहे ती केली होती. रशियन तुर्की युद्ध झालं होतं. निश्चा करार झाला होता आणि यावर स्वाक्षरी होऊन हे युद्ध संपल्याचं घोषित करण्यात आलं होतं. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: हो, नमस्कार. आपण ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगर संतरंग. हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आरजे अनुसोबत, आणि आज आहे 3 ऑक्टोबर. आजच्या महत्वाच्या दिनविशेषकडे वळूया. हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाज सुधारक, शिक्षण तज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्मदिवस. निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता, साहित्य प्रकार हाताळणारे शेषराव पोहनेरकर यांचा जन्मदिन. टीकाकार म. वा. धोंड यांचा जन्मदिवस. सबवे रेस्टॉरंटचे संस्थापक फ्रेड डेलुका यांचा जन्म. चित्रपट डिरेक्टर जे पी दत्ता आज यांचा जन्मदिन. स्पेसवॉक करणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीर अमेरिकेच्या कॅथरीन डी सुलिवन यांचा जन्म. पेरू देशाचे 66व्या राष्ट्राध्यक्ष पेड्रो पाब्लो यांचा जन्मदिन. मेक्सिको देशाचे 48व्या अध्यक्ष एमिलिओ गिल यांचा जन्मदिवस. जपानी सम्राट सागा यांचा जन्मदिन. फ्रेंच लेखक, अनुवादक, शिक्षक आणि आधुनिक अध्यात्मवादाचे संस्थापक ऍलन कार्डिक यांचा जन्मदिवस. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

बॅक. आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. 3 ऑक्टोबर 2024 आजची तारीख आहे. महत्वाच्या दिनविशेषकडे वळूयात. शिवणयंत्राचे संशोधक एलियास होवे यांचा मृत्यू. फ्रेंच गणिती एडवर्ड लुकास यांचं आज निधन. विनोदी लेखक, विडंबनकार आणि स्तंभ लेखक दत्तात्रय तुकाराम तथा दत्तू बांदेकर 1959 मध्ये मृत्यू. भारतीय लेखक आणि राजकारणी पोसी यांचं 95 साली निधन. सोनी कॉर्पोरेशनचे संस्थापक अकियो मोरिटो यांचा आज मृत्यू. सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड यांच्याविरुद्ध FIR नोंदवणारे रवींद्र पाटील यांचं TB रोगामुळे 2007 निधन. सिक्कीमचे राज्यपाल आणि महापौर केदारनाथ सहानी यांचं 2012 मृत्यू. भारतीय राजकारणी आणि गोव्याचे आमदार पांडुरंग राऊत यांचं 2022 निधन. अमेरिकन सार्जंट मेडल ऑफ ऑनर विजेते रँडी शुगर्ट आणि गॅरी गॉर्डन यांचा आज मृत्यू. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM. आवाज तुम्ही.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम। दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आणि राज्यामधल्या महत्वाच्या घडामोडींकडे आपण वळणार आहोत। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार सध्या चर्चेमध्ये आहे आणि त्यांच्या राजीनाम्यासाठी अनेक संघटना आणि सीजेपी अर्थात काँग्रेस जनता पार्टीने सुद्धा आंदोलन करण्याचं ठाम ठरवलं, पण आंदोलनाला मात्र मुंबईमध्ये परवानगी दिलेली नाहीये। पण तरी सुद्धा आंदोलनासाठी सीजेपीचे अभिजित दिपके हे शिवाजी पार्कामध्ये आंदोलन करणार असल्याचं ठाम बोलतायत। पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही ते ठाम आहेत। दिल्लीमध्ये जंतर मंतरवर पोलीस बंदोबस्त आणि इंटरनेट बंद करण्यात आलं होतं, तर वसईचे वकील दिगंबर देसाई यांनी अटक झाल्यास मोफत केस लढण्याची घोषणा सुद्धा केली आहे। त्यामुळे सीजेपी या आंदोलनाला मुंबईमध्ये परवानगी देणार नसल्याचं सांगितलं आहे। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

बँक तुम्ही ऐकताय नगरसंत्रंग हा कार्यक्रम आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आणि अनेक आधार केंद्र, सेतू केंद्र या ठिकाणी NCMC कार्डसाठी आता गर्दी बघायला मिळते. खरं तर पुन्हा एकदा मुदतवाढ करून आता ही अंतिम मुदतवाढ असल्याचं सांगण्यात आलंय. ST तिकिटामध्ये जर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना जर सवलत हवी असेल तर आता NCMC कार्ड सक्तीचं करण्यात आलंय. सवलतीमध्ये प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना 1 ऑक्टोबर पासून हे NCMC कार्ड अनिवार्य आहे. कार्ड नसेल तर पूर्ण तिकीट आकारलं जाणार आहे. नोंदणीनंतर मिळालेली QR पावती 30 दिवस व्हॅलिड असेल आणि कार्ड हे राज्यभरातल्या आगार आणि बस स्थानकांवर उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळ रस्ता, अहिल्यानगर.

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं वृक्ष लागवड योजना जी आहे ती बंद केली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारनं अल्पसंख्याक विभागाची वृक्ष लागवड आणि संगोपन योजना बंद केली आहे. 2016 पासून सुरू असलेल्या या योजनेवर गेल्या 5 वर्षांमध्ये 25 कोटींपेक्षा कमी खर्च झालाय आणि त्यामुळे बंद करण्याचा हा निर्णय घेण्यात आलाय. राज्यामध्ये सध्या दुष्काळग्रस्त भागामध्ये पंचनामे सुरू आहेत आणि संपूर्ण राज्यभरामध्ये 75% दुष्काळ जो आहे तो जाहीर करण्यात आलाय. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जी वृक्ष लागवड योजना सुरू करण्यात आली होती ती सुद्धा आता बंद करण्यात आली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आरजर तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झालीये आणि ऑलमोस्ट मान्सूनचा परतीचा प्रवास सुद्धा थांबलेला आहे असं पुढे वेधशाळेनं व्यक्त केलंय. पण महाराष्ट्रामध्ये 7 जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पाऊस पडू शकतो. सध्या तापमानामध्ये प्रचंड वाढ होतीये. 33 ते 34 डिग्री अंश सेल्सिअस मध्य महाराष्ट्रामध्ये तापमान जे आहे ते वाढत चाललेलं आहे. हवामान खात्यानं कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूरमध्ये पावसाचा अंदाज वर्तवलाय. विदर्भ आणि मराठवाड्यामधलं वातावरण सध्या ढगाळ आहे. 33 ते 34 डिग्री अंश सेल्सिअस वर पुण्यामध्ये तापमान आहे. तर ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा 1 ते 2 अंशांनी अधिक तापमान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल. लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV/AIDS बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

वेलकम बॅक. तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि त्याचबरोबर महत्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोतच. राज्यातल्या आणि त्याचबरोबर जिल्ह्यामधल्या महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. शिवभोजन केंद्रासाठी आता नवीन नियमावली राज्य सरकारनं जाहीर केली आहे. उल्लंघन जर केलं तर 5,000 रुपयांचा दंड या शिवभोजन केंद्राच्या चालकांसाठी असेल. राज्य सरकारनं शिवभोजन योजनेसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. प्रत्येक केंद्रामध्ये ज्या ठिकाणी शिवभोजन थाळी तयार केली जाते त्या ठिकाणी CCTV कॅमेरेज आता अनिवार्य करण्यात आले. सकाळी 11 ते 3 ही वेळ निश्चित आहे. पार्सलवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे तर दररोज 75 ते 200 थाळ्या द्याव्या लागतील. आणि हा जर नियम मोडला तर शिवभोजन केंद्राचे जे चालक आहेत त्यांच्यावर 5,000 रुपयांची दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. थाळीची किंमत मात्र 10 रुपयाच असेल असंही सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आणि त्याच बरोबर पितृपक्षाला सुद्धा सुरुवात झाली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी पुराण काळापासून पितृपक्ष, ज्याला पितृपंधरवड असं म्हटलं जातं, याला अनादि काळापासून महत्व आहे. काही कारणास्तव पूर्ण श्राद्धविधी करणं शक्य न झाल्यावर अमान्य श्राद्ध करावं, म्हणजेच क्षमतेनुसार धान्य, तांदूळ, तीळ, तेल, तूप, गुळ, बटाटे, नारळ, विडा, दक्षिणा, शिदा साहित्य एखाद्या खरंतर पुरोहिताला द्यावं. पिंडदान करून श्राद्ध करणे, सगळ्या कुळातील सगळे पितर, अन्न आणि उदक यांच्या अपेक्षेनं आपल्या वंशाजवळ येण्याचा काळ म्हणजे हा पितृपक्षाचा काळ आहे. पितृपक्षाच्या या काळामध्ये पितृलोक पृथ्वी लोकाच्या सगळ्यात जास्त जवळ येतात. पितरांना दिलेलं अन्न, उदक, पाणी, पिंडदान त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचतं, त्यामुळे ते संतुष्ट होतात आणि कुटुंबियांना आशीर्वाद देतात. श्राद्धविधी केल्यानं पितृदोषामुळे साधनेत येणारे अडथळे दूर होऊन साधनेला सहाय्य होतं. सर्व पितृ तृप्त व्हावेत आणि साधनेसाठी त्यांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी पितृपक्षामध्ये महालयश्राद्ध अवश्य करावं. पितृपक्षामध्ये दानधर्माचं महत्व अनन्य काळापासून आहे आणि याबद्दलही आपण बोलूयात. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
3: स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

कार आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 94.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आहे. पितृपक्षाचा हा काळ आहे. पितृपक्षामध्ये पूर्वजांचा सन्मान केला जातो. पूर्वजांचा सन्मान पितृपक्षामध्ये दान करून करूयात. अहिल्यानगरच्या स्नेहालय या सामाजिक संस्थेमध्ये पितृपक्षाच्या या 15 दिवसाच्या पुण्यकाळामध्ये तुम्ही सुद्धा दान करू शकता. या पवित्र काळात पूर्वजांच्या प्रती आदर व्यक्त करा. 26 सप्टेंबरपासून ते 10 ऑक्टोबरपर्यंत असणारा हा पितृपक्षाचा काळ. स्वेच्छेनं तुम्ही स्नेहालय या सामाजिक संस्थेमध्ये 450 लाभार्थ्यांना इथल्या मुलांना भोजन देऊ शकता. विविध प्रकारचं धान्य किंवा धान्य देण्यासाठी आर्थिक सहयोग देखील देऊ शकता. आपलं अमूल्य दान हीच पूर्वजांना श्रद्धांजली ठरेल. अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता संगीता सानप 90110018 भारत 90110076 आणि ताज शेख 90110028 सहयोग पाठवल्यावर त्याचा स्क्रीनशॉट किंवा आपला संपर्क क्रमांक पावतीसाठी आम्हाला आवर्जून पाठवावा ही विनंती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: मग आपण एक ताईनगर सेंतरंग हा कार्यक्रम दिसायला प्रसन्न सुरुवात झाली आणि मी आहे अर्चना तुमच्या सोबत. महत्वाच्या काही आपण राज्यातल्या घडामोडींकडे वळणार आहोतच, पण त्याचबरोबर स्पोर्ट अपडेटकडे आता वळूयात. वन डे वर्ल्ड कप 2027 वेळापत्रक फायनल झालंय. सोशल मीडियावर सध्या हे शेअर केलं जात आहे आणि अंतिम सामना जो आहे तो 21 नोव्हेंबरला वन डे वर्ल्ड कपचा होणार आहे. आयसीसीनं वन डे वर्ल्ड कप 2027 येणाऱ्या पुढच्या वर्षीचं वेळापत्रक जाहीर केलंय. या स्पर्धेची सुरुवात 2 ऑक्टोबरला होणार आहे. पहिल्या सुपर सिरीज सामन्यानं होईल आणि अंतिम म्हणजे शेवटची मॅच जी आहे ती 21 नोव्हेंबर 2027 होणार आहे. भारत आपला पहिला गट फेरीतील सामना 7 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे, तर 10 ऑक्टोबरला वन डे वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये 9व्यांदा पाकिस्तानचा सामना केला जाईल असंही सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: गव्हाची ओंबी वाऱ्याची झोंबी.

आपण ऐकताय स्नेहालय असं लोकमाध्यम रेडिओने का 90.4 FM आवाज तुमचा आरजे अनु तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. भरती परीक्षा प्रक्रिया सुधारणाबद्दल आपण जाणून घेऊयात. भरती परीक्षा सुधारणामध्ये उच्चस्तरीय टास्क फोर्सनं 3 महिन्यांमध्ये अहवाल सादर करणार असल्याचं सांगितलं आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये उच्चस्तरीय टास्क फोर्सचा नाशिक विभागातील उमेदवार पालकांशी आणि उमेदवारांशी संवाद साधला जाणार आहे. तर आतापर्यंत 2000 विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद या भरती परीक्षेच्या प्रक्रिया सुधारण्यासाठी करण्यात आला आहे. राज्यभरामधून सुमारे 30,000 सूचना या भरती परीक्षा प्रक्रिया सुधारण्यासाठी आल्या होत्या. उच्चस्तरीय टास्क फोर्सनं सगळ्या सूचना सगळे मुद्दे यांचा सखोल अभ्यास केलाय आणि अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांची शिफारस करणार असल्याचं सांगितलं आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज. महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

बॅक. आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. सेवा संकल्प अभियान या अंतर्गत एक पेड मा के नाम या उपक्रमातून मातृप्रेमाचा सन्मान केला जातोय आणि त्यामुळेच पर्यावरण संवर्धनाला एक नवी दिशा मिळते. अकोर्नर मध्ये एक पेड मा के नाम हा उपक्रम राबवण्यात आलाय सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर यावेळी अधिकारी आणि मान्यवरांनी आपल्या आईच्या नावे एक प्रेमानं वृक्षदान केलं आहे आणि 20 वर्ष वयाच्या 10 देशी वृक्षांची लागवड आणि पूजन यावेळी करण्यात आलं. यावेळेस उपक्रमाला जिल्हाधिकारी त्या पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, DRDA सदस्य यावेळी उपस्थित होते. जिल्हा पंचायत संसाधन केंद्राचे प्राचार्य आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी यावेळी सुसज्ज संगणक कक्ष आणि वाचनालय सुद्धा तयार करण्यात आल्याची माहिती मिळाली. आणि त्याचबरोबर प्रशिक्षण केंद्रामध्ये सुद्धा पार्क विकसित करण्याचं नियोजन सुद्धा यावेळी करण्यात आलं आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: सर आपण ऐकताय स्नेहा न्यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून नगरमधल्या जामखेडमध्ये उजनी धरणातील अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सध्या प्रयत्न करण्यात येणार आहे. उपलब्ध पाण्याचं काटेकोरपणे नियोजन करून नागरिकांनी शेती पशुधनासाठी गरजा लक्षात घेऊन उपाययोजना करण्यासाठी सांगितलंय. दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय. दुष्काळी परिस्थितीतही नागरिकांना पाणी आणि हाताला काम उपलब्ध करून देणं महत्वाचं आहे. दुष्काळासाठी मात करण्यासाठी प्रशासनानं सर्व विभागांचा समन्वय साधलाय आणि परिपूर्ण दुष्काळ निवारण समिती आराखडा तयार करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत. पाणी पुरवठा जामखेडमधला जो आहे त्याच्या योजनांची कामं तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश दिलेत. तर कर्जत आणि जामखेडमध्ये अपूर्ण पाणी पुरवठा योजनांची कामं तात्काळ पूर्ण करावीत असंही सांगण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: बॅक तुम्ही ऐकताय स्नेहाल याच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती झालेली आहेच आणि त्याचबरोबर महत्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. राज्यातल्या शहरातल्या आणि काही जिल्ह्यातल्या महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. परीक्षा पद्धतीमध्ये मूलभूत बदलांची गरज ही असते आणि 3 महिन्यामध्ये आता शासनाला रिपोर्ट जो आहे तो दिला जाणार आहे. अप्पर मुख्य सचिव व्ही राधा समितीला राज्यभरातून 30,000 मेलद्वारे सूचना प्राप्त झाल्या आहेत. 2,000 विद्यार्थ्यांशी भरती परीक्षेसंदर्भामध्ये साधलेला संवाद हा नक्कीच पॉझिटिव्ह असेल. शेवटच्या टप्प्यामध्ये उच्चस्तरीय टास्क फोर्सचा नाशिक विभागातला पालक आणि उमेदवार यांच्याशी झालेला संवाद, आतापर्यंत 2,000 विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद जो आहे तो साधला गेला. राज्यभरातून 30,000 सूचना मेलद्वारे प्राप्त झाल्या होत्या. त्याचबरोबर उच्चस्तरीय टास्क फोर्स सर्व सूचनांचा आणि मुद्द्यांचा सखोल अभ्यास करून अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांची शिफारस करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आरजीएन तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगर सेंतरंग हा कार्यक्रम. जपानमध्ये आयची नागोया या ठिकाणी सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 भारताच्या लवलीना बोरगोहेननं गोल्डन पंच मारत इतिहास रचलाय. महिला बॉक्सिंगच्या 75 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत लवलीनानं चीनच्या बाओझीचा पराभव करत भारताच्या खात्यामध्ये सुवर्णपदक जमा केलंय. विशेष म्हणजे 29 वाढदिवसाच्या दिवशी तिनं देशासाठी हे सुवर्ण स्वप्न साकार केलंय. या कामगिरीसह लवलीना आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासामध्ये महिला बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी भारताची दुसरी खेळाडू ठरली आहे. यापूर्वी मेरी कोमनं 2014 आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं आणि आता लवलीनाही यांनाही सुवर्णपदकावर आपलं नाव करत मेरीकोमच्या पंक्तीमध्ये स्थान मिळवलं आहे. त्यामुळे नक्कीच भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा. रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अहमदनगरी YouTube चॅनल.

आपण ऐकतायत नेहा लोकराज्य रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर तंत्रंग हा कार्यक्रम. दिवसाला

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाले. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. मुंबईमध्ये सीएनजीच्या दरामध्ये 1 ऑक्टोबर पासून किलो मागे 1 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. मुंबई आणि परिसरातील सीएनजीचा दर आता 89 रुपये किलो झाला आहे. एप्रिल पासून आतापर्यंत तब्बल 8 रुपयांची वाढ मुंबई आणि इतर उपनगरासाठी करण्यात आली आहे. वारंवार होणाऱ्या दरवाढीमुळे रिक्षा टॅक्सी चालकाच्या इंधन खर्चामध्ये सुद्धा वाढ झाली आहे. भविष्यामध्ये भाडेवाढीची मागणी होण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते आणि 12 एप्रिल पासून ते आतापर्यंत म्हणजे 1 ऑक्टोबर पर्यंत सीएनजीच्या दरामध्ये 8 रुपयांची वाढ ही टप्प्याटप्प्यानं करण्यात आली. 12 एप्रिलला 1 रुपये प्रति किलो वाढ तर 14 मेला 2 रुपये, 30 मेला 2 रुपये, 1 सप्टेंबरला 2 रुपये आणि 1 ऑक्टोबरला 1 रुपया प्रति किलो वाढ अशी करत सध्याचा दर सीएनजीचा हा ते किलो मागे 89 रुपये असल्याचं सांगण्यात आलंय. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत. नमस्कार श्रोते हो, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी, आज आहे 3 ऑक्टोबर. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत खास आहे, खास करून आपल्या महाराष्ट्रासाठी. मंडळी, आज आपण साजरा करतोय मराठी अभिजात भाषा गौरव दिन. सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना या आपल्या खास दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या लाडक्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा या दिवशी मिळाला आणि आजचा हा दिवस आपल्या मायबोलीचा, तिच्या समृद्ध इतिहासाचा आणि आपल्या संस्कृतीचा गौरव करण्याचा दिवस आहे. विचार करा, हजारो वर्षांची अखंड परंपरा लाभलेली आपली मराठी भाषा. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या भाषेमध्ये माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके असं अभिमानाने म्हटलं, ती आपली मराठी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी, शाहिरांच्या पोवाड्यातून गरजणारी आणि संतांच्या अभंगांतून घराघरात पोहोचलेली ही आपली मायबोली आज जागतिक पटलावर अधिकच दिमाखात चमकतीये. अभिजात दर्जा मिळणं म्हणजे केवळ एक सरकारी मान्यता नाही, तर मंडळी तो आपल्या पूर्वजांनी, कवींनी, साहित्यिकांनी आणि सामान्य जनतेनं जपलेल्या भाषा वैभवाचा सन्मान आहे. पण मित्रांनो, भाषेचा हा गौरव खऱ्या अर्थानं टिकवून ठेवण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांची आहे. आपली मराठी जिवंत आणि समृद्ध ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? मंडळी, खूप सोपं आहे. दररोजच्या आयुष्यात अभिमानानं मराठीत बोला, उत्तम मराठी पुस्तकं वाचा, आपल्या मुलांना आणि तरुण पिढीला मराठी साहित्याची ओळख करून द्या. सोशल मीडियावर मराठीत व्यक्त व्हा, नाटकं पहा आणि मराठी संगीताचा आनंद घ्या. आपली भाषा जितकी आपण रोजच्या व्यवहारात वापरू तितकीच ती अधिक समृद्ध होत राहील. चला तर मग आजच्या या मंगल प्रसंगी आपण एक संकल्प करूयात, आपल्या मायबोलीचा अभिमान बाळगू, तिचं संवर्धन करू आणि तिची गोडी पुढील पिढीपर्यंत तितक्याच प्रेमानं पोहोचू. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मराठी अभिजात भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

0: साध्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली. हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रेखानी लाल काळा खाद्यानी कर्नाटकी

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, कधी अनुभवलाय का हा प्रसंग? आई फक्त 2 दिवसांसाठी बाहेरगावी जाते आणि अचानक तेच भरलेलं घर, सुंदर घर, एकदम रिकाम आणि शांत शांत वाटायला लागतं. भिंती तर तशाच असतात, वस्तू सुद्धा तिथेच असतात, पण तरी सुद्धा घर खायला उठलंय असं वाटत नाही का? का असं होतं माहिती का मंडळी तुम्हाला? कारण घर हे फक्त विटा आणि सिमेंटनं बनत नाही, तर ते आईच्या वावरण्यानं सजीव असतं. सकाळी तिच्या बांगड्यांचा खणखणाट, किचनमधून येणारा तो ओळखीचा आवाज, कपड्यांची आवराआवर आणि हे कुठे ठेवलंय, हे असंच ठेवतात का, तसंच ठेवतात का, असं सगळे तिचे उपदेश. आणि आपण सुद्धा अरे यार मला हे सापडत नाही आहे असं विचारल्यावरती लगेच ती वस्तू ती आपल्या हातात आणून देणं, या सगळ्या सवयींनी घर जिवंत होत असतं. आई घरात नसली की घरातली प्रत्येक वस्तू आपल्याला विचारते की आता माझं काय. टीव्हीचा आवाज मोठा केला तरी तो शांतता घालवू शकत नाही, कारण मंडळी घर सावरणारी, प्रत्येकाची काळजी वाहणारी आणि घराला घरपण देणारी ती एकच व्यक्ती असते. त्यामुळं आई घरी असली की घर हसतं आणि खेळतं आणि ती नसली की तेच घर खायला उठतं. आजच तुमच्या आईला सुद्धा एक घट्ट मिठी मारा आणि सांगा की तू आहेस म्हणूनच हे घर घर आहे. आणि मंडळी तुम्हाला सुद्धा असा अनुभव येतो का किंवा इतर वेगळ्या कोणत्या फिलिंग्स येत आहेत का या बाबतीतल्या, तर तुम्ही मला शेअर करू शकता आपल्या रेडिओ नगरच्या 90111-23-90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती. अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: हम संपर्क और आप सुन रहे हैं रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो आजकाल आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करतोय बरं? सोशल मीडिया स्क्रोल. एखादा छान फोटो पोस्ट केला की आपली नजर सारखी फोनकडे जाते. किती लाईक्स आले, कोणी काय कमेंट केली. पण सखींनो या कमेंट्सचा विचार आपण किती करतो याचा कधी विचार केलाय का? कुणीतरी कौतुक केलं की आपण हवेत तरंगतो आणि एखाद्यानं नकारात्मक किंवा वाईट कमेंट केली की आपला सगळा मूड खराब होतो. आपलं हसू, आपला आनंद आपण अनोळखी लोकांच्या एका कमेंटवरती अवलंबून ठेवतो. मंडळी लक्षात ठेवा, सोशल मीडियावरची प्रत्येक कमेंट ही समोरच्या व्यक्तीची विचारसरणी दाखवत असते. तुमची किंमत नाही, लोकांचं कामच आहे बोलणं. जर कुणाची कमेंट तुम्हाला आनंद देत असेल तर कुणाची कमेंट तुम्हाला दुःखही देते. आणि दुःख देणारी जी कमेंट असेल ना, तर ती मनाला लावून घेण्याऐवजी सरळ इग्नोर करायला शिका. आपलं आयुष्य हे व्हर्च्युअल लाईक्सपेक्षा खूप सुंदर आहे, त्यामुळे कमेंटचा चष्मा बाजूला ठेवा, यावरती विश्वास ठेवा आणि स्वतःच्या आयुष्याचे खरे हिरो बनायला शिका. मंडळी सोशल मीडिया काय आज आहे उद्या नाही, कितीतरी ॲप बंद झालेत, कितीतरी ॲप नव्यानं लॉन्चही होतील. प्रत्येक क्षेत्र बदलतं आहे, प्रत्येक युग बदलत चाललेलं आहे, वर्ष पुढे जात आहेत. त्यामुळे मंडळी यामध्ये गुंतत राहण्यापेक्षा कुठेतरी स्वतःवरती लक्ष केंद्रित करणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. मंडळी या बाबतीत तुमचं मत काय मला नक्की कळवा. 90111 23 90 ही आपल्या संपर्क क्रमांकावरती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

हजारो वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेली, संतांच्या अभंगांतून उमटलेली, शाहिरांच्या पोवाड्यांतून गरजलेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी ही आपली माय बोली, आपली मराठी। माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृताते ही पैजा जिंके। मंडळी, आज आहे मराठी अभिजात भाषा गौरव दिन। चला मराठीचा अभिमान जपूया, मराठी बोलूया, मराठी जगूया आणि आपल्या माय बोलीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचूया। कारण मराठी फक्त भाषा नाही, ती आपल्या अस्मितेची शान आहे। मराठी अभिजात भाषा गौरव दिन चिरायू होऊ।

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आपल्या संस्कृतीत कोणत्याही धार्मिक विधीची सुरुवात ज्या पानाशिवाय पूर्ण होत नाही ते म्हणजे खाऊचं पान म्हणजेच नागवेलीचं पान. पूजेच्या कळसावर ठेवण्यापासून ते सत्यनारायणाच्या पूजेत देवाला अर्पण करण्यापर्यंत या पानाला आपण नेहमीच पवित्र आणि आदरणीय स्थान दिलंय. पण मंडळी हे पान फक्त धार्मिक कार्यापुरतं मर्यादित नसून आपल्या आरोग्यासाठी आणि किचनसाठी सुद्धा एक वरदान आहे बरं का. सकाळी किंवा जेवणानंतर खाऊचं पान चावून खाल्ल्यानं पचनक्रिया अतिशय उत्तम राहते. तोंडातून येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी आणि हिरड्या मजबूत करण्यासाठी हे नैसर्गिक माउथ फ्रेशनर म्हणून सुद्धा काम करतं. एवढंच नाही तर सर्दी किंवा कफ झाला असल्यास या पानाचं रस आणि मधाचं मिश्रण खूप गुणी ठरतं. आणि किचनमध्ये आजकाल शेफ्स आणि सुगृहिणी खाऊच्या पानाचा वापर करून पान आईस्क्रीम पान शॉर्ट आणि वेगवेगळे रिफ्रेशिंग ड्रिंक्स बनवतात जे की पाहुण्यांना भुरळ पाडतात. मग सखींनो सण उत्सवांमध्ये देवाला अर्पण होणाऱ्या आणि जेवणानंतर पचनक्रिया सुधारणाऱ्या या आरोग्यदायी पानाचा वापर तुम्ही सुद्धा आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये नक्की करायला हवाय असं मला वाटतं. त्यामुळे मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आपल्या 90111 2390 या संपर्क क्रमांकावरती. अशाच गोष्टींसाठी तुम्ही ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे RJ ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, कामाची धावपळ, घराची जबाबदारी आणि या सगळ्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष ही तर आता आपल्या सगळ्यांचीच गोष्ट झाली. पण आज मी तुम्हाला एका अशा सुपर फूड बद्दल सांगणार आहे जे की महिलांच्या आरोग्यासाठी अगदी वरदान मानलं जातं आणि ते म्हणजे सत्तू. भाजलेल्या हरभऱ्यांपासून बनवलेला सत्तू हा पोषक घटकांचा खजिना आहे. महिलांमध्ये वारंवार दिसणारी अॅनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता घालवण्यासाठी सत्तूमध्ये मुबलक प्रमाणामध्ये असणारं आयर्न फार मदत करतं. तसंच मंडळी, यामध्ये भरपूर प्रोटीन फायबर असल्यामुळे हाडांना ताकद मिळते आणि पचनक्रिया सुद्धा अगदी उत्तम राहते. मंडळी, सकाळी कामाच्या घाईत ब्रेकफास्ट करायला वेळ नसेल तर एक ग्लास सत्तूचं सरबत किंवा गुळ सत्तूचं पेय नक्की प्या. यामुळे तुम्हाला दिवसभर एनर्जी तर मिळेलच, शिवाय वजन नियंत्रणात ठेवायला आणि पोटाची जळजळ कमी करायला सुद्धा मदत होईल. तर सखींनो, महागड्या सप्लिमेंट्स पेक्षा आपल्या किचनमध्ये उपलब्ध असलेला हा पारंपरिक सत्तू तुमच्या आहारामध्ये नक्की समाविष्ट करा आणि मंडळी रहा एकदम फिट. आणि अशाच टिप्ससाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी

0: आपल्याशी संवाद साधतायत.
1: गणपती बाप्पाचं विसर्जन आणि आपण. नुकतंच गणपती बाप्पाचं विसर्जन झालं. मित्रांनो, गणपती बाप्पा येणार ही जेव्हा चाहूल लागलेली असते ना, त्यावेळेला कधी येणार याचं मायनस काउंटिंग आपल्या मनामध्ये चालू असतं, नाही का? मनामध्ये आशा असते. त्यानंतर 10 दिवस गणपतीचे अतिशय आनंदात असतात. रोज नवनवीन देखावे आणि वेगळी वेगळी गणपती मंडळं बघण्याची उत्सुकता आपल्या मनामध्ये असते. रात्र जागून गणपतीमध्ये फिरताना आपण देहभान विसरून जातो. दिवस कधी संपतात कळतच नाही. आणि मग येते विसर्जनाची वेळ. गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीची जय्यत तयारी कार्यकर्ते करत असतात. ढोल ताशे ते पारंपरिक वाद्य आणि त्यावर थिरकणारी तरुणाई. आपण वर्षानुवर्ष हे दृश्य बघत आलेलो आहोत. मिरवणूक संपेपर्यंत प्रत्येकाच्या अंगात एक वेगळी शक्ती संचारलेली असते असं म्हणायला हरकत नाही. आणि अखेर वेळ येते ती विसर्जनाची. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, हा एकच जयघोष सर्वत्र असतो. घाटावरती बाप्पाची विसर्जनापूर्वीची आरती होते. तोपर्यंत सर्वांचेच चेहरे आनंदी असतात. पण जेव्हा मूर्ती पाण्यामध्ये खोलवर जाऊ लागते ना, तेव्हा प्रत्येकाचं लक्ष हे गणपतीच्या डोळ्यांमध्ये असतं. आणि गणपती बाप्पा चालले खरच मनाला हेलवणार असतं. तोच एक क्षण असतो की प्रत्येक कार्यकर्त्यांचे आणि भक्तांचे डोळे पाणावलेले असतात. खर तर मूर्ती ती. आपण निर्जीव म्हणतो 10 दिवसांच्या श्रद्धेनं तिच्यातही आपल्याला सजीवपणा जाणवत असतो. आपण बाप्पाला निरोप देतो, पुढच्या वर्षी लवकर या. म्हटल्याप्रमाणे गणपती बाप्पा पुन्हा पुढच्या वर्षी येतात. मित्रांनो, आपलं जीवनही असंच आहे. आपण जन्माला येण्यापूर्वी जी चाहूल लागते ना, ती सर्वांचं लक्ष आपल्या जन्माच्या दिवसाची आनंदाने प्रतीक्षा करत असतात. आपला जन्म झाल्यानंतर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण सुखाचे क्षण शोधत असतो. आणि बाप्पाच्या विसर्जनाप्रमाणेच आपली गच्छंतीची वेळ येते. तेव्हा मात्र आयुष्यात केलेल्या चुका आणि परस्परांशी असलेला दुरावा हा आठवून पश्चाताप करत बसतो. मग अशी म्हटल्याप्रमाणे बाप्पा पुढच्या वर्षी परत येणार आहे आणि कायम येणार आहे. पण आपलं तसं नाही. त्यामुळं जोपर्यंत आहोत तोपर्यंत एकमेकांच्या भावना, आनंद आणि दृढ संपर्क कायम ठेवूयात. यापेक्षा अधिक काय बोलणार. गणपती बाप्पा मोरया.
0: श्रोते हो, आताच आपण रेडिओ नगरचे पुण्यातील आर जे संजय यांचा संवाद ऐकला. भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: Keep feeling strong.
1: हजारो वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेली, संतांच्या अभंगांतून उमटलेली, शाहिरांच्या पोवाड्यांतून गरजलेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी ही आपली माय बोली, आपली मराठी. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परिअमृताते ही पैजा जिंके. मंडळी, आज आहे मराठी अभिजात भाषा गौरव दिन. चला मराठीचा अभिमान जपूया, मराठी बोलूया, मराठी जगूया आणि आपल्या मायबोलीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचूया. कारण मराठी फक्त भाषा नाही, ती आपल्या अस्मितेची शान आहे. मराठी अभिजात भाषा गौरव दिन चिरायू हो.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आहे सर्वांचं स्वागतच. आणि मंडळी घरामध्ये नवीन गॅस सिलेंडर आला की आपण काय करतो तर तो पटकन जोडायला जातो. पण जरा थांबा बरं का, काही लहान सहान गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर आपलं घर आणि कुटुंब नेहमी सुरक्षित राहील. सर्वात आधी जेव्हा डिलिव्हरी बॉय नवीन सिलेंडर आणेल तेव्हा त्यावरची सेफ्टी सील व्यवस्थित पॅक आहे की नाही हे नक्की तपासा. सिलेंडर जोडण्याआधी जुन्या सिलेंडरचा रेग्युलेटर पूर्ण बंद करूनच मगच तो बाहेर काढा. नवीन सिलेंडरची प्लास्टिक सील काढल्यानंतर त्याच्या व्हॉल्व्हच्या आत असणारी काळी रबराची वॉशर योग्य ठिकाणी आहे की नाही हे सुद्धा एकदा नीट बघून घ्या. जर ती खराब असेल किंवा नसेल तर गॅस लीक होऊ शकतो. त्याचसोबत मंडळी रेग्युलेटर बसवताना तो व्यवस्थित क्लिक असा आवाज येऊन लॉक झाला पाहिजे. जोडणी झाल्यानंतर जर गॅसचा वास येत असेल तर लगेचच रेग्युलेटर बंद करा. आणि अशा वेळी आगपेटी असेल, आपली माचिस असेल, विजेचे स्विच असतील आणि त्यासोबत जे घरात लाइटर वगैरे असेल तर ते अजिबात सुरू करू नका. आणि घराच्या खिडक्या दारं लगेच उघडी ठेवा. आणि मंडळी ही छोटीशी सतर्कता तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेची मोठी गुरु केली आहे. त्यामुळं अशाच गोष्टींची काळजी घ्या, सुरक्षित राहा. कारण या जीवनाला घातक गोष्टी आहेत, त्यामुळं आपण जेवढी सतर्कता बाळगू तेवढं आपण आपलं पण आणि आपल्या दुसऱ्यांचं सुद्धा आपण रक्षण करू शकतो. मंडळी अशाच थॉटसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700725505 किंवा 90110064695 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

हजारो वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेली, संतांच्या अभंगांतून उमटलेली, शाहिरांच्या पोवाड्यांतून गरजलेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी ही आपली माय बोली, आपली मराठी। माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृताते ही पैजा जिंके। मंडळी, आज आहे मराठी अभिजात भाषा गौरव दिन। चला मराठीचा अभिमान जपूया, मराठी बोलूया, मराठी जगूया आणि आपल्या मायबोलीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचूया। कारण मराठी फक्त भाषा नाही, ती आपल्या अस्मितेची शान आहे। मराठी अभिजात भाषा गौरव दिन चिरायू होऊ।

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आज आहे शनिवार, म्हणजेच आठवड्याची धावपळ थोडी बाजूला ठेवून स्वतःसाठी वेळ काढण्याचा दिवस आहे. सोमवारपासून काम, ऑफिस, कॉलेज, घरच्या जबाबदाऱ्या या सगळ्यामध्ये आपण स्वतःसाठी वेळ काढायचं विसरून जातो. पण मंडळी शनिवार रविवार आला की मन म्हणते की अरे यार पास, आता दोन दिवस फक्त आणि फक्त आराम. मग मंडळी तुमचा या विकेंडचा प्लॅन काय मला नक्की सांगा 90 11 11 23 90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती. मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जाणार आहात, कुटुंबासोबत एखादा छान सिनेमा किंवा जेवणाचा प्लॅन आहे, की मग कुठेही न जाता निवांत घरातच चहा, आवडतं गाणं आणि भरपूर आराम करणार आहात हे मला नक्की कळवा. आणि मंडळी खरं सांगायचं ना तर विकेंड कसा घालवायचा याचा काही नियम नाही आहे, त्यामुळे मनाला आनंद मिळतो तोच तुमचा परफेक्ट विकेंड असतो. आणि म्हणूनच आज आणि उद्या थोडंसं कामापासून दूर व्हा, फोन बाजूला ठेवा, आपल्या माणसांसोबत वेळ घालवा आणि स्वतःला सुद्धा थोडासा वेळ द्या. मंडळी तुमच्या या विकेंडचा प्लॅन मला नक्की कळवा आणि मंडळी अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।
1: वेलकम बॅक मंडळी। गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत। मंडळी, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतानाच आपण बोललो होतो की आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठीच खास आहे, कारण आज आहे मराठी अभिजात भाषा गौरव दिन। आपली मराठी भाषा फक्त संवादाचं माध्यम नाही, तर आपल्या भावना, आपली संस्कृती आणि आपली ओळख आणि आपल्या मातेशी जोडणारी एक सुंदर नाळे। संत ज्ञानेश्वर पासून संत तुकारामांपर्यंत, कुसुमाग्रजांपासून पु ल देशपांडेंपर्यंत आपल्या मराठीनं साहित्याला आणि समाजाला खूप काही दिलंय। आणि म्हणूनच मंडळी, आजच्या दिवसापुरतं नाही तर रोजच्या आयुष्यात मराठी बोलूयात, मराठी वाचूया, मराठी लिहूयात आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ही समृद्ध भाषा अभिमानानं पोहोचूयात। आज शोच्या सुरुवातीला आपण मराठीबद्दल बोलून सुरुवात केली होती आणि आता मराठीच्याच आठवणींसोबत या आपल्या कार्यक्रमाचा निरोप घेते मी। मंडळी, आपण पुन्हा भेटत आहोत सोमवारच्या भागामध्ये ठीक सकाळी 11 वाजता आपल्या नेहमीच्याच वेळेत गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। आणि मंडळी, तोपर्यंत मस्तपैकी हा वीकेंड आहे, सो तुम्ही सुद्धा छान पद्धतीने हा वीकेंड एन्जॉय करा आणि पुन्हा भेटूयात नवीन नवीन विषयांसह, नवीन गप्पांसह। तोपर्यंत मराठी बोला, मराठी जपा आणि आपल्या मायबोलीचा अभिमान मनामध्ये कायम जिवंत ठेवा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खास आहे, कारण आज आपल्या स्नेहालय संस्थेशी आपुलकीचं आणि जिव्हाळ्याचं नातं जोडलेल्या आपल्या काही हितचिंतकांचा वाढदिवस आहे। वाढदिवस आहे सुभद्र।

तू कायम राहो आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्या सोबत प्रेमाची आणि आपुलकीची माणसं असो हीच मनापासून शुभेच्छा. तर नगरकर, वाढदिवस म्हटलं म्हणजे आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या आवडीचं सुंदर गाणं ऐकलं तर आणखीनच तो दिवस आपला खास होऊन जातो. तर नगरकर, आज आपण ऐकूया यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या आवडीचे सुंदर असे गीत फक्त स्नेही वार्ता या शो मध्ये. चला तर मग आता ऐकूया सुभद्रा स्मार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत उडे जब जब जुलते तेरी हे ऐकूया 90.4 FM वर.

हजारो वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेली, संतांच्या अभंगांतून उमटलेली, शाहिरांच्या पोवाड्यांतून गरजलेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी ही आपली माय बोली, आपली मराठी। माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृताते ही पैजा जिंके। मंडळी, आज आहे मराठी अभिजात भाषा गौरव दिन। चला मराठीचा अभिमान जपूया, मराठी बोलूया, मराठी जगूया आणि आपल्या मायबोलीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचूया। कारण मराठी फक्त भाषा नाही, ती आपल्या अस्मितेची शान आहे। मराठी अभिजात भाषा गौरव दिन चिरायू हो।

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेसाठी खरं तर अनेक जणांचे हातभार लागलेले आहेत. या संस्थेमध्ये अनेक उपक्रम प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. हा प्रकल्प अहिल्यानगर मध्ये 7 सेवावस्त्यांमध्ये राबवला जातो. तेथील वंचित दुर्लक्षित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये त्या शिक्षणाचं महत्व समजून देत आहेत, शिक्षणाच्या प्रवाहामध्ये विद्यार्थ्यांना आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तर याच बालभवन मधील काही चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा आपण ऐकणार आहोत. तर नगरकर, कधी कधी आयुष्यात सुरुवात अशा परिस्थितीत होते जिथे स्वप्न तर असतात पण ती पूर्ण करण्यासाठीची वाट मात्र खूप कठीण असते. अशीच एक छोटीशी पण मनाला स्पर्श करून जाणारी गोष्ट आहे. सानवी परमवीर सिंग जुन्नी ही इयत्ता 4वीतील विद्यार्थिनी आहे. ही स्नेहालय संचलित डॉक्टर SK हळवे बालभवनची विद्यार्थिनी आहे. सानवी ही इयत्ता 4वीत शिकते. तिच्या कुटुंबात आई, वडील, 3 बहिणी आणि 1 भाऊ असा परिवार आहे. मात्र व्यसनाच्या सवयीमुळे घरची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. घरातील सततचे वाद आणि अस्थिर वातावरणाचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरही होत होता. पण अशा परिस्थितीत सानवीच्या आयुष्यात शिक्षणाची एक नवीन वाट उघडली. स्नेहालय संचलित डॉक्टर SK हळवे बालभवनच्या माध्यमातून केंद्र समन्वयक शिंदे मॅडम यांनी सानवीच्या घरी भेट देऊन आई वडिलांशी संवाद साधला, मुलांच्या शिक्षणाचं महत्व समजावून सांगितलं आणि सानवीसह तिच्या बहिणीला बालभवनाशी जोडण्यात आलं. सानवीला शिकण्याची इच्छा होती पण तिला नीट वाचता लिहिता येत नव्हतं. अक्षरापासून शब्दापर्यंतचा प्रवासही तिच्यासाठी कठीण होता. पण बालभवन मधील शिक्षकांनी तिच्यावर विश्वास ठेवला, शैक्षणिक साहित्य मिळवलं आणि सततचा सराव झाला. छोट्या छोट्या प्रगतीचं कौतुक झालं आणि हळूहळू सानवीचा आत्मविश्वास वाढू लागला. काल अक्षरांशी घाबरणारी सानवी आज पुस्तकांशी मैत्री करू लागली आहे. तिच्या वाचनात सुधारणा झाली, लेखनात प्रगती झाली आणि नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता वाढली. परिस्थिती आजही तिच्यासाठी सोपी नाही पण आता त्या परिस्थिती समोर उभं राहण्यासाठी तिच्यात जिद्द आहे. कारण शिक्षण एखाद्याला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ताकद देतं. तर नगरकर, सानवीची ही गोष्ट आपल्याला एक सांगते, परिस्थिती कठीण असली तरी योग्य वेळी मिळालेला आधार आणि शिक्षणाची संधी एका मुलाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. आज सानवी शिक्षणाच्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे चालते आहे आणि तिच्या या प्रवासात डॉक्टर SK हळवे बालभवन तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सानवीच्या स्वप्नांना आता पंख मिळाले आहेत आणि तिची ही छोटीशी पावलं उद्याच्या मोठ्या यशाकडे नक्कीच घेऊन जातील. हीच आहे संघर्षातून शिक्षणाकडे आणि शिक्षणातून उज्ज्वल भविष्याकडे जाणारी सानवीची यशोगाथा. नगरकर, आताच आपण ऐकले आहे डॉक्टर SK हळवे बालभवन मधील सानवी या विद्यार्थिनीची यशोगाथा. यानंतरही आपण बालभवन मधील चिमुकल्या विद्यार्थ्यांची यशोगाथा पण ऐकणार आहोत. इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, परंतु आपण आपल्या स्नेहवार्ता या शो मध्ये आपल्या स्नेहालय संस्थेशी गेल्या अनेक वर्षापासून जोडलेल्या हितचिंतकांचा वाढदिवस साजरा करत आहोत. तर आज वाढदिवस आहे निकिता त्रिपाने यांचा. निकिताताई ह्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी आपलं प्रेमाचं नातं जोडून आहेत. निकिताताई, तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि निकिताताई, तुमचा वाढदिवस आणखीन खास करण्यासाठी तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आत्ताच आपण ऐकले आहे डॉक्टर एस के हरे बालभवन मधील सानवी या विद्यार्थिनीची यशोगाथा. यानंतर आपण ऐकणार आहोत परीस बालभवन येथील विद्यार्थिनीची यशोगाथा. चंचलतेतून आत्मविश्वासाकडे आरोहीचा सुंदर प्रवास आपण ऐकणार आहोत. मंडळी, प्रत्येक मुलाच्या मनात काहीतरी शिकण्याची इच्छा असते, फक्त गरज असते ती त्या छोट्याशा प्रयत्नाला समजून घेणाऱ्या, प्रेमाने हात देणाऱ्या व्यक्तींची. अशीच एक गोड आणि प्रेरणादायी कहाणी आहे परीस बालभवन मधील आरोही राजू भोईटे या विद्यार्थिनीची. ही विद्यार्थिनी इयत्ता दुसरीत शिकते आणि हिंद सेवा प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहे. वडील भंगाराची गाडी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आई गृहिणी आहे आणि आरोहीला एक बहीण आहे. साध्या कौटुंबिक परिस्थितीत वाढणाऱ्या आरोहीला शिक्षणासाठी आनंदी आणि प्रेमळ वातावरण मिळावं म्हणून ती परीस बालभवनशी जोडली. सुरुवातीला मात्र आरोही खूप चंचल होती, खूप बडबड करायची. एका जागी शांत बसून उपक्रमात लक्ष देणं तिला जमत नव्हतं. त्यातच मराठी अक्षर ओळख, वाचन आणि लेखनातही तिला आवड, तिला अडचणी येत होत्या. पण बालभवनने तिच्या चंचलतेकडे अडचण म्हणून नाही तर तिच्या शिकण्याची एक वेगळी पद्धत म्हणून पाहिलं. गाणी, गोष्टी, चित्र, अक्षरांचे खेळ, चित्रफलक आणि कृती आधारित उपक्रमांच्या माध्यमातून आरोहीला शिकवण्यात आलं. प्रेमळ मार्गदर्शन, नियमित सराव आणि प्रत्येक छोट्या छोट्या प्रयत्नांचं कौतुक, यामुळे हळूहळू आरोहीमध्ये बदल घडू लागला. ज्या आरोहीला एका जागी बसणं कठीण जायचं, ती आता लक्ष देऊन उपक्रमात सहभागी होऊ लागली आहे. मराठी अक्षरांची ओळख सुधारली, सोपे शब्द वाचता आले आणि लिहिताही येऊ लागले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या मनात मी शिकू शकते हा आत्मविश्वास निर्माण झाला. आज आरोही पूर्वीपेक्षा अधिक उत्साहाने शिकण्याचा प्रयत्न करते. नवीन कृती शिकण्याची तिची उत्सुकता वाढली आणि अभ्यासाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोनही बदलला आहे. नगरकर, आरोहीचा हा छोटासा प्रवास आपल्याला एक मोठी शिकवण देतो. मुलाच्या छोट्या प्रयत्नाकडे प्रेमाने पाहिलं, त्यांना योग्य दिशा दिली आणि सातत्याने प्रोत्साहन दिलं तर त्याच छोट्या प्रयत्नांचं रुपांतर मोठ्या प्रगतीमध्ये होतं. कधी काळी चंचल असलेली आरोही आज अक्षरांशी मैत्री करत आहे, नवीन गोष्टी शिकत आहे आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याचं स्वप्न पाहत आहे. हीच आहे परीस बालभवन मधील आरोही या विद्यार्थिनीची यशोगाथा. आरोहीची पावलं छोटी आहेत पण तिच्या स्वप्नांची उंची मोठी आहे आणि तिच्या या सुंदर प्रवासाला परीस बालभवनची साथ कायमच राहणार आहे. तर नगरकर आत्ताच आपण ऐकले आहे परीस बालभवन मधील आरोही या विद्यार्थिनीची यशोगाथा. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. परंतु आपल्या काही हितचिंतकांचे बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. आपल्या स्नेहालय संस्थेशी गेल्या अनेक वर्षापासून जिव्हाळ्याचं आणि आपुलकीचं नातं जपून असणाऱ्या आपल्या हितचिंतकांचे बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. तर निगरकर, आज वाढदिवस आहे विद्या किरण जाधव यांचा. या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं टिकून आहेत. विद्याताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. विद्याताई, तुमचा हा दिवस आणखीन सुंदर खास करण्याकरिता तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत. जब कोई बात बिघड जाये, जब कोई मुश्किल बढ जाये, हे सुंदर असलं गीत आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, मात्र काही महिला आणि मुली विविध कारणांमुळे संकटात सापडतात, आधार हरवून बसतात आणि त्यांना सुरक्षित आधार निवारा व मदतीची गरज भासते. अशा महिलांसाठी अशेच किरण ठरला आहे स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प. यात सामाजिक बांधिलकीतून स्नेहाधार प्रकल्पाची गरज भासत मंडळी स्नेहाधार हा प्रकल्प विशेषतः संकटग्रस्त, बेघर किंवा आधाराची गरज असलेल्या महिला आणि मुलींसाठी कार्य करत आहे. या प्रकल्पामध्ये त्यांना सुरक्षित निवारा, आधार, समुपदेशन, वैद्यकीय मदत, कायदेशीर सहाय्य आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अनेक वेळा कौटुंबिक हिंसा, सामाजिक अत्याचार, आर्थिक अडचणी किंवा इतर संकटामुळे महिलांना सुरक्षित वातावरणाची गरज असते. अशावेळी स्नेहाधार प्रकल्प त्यांच्यासाठी विविध कौशल्य प्रशिक्षण, रोजगारभिमुख उपक्रम आणि व्यक्तिमत्व विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे त्या नव्या आत्मविश्वासाने जीवनाची सुरुवात करू शकतात. स्नेहाधार प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे महिला सुरक्षितता, सकारात्मक बदल घडून आणण्याचे महत्वपूर्ण कार्य हा प्रकल्प करत आहे. आधाराची गरज असताना मिळालेला हात एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. स्नेहालयाचा स्नेहाधार प्रकल्प अशाच असंख्य महिलांना नवीन आशा, नवे धैर्य आणि नव्या आयुष्याची दिशा देत आहे. मंडळी, आत्ताच आपण ऐकले आहे स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्पाविषयी. इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊया. दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री जयंती. आपल्या सोबत असणार आहेत आरजे आदी. त्याचबरोबर सायंकाळी 4 वाजता आपण ऐकणार आहोत सांगरंग हा कार्यक्रम. यामध्ये शायरी, फॅशन टिप, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेटचा रंगतदार संगम आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत आरजे कोमल. त्याचबरोबर सायंकाळी 7 वाजता नगर डायरी हा कार्यक्रम आहे. यामध्ये आदिवासी व भिल्ल समाजाच्या प्रश्नावर काम करणारे दीपक बर्डे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत अनुजामुळे. त्याचबरोबर रात्री 8:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरील मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकणार आहोत. 9 वाजता लोकशाहीचा चौथा स्तंभ हा कार्यक्रम असणार आहे. संवादक आहे ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. रात्री 10 वाजता चिरंतन गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सादरकर्ते आहे श्रीकृष्ण कुलकर्णी. नगरकर आत्ताच आपण ऐकले आहे स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते मित्र हो नमस्कार आपण ऐकत आहात रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा थोड्या गप्पा थोड़ी गाणी या शो मध्ये मी आर जे आदी आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो। श्रोते मित्र हो आज आपण ऐकणार आहोत 90s स्पेशल सॉन्ग म्हणजेच 1990च्या दशकातले गाजलेले आणि सुमधुर असे गीत। तर सुरुवातीचं हे गीत आहे 1942 अ लव स्टोरी। 1994 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता। विधू विनोद चोपड़ा दिग्दर्शित हा चित्रपट म्हणजे प्रेमकथा देशभक्ती आणि स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी यांचा सुंदर मिलाप असणार असायचा। भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळातील म्हणजेच 1942 सालच्या पार्श्वभूमीवर ही कथा आहे। त्या काळात देशात ब्रिटिश राजवटीविरुद्ध असंतोष वाढत होता। भारत छोडो आंदोलनामुळे स्वातंत्र्याची भावना सामान्य जनतेमध्येही प्रबळ झाली।

सिंदूर असतो. त्याच्या आयुष्यामध्ये राजेश्वरी पाठक म्हणजे रज्जो म्हणजेच मनीषा कोइराला. रज्जोचे वडील रघुवीर पाठक हे स्वातंत्र्य सैनिक असतात आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढत असतात. नरेन आणि रज्जो यांच्यात प्रेम निर्माण होतं, मात्र त्यांच्या प्रेमासमोर राजकीय आणि कौटुंबिक संघर्ष उभा राहतो. मग रज्जोच्या वडिलांच्या विचारांचा नरेनवर परिणाम होतो, प्रेमामुळे त्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन घडते आणि तो देशाच्या स्वातंत्र्याच्या संघर्षाशी जोडला जातो. त्यामुळे चित्रपटाची प्रेमकथा केवळ दोन व्यक्तींच्या नात्यापुरती मर्यादित राहत नाही, तर ती देशप्रेम, त्याग आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांशी जोडली जाते. या चित्रपटातील अनिल कपूर आणि मनीषा कोइराला यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक झाले. त्याचबरोबर जॅकी श्रॉफ, अनुपम खेर, डॅनी आणि इतर कलाकारांनाही यामध्ये चांगल्या भूमिका होत्या. चित्रपटाचं सर्वात मोठं आकर्षण होतं आर डी बर्मन यांचं संगीत, कारण श्रोतेमित्र हो, आर डी बर्मन यांच्या निधनापूर्वी हे शेवटचे प्रदर्शित झालेले संगीतमय चित्रपट आणि त्यातली गाणी एक लडकी को देखा तो ऐसा लगा, कुछ ना कहो, रिम झिम आणि ही सगळी गाणी लोकप्रिय झाली, आजही लोकप्रिय आहेत. विशेषत एक लड़की को देखा तो ऐसा लगा हे गाणं जे आहे ना हे खूपच सुंदर आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय समजलं जाणारं प्रेमगीतांपैकी हे एक मानलं जातं. त्यामुळं आता आपण हे गीत ऐकणारच आहोत. चित्रपटाचं छायांकन, संगीत, कथानक, 1942 सालच्या वातावरणाचं चित्रण, आपल्याला असं वाटतं त्या काळामध्ये आपण गेलो आहे. प्रेम आणि देशभक्ती यांचा भावनिक संगम हे या चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यामुळं हा चित्रपट केवळ प्रेमकथेवर आधारित नसून प्रेमामुळे व्यक्तींच्या विचारांमध्ये होणारा बदल, देशासाठी केलेला त्याग आणि स्वातंत्र्याची आस याची कथा सांगणारा चित्रपट आहे. त्यामुळं प्रदर्शित होऊन अनेक वर्ष झाली तरी या चित्रपटाचं संगीत, प्रेमकथा आणि भावनिक प्रभाव प्रेक्षकांच्या स्मरणात राहील. चला तर मग आता आपण घेऊया म्युझिकल ब्रेक आणि ऐकूया 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातलं अत्यंत गाजलेलं ते गीत.

हजारो वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेली, संतांच्या अभंगांतून उमटलेली, शाहिरांच्या पोवाड्यांतून गरजलेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी ही आपली माय बोली, आपली मराठी। माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृताते ही पैजा जिंके। मंडळी, आज आहे मराठी अभिजात भाषा गौरव दिन। चला मराठीचा अभिमान जपूया, मराठी बोलूया, मराठी जगूया आणि आपल्या माय बोलीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचूया। कारण मराठी फक्त भाषा नाही, ती आपल्या अस्मितेची शान आहे। मराठी अभिजात भाषा गौरव दिन चिरायू हो।

वेलकम बॅक मित्रांनो, आता आपण ऐकणार आहोत हम आपके है कौन या चित्रपटातलं अत्यंत प्रसिद्ध असं गीत. हा प्रदर्शित 1994 साली प्रदर्शित झाला होता. सूरज बडजात्या म्हणजे राजश्री प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड ही जी चित्रनिर्मिती कंपनी आहे ती खूप प्रसिद्ध आहे. आणि स्पेशली बडजात्या यांच्या या चित्रपटांमध्ये फॅमिली ड्रामा असतो. सर्व कुटुंबांना एकत्र बसून पाहण्यासारखे त्यांचे चित्रपट असतात. कौटुंबिक नाती, प्रेम, त्याग, संस्कार आणि आनंदी वातावरण यांचा सुंदर मिलाप या चित्रपटात आहे. चित्रपटाची कथा प्रेम आणि निशा यांच्या प्रेमाभोवती फिरते. प्रेमची भूमिका सलमान खान आणि निशाची भूमिका माधुरी दीक्षित यांनी साकारली. प्रेमचा मोठा भाऊ राजेश म्हणजे मोहनीश बहल आणि निशाची मोठी बहीण पूजा म्हणजे आपली मराठमोळी अभिनेत्री आहे रेणुका शहाणे यांचा विवाह होतो. आणि या विवाहामुळं दोन्ही कुटुंब एकमेकांच्या जवळ येतात. विविध कौटुंबिक समारंभ, खेळ, गाणी आणि हास्यविनोदाच्या माध्यमातून प्रेम आणि निशाचं नातं घट्ट व्हायला लागतं. मात्र पूजाच्या अचानक निधनानंतर कथेला एक भावनिक वळण मिळतं. निशाचे लग्न राजेशसोबत व्हावं अशी परिस्थिती निर्माण होते. कारण कुटुंबातील लहान मुलाची जबाबदारी सांभाळण्यासाठी निशानं त्याच्याशी विवाह करावा असा विचार पुढे येतो. आपल्या प्रेमाचा त्याग करून कुटुंबाच्या इच्छेला महत्त्व देण्याचा निर्णय निशा घेते. पुढं प्रेम आणि निशाच्या त्यागातून निर्माण झालेला संघर्ष आणि त्यावर कुटुंबियांकडून काढला जाणारा मार्ग हा चित्रपटाचा भावनिक केंद्रबिंदू आहे. चित्रपटातले सर्वच्या सर्व गीतं अत्यंत उत्कृष्ट अशी आहेत, कर्णमधुर आहेत आणि लोकप्रिय झाली आहेत. मराठमोळे संगीतकार राम लक्ष्मण यांचं संगीत आहे. मोहनीश बहल, रेणुका शहाणे, अनुपम खेर, रीमा लागू, सतीश शहा त्याचबरोबर या सर्वांनी खूप उत्कृष्ट अशा भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट भारतीय कुटुंब व्यवस्था, परस्पर प्रेम, नात्यांमधील जिव्हाळा आणि त्याग यांचं चित्रण करणारा चित्रपट म्हणून विशेष लोकप्रिय झाला आहे. त्याच्या संगीतामुळं आणि कौटुंबिक वातावरणं हा चित्रपट चित्रपटसृष्टीतील एक गाजलेला कौटुंबिक चित्रपट मानला जातो. आणि त्यातलं विशेष म्हणजे दीदी तेरा देवर दिवाना, हाय राम कुडिय कोदाले दाना. लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत खूप प्रसिद्ध झालं. आता आपण पण ऐकूया हे गीत आणि घेऊया म्युझिकल ब्रेक.

0: अखिन्न, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: वेलकम बॅक मित्रांनो. मै खिलाडी तू अनाडी हा 1994 साली प्रदर्शित झालेला चित्रपट जो आहे, अक्षय कुमार, सैफ अली खान, शिल्पा शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका त्याच्यामध्ये होत्या. आणि या चित्रपटातलं आता आपण गीत ऐकणार आहोत. चित्रपटाची कथा जी आहे ना, इन्स्पेक्टर करण जोगी आणि इन्स्पेक्टर किशन या दोन पोलीस अधिकाऱ्यांसोबत फिरते. अक्षय कुमार यानं करण जोगीची आणि सैफ अली खान यानं किशनची भूमिका केली आहे. करण हा धाडसी, शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी असतो. दुसरीकडे किशन हा अभिनेता बनण्याचं स्वप्न पाहणारा तरुण असतो आणि त्याला एका चित्रपटामध्ये इन्स्पेक्टरची भूमिका करायची असते आणि म्हणून तो अक्षय कुमारकडे जात असतो त्याला फॉलो करण्यासाठी. गुन्हेगारीविरोधातील एका मोहिमेदरम्यान करणाचा सामना एका धोकादायक गुन्हेगाराशी होतो. या संघर्षामुळे किशनही या प्रकरणात ओढला जातो. पुढे दोघांमध्ये गैरसमज, विनोद आणि साहस यांची गुंफण पाहायला मिळते. सुरुवातीला वेगवेगळ्या स्वभावाचे असलेले हे दोघे हळूहळू एकमेकांना समजून घेतात आणि गुन्हेगारांविरुद्ध एकत्र उभं राहतात. चित्रपटात ॲक्शन, विनोद, मैत्री, रोमांस या सर्वांचा त्याच्यामध्ये मिलाप आहे. टायटल सॉन्ग गाजलेलं आहे, पास आने लगे जरा जरा हे गाणं पण खूप गाजलेलं आहे आणि चुरा के दिल मेरा गोरिया चली हे गीत खूप गाजलं होतं. आता आपण म्युझिकल ब्रेकमध्ये ते गीत ऐकणारच आहोत. अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्या जोडीला प्रेक्षकांनी त्यावेळेस खूप पसंती दिली होती. मनोरंजन, विनोद आणि ॲक्शन यांचा समतोल साधणारा हा चित्रपट एक 90च्या दशकातला लोकप्रिय हिंदी चित्रपट ठरला होता. चला तर मग आपण आता ऐकूया या चित्रपटातलं हे प्रसिद्ध असं कर्णमधुर गीत.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: चले।
1: वेलकम बॅक श्रोते मित्र हो, अनिल कपूर अभिनीत लाडला या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकूया। लाडला हा चित्रपट एक कौटुंबिक आणि नाट्यमय चित्रपट आहे। राज कंवर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं। अनिल कपूर, श्रीदेवी, रवीना टंडन, फरीदा जलाल आणि अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात होत्या। चित्रपटाची कथा राजू आणि शीतल यांच्या संघर्षाभोवती फिरते। राजू हा साधा, कष्टाळू आणि स्वाभिमानी तरुण असतो, म्हणजे अनिल कपूर, आणि शीतल म्हणजे श्रीदेवी। आपल्या कुटुंबासाठी राजू कोणत्याही परिस्थितीला सामोरा जाण्यास तयार असतो। दुसरीकडे शीतल जेटली ही एका मोठ्या उद्योग समूहाची मालक असलेली अत्यंत कडक आणि गर्विष्ठ स्वभावाची महिला असते। श्रीदेवीने ही भूमिका खूप प्रभावीपणे साकारली होती। व्यावसायिक कारणांमुळे राजू आणि शीतल यांची भेट होते। सुरुवातीला दोघांच्या स्वभावात मोठा फरक असल्यामुळे त्यांच्यात सतत संघर्ष आणि मतभेद निर्माण होतात। मात्र परिस्थिती बदलली जाते आणि त्यांच्या नात्यातही भावनिक परिवर्तन घडते। चित्रपटात कौटुंबिक म्हणजे कुटुंब, प्रेम, स्वाभिमान, नातेसंबंध आणि माणुसकी यांनाच महत्त्व दिले। अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या अभिनयामुळं चित्रपट विशेष लक्षात राहतो। श्रीदेवीनं साकारलेली कडक स्वभावाची शीतल ही व्यक्तिरेखा विशेष गाजली। या चित्रपटातली गाणीही खूप लोकप्रिय झाली आणि लाडला हा मनोरंजनासोबतच माणसाच्या स्वभावात प्रेम आणि नात्यांमुळं कसा बदल घडू शकतो हे दाखवणारा एक भावनिक कौटुंबिक चित्रपट आहे। आणि या चित्रपटातलं हे गीत जे आहे खूप उत्कृष्ट असं गीत आहे। आणि या गीताविषयी आणखीन एक सांगावंसं वाटतं श्रोते मित्र हो, या गीताच्या चित्रीकरणाच्या वेळेस काही भाग जो आहे हा आपल्या नगरमधल्या लुना म्हणजेच कायनेटिक कंपनीमध्ये चित्रित झालेला आहे। हे विशेष तेव्हा ऐकूया हे गीत।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे, नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक श्रोते मित्र हो, आता आपण ऐकणार आहोत राजा बाबू या चित्रपटातलं गीत. राजा बाबू हा गोविंदा यांच्या कारकिर्दीतला अत्यंत लोकप्रिय आणि हिंदी विनोदी चित्रपट आहे. डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट त्या काळी विशेष गाजला होता. याच्यामध्ये करिश्मा कपूर, कादर खान, अरुणा इराणी, शक्ती कपूर, प्रेम चोप्रा आणि गुलशन ग्रोवर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटात गोविंदा यांनी राजा सिंह उर्फ राजाबाबू ही भूमिका अत्यंत उत्कृष्टरित्या साकारली. राजा हा श्रीमंत कुटुंबात वाढलेला, मनानं अतिशय चांगला पण अशिक्षित आणि गावातील साध्या वातावरणात रमणारा तरुण असतो. तो आपल्या आईवडिलांवर खूप प्रेम करतो आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी नेहमी पुढं येत असतो. त्याची भेट मधुबाला म्हणजेच करिश्मा कपूर हिच्याशी होते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. मात्र शिक्षण आणि राहणीमानातील फरकामुळं त्यांच्या नात्यात अडचणी निर्माण होतात. राजाला नंतर आपल्या जन्माविषयी एक महत्त्वाचं सत्य समजतं. या प्रसंगामुळं त्याच्या आयुष्यात मोठा बदल होतो आणि तो स्वतः अधिक जबाबदार बनण्याचा प्रयत्न करतो. विनोद, प्रेम, कौटुंबिक भावना आणि भावनिक प्रसंग यांचा सुंदर मेळ या चित्रपटात पाहायला मिळतो. आनंद मिलिंद यांनी चित्रपटाला संगीत दिलं असून समीर गीतकार आहेत. गोविंदा यांच्या विनोदी अभिनयासोबतच त्यांची नृत्यशैलीही म्हणजेच डान्स या चित्रपटाचं विशेष आकर्षण आहे. राजाबाबू हा गोविंदा यांच्या कॉमेडी आणि मनोरंजन प्रधान अभिनयाची झलक देणारा चित्रपट होता. तेव्हा आता आपण ऐकूया राजाबाबू या चित्रपटातलं हे गीत. गायलं आहे अभिजित यांनी.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक श्रोते मित्र हो. 90 दशकामध्ये मिस 420 म्हणजे मिस 420 या नावाचा एक चित्रपट आला होता. ॲक्शन थ्रिलर चित्रपट होता. दिग्दर्शन केलं होतं आकाशदीप साबीर यांनी आणि व्हिनस रेकॉर्ड्स अँड टेप्स या बॅनरखाली हा चित्रपट तयार झाला होता. या चित्रपटात शिवा आकाशदीप यांची मुख्य भूमिका होती. त्याचबरोबर रॅप सॉन्ग सिंगर बाबा सहगल यांनी या चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केलं होतं. शक्ती कपूर, आसिफ शेख, मोहन जोशी आणि टीनू आनंद यांनी देखील महत्त्वाच्या सहाय्यक भूमिका साकारल्या. या चित्रपटाचं संगीत दिलं होतं अनु मलिक यांनी. काही गीतं अनु मलिक यांनी पण लिहिली होती. तेव्हा आता आपण ऐकूया अनु मलिक यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत आणि गायलं आहे बाबा सहगल आणि अनु मलिक यांनी. आणि पडद्यावर कलाकार आहेत बाबा सहगल आणि चित्रपटाची नायिका शिबा, त्याचबरोबर आसिफ शेख. तर ऐकूया मिस 420 या चित्रपटातलं हे गीत.

0: में बैठ जा,
1: आजा मेरी गाड़ी में बैठ जा, आजा मेरी गाड़ी में बैठ जा,
2: आजा मेरी गाड़ी में बैठ जा,
3: आजा मेरी गाड़ी में बैठ जा,
4: आजा मेरी गाड़ी में बैठ जा,
3: आजा आजा आजा आजा बैठ जा,
2: प्लीज आजा प्लीज आजा आजा।
5: हजारो वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेली, संतांच्या अभंगांतून उमटलेली, शाहिरांच्या पोवाड्यांतून गरजलेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी ही आपली माय बोली, आपली मराठी। माझ्या मराठीची बोलू कौतुके, परिअमृताते ही पैजा जिंके। मंडळी, आज आहे मराठी अभिजात भाषा गौरव दिन। चला मराठीचा अभिमान जपूया, मराठी बोलूया, मराठी जगूया आणि आपल्या मायबोलीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचूया। कारण मराठी फक्त भाषा नाही, ती आपल्या अस्मितेची शान आहे। मराठी अभिजात भाषा गौरव दिन चिरायू होऊ।

वेलकम बॅक मित्रांनो. 90च्या दशकामध्ये अनिल कपूर आणि अजय देवगन हे दोन्हीही खूप उत्कर्षावर होते, टॉपला मानले जायचे. अजय देवगन यांचा विजयपथ हा चित्रपट त्याकाळी खूप चालला. हा पण ॲक्शन पॅक्ड ड्रामा असलेला चित्रपट होता. अजय देवगन आणि त्यांच्यासोबत नायिका होती तब्बू. तब्बू यांचं हे पदार्पणातलंच चित्रपट होता. डॅनी देखील मुख्य भूमिकेमध्ये होत्या. विजयपथ या चित्रपटाला 40व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये एक पुरस्कार मिळाला होता, सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण नायिका म्हणजे तब्बू यांना हा पुरस्कार मिळाला होता. त्याचबरोबर नामांकन झालं होतं सर्वोत्कृष्ट खलनायक म्हणून डॅनी यांचं, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांचं आणि सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका आलिशा चिनॉय यांचं देखील नामांकन झालं होतं, परंतु पुरस्कार मिळू शकला नाही. आणि आलिशा चिनॉय पॉप सिंगर त्याकाळी खूप प्रसिद्ध होत्या. त्यांनीच गायलेलं रुक रुक रुक अरे बाबा रुक ओ माय डार्लिंग गिव मी अ लुक हे गाणं आहे ना, त्या काळात खूप गाजलं होतं बरं का. आता आपण ऐकूया तेच गीत, घेऊया म्युझिकल ब्रेक.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

अजय देवगण यांचा दिलवाले हा चित्रपट देखील 1994 सालीच प्रदर्शित झाला होता. हरी बावेजा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट गाण्यांमुळं विशेष गाजला होता. अजय देवगणसोबतच रवीना टंडन, सुनील शेट्टी, परेश रावल आणि गुलशन ग्रोवर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची कथा अरुण आणि सपना या नायक नायिकेच्या प्रेमाभोवती फिरते. अरुण हा साधा संवेदनशील आणि प्रेमळ तरुण आहे. त्याच्या आयुष्यात सपना येते आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण होतात. मात्र त्यांच्या प्रेमाच्या मार्गात अनेक अडचणी उभ्या राहतात. परिस्थितीमुळं अरुणवर गंभीर संकट येतं आणि त्याच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडतो. त्यानंतर प्रेम, त्याग, मैत्री आणि न्याय यांचा संघर्ष या कथानकात पाहायला मिळतो. अजय देवगण या चित्रपटात भावनिक आणि संघर्षशील नायकाची भूमिका प्रभावी साकारण्यात यशस्वी झाला आहे. विशेषतः प्रेमातील भावना, दुःख आणि संकटांचा सामना करतानाचे त्याचे अभिनय प्रेक्षकांना खूप भावलेत. रवीना टंडननेही आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिलाय. चित्रपटातील प्रेमकथा, भावनिक प्रसंग, ॲक्शन आणि संगीत यामुळं दिलवाले हा चित्रपट 1990 दशकातील लोकप्रिय चित्रपट ठरला. अजय देवगणच्या सुरुवातीच्या कारकिर्दीतील हा चित्रपट त्याच्या अभिनय प्रवासातील उल्लेखनीय चित्रपट मानला जातो. आणि श्रोते हो, या चित्रपटाविषयी आणखीन एक सांगावंसं वाटतं की हा चित्रपट ज्यावेळेस प्रदर्शित झाला त्यावेळेस काही विशेष गाजला नाही. तो काही आठवड्यामध्येच लगेच त्या थिएटरमधून बाद झाला, काढून टाकला गेला. पण ज्यावेळेस त्याचे गाणे प्रसिद्ध झाले आणि पुन्हा ज्यावेळेस आला थिएटरला त्यावेळेस मात्र प्रचंड गाजला असं या चित्रपटाविषयी सांगितलं जातं. तेव्हा आता आपण ऐकूया या चित्रपटातलं अत्यंत गाजलेलं असं एक गीत आहे. कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आँखें, कितनी प्यारी आँखें है, आँखों से छलकता प्यार, कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार. प्रसिद्ध गीतकार समीर यांच्या लेखनीनं अत्यंत सुंदर असं हे गीत संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी. कुमार सानू यांचा हा सुमधुर आवाज होता आणि पडद्यावर होते अजय देवगण.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

वेलकम बॅक मित्र. 1994 अंदाज अपना अपना हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. राजकुमार संतोषी दिग्दर्शित या चित्रपटात आमिर खान आणि सलमान खान हे दोन्ही खान एकत्र होते. त्यांनी अमर आणि प्रेम या दोन तरुणांची भूमिका साकारली होती. त्यांच्या समवेत करिश्मा कपूर आणि रवीना टंडन या प्रमुख अभिनेत्री होत्या. परेश रावल यांनी रामगोपाल बजाज आणि श्यामगोपाल बजाज या दुहेरी भूमिकांमधून अत्यंत विनोद वाढवलेला होता. चित्रपटाची कथा अमर आणि प्रेम या दोन महत्वाकांक्षी पण आळशी तरुणांभोवती फिरते. दोघांनाही श्रीमंत मुलीशी लग्न करून श्रीमंत होण्याची इच्छा असते. त्यांची भेट मग रवीना नावाच्या श्रीमंत तरुणीशी होते. मात्र रवीना आणि तिची मैत्रीण करिश्मा आपापल्या ओळखी बदलतात, त्यामुळं गैरसमजांची मालिका सुरू होते. याच दरम्यान तेजा नावाचा गुन्हेगार आणि त्याचे साथीदार कथेत प्रवेश करतात, त्यामुळं परिस्थिती अधिकच गोंधळाची आणि विनोदी बनते. चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील विनोदी संवाद, प्रसंगांची गंमत आणि कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय. आमिर खान आणि सलमान खान यांची जोडी विशेष लोकप्रिय ठरली. परेश रावल यांच्या अभिनयानं चित्रपटाला वेगळीच विनोदाची उंची दिली. प्रदर्शनाच्या वेळी चित्रपटाला अपेक्षित व्यावसायिक यश मिळालं नाही, मात्र नंतर दूरदर्शन आणि प्रेक्षकांच्या पसंतीमुळं त्याला कल्ट कॉमेडी म्हणून विशेष स्थान मिळालं. आजही त्यातील संवाद आणि विनोदी प्रसंग प्रेक्षकांच्या रसिकांच्या स्मरणात आहे, हे विशेष. तेव्हा त्यातलं थोडंसं विनोदी ढंगातलं हे गाणं आहे. ये रात और ये दूरी तेरा मिलना है जरूरी के दिल मेरा धक धक बोले. सलमान खान आणि आमिर खान यांनी अभिनय केला या गीतामध्ये आणि मजरू सुलतानपुरी या ज्येष्ठ गीतकारानं हे गीत लिहिले. तुषार भाटिया या तरुण त्या काळात तरुण असलेले संगीतकारानं संगीतबद्ध केले आणि स्वर आहे SP बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले यांचा. चला ऐकूया आपण पण हे गीत.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111380.
2: वेलकम बॅक श्रोते मित्र हो. आता आपण ऐकणार आहोत क्रांतीवीर नाना पाटेकर अभिनीत या चित्रपटातलं गीत. कारण या गीतामध्ये नाना पाटेकर स्वतः आहेत. क्रांतीवीर हा चित्रपटसुद्धा 1994 साली प्रदर्शित झाला होता. मेहुल कुमार यांनी दिग्दर्शन केलं होतं. नावाप्रमाणे तो थोडासा देशभक्तीवर आधारित होता. या चित्रपटात नाना पाटेकर यांनी प्रताप नारायण तिलक यांची मुख्य भूमिका साकारलेली आहे. डिंपल कपाडिया, अतुल अग्निहोत्री, ममता कुलकर्णी आणि परेश रावल यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा अन्याय, भ्रष्टाचार, सामाजिक विषमता आणि सामान्य माणसाच्या संघर्षाभोवती फिरते. प्रताप हा परिस्थितीमुळं आक्रमक आणि बंडखोर बनलेला तरुण असतो. सुरुवातीला त्याचा स्वभाव रागीट आणि उद्धाम असला तरी पुढं त्याला समाजातील अन्यायाची जाणीव होते. त्यानंतर तो भ्रष्ट व्यवस्था आणि गुन्हेगारीविरुद्ध आवाज उठवण्याचा निर्णय घेतो. मराठमोळ्या नाना पाटेकर यांनी प्रतापची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली. बघा, त्यांच्या दमदार संवाद फेकीमुळं आणि भावनिक अभिनयामुळं ही भूमिका हिंदी चित्रपटसृष्टीतील लक्षवेधी व्यक्तिरेखांपैकी एक ठरली. विशेषतः आया हूं कुछ तो लूट कर जाऊंगा, मैं तुम्हें जरूर दिखाऊंगा असे त्यांचे संवाद प्रेक्षकांना आजही आवडतात. आणि इतर अनेक संवादांमधून त्यांच्या अभिनयाची तीव्रता जाणवते. चित्रपटात देशप्रेम, सामाजिक जबाबदारी, भ्रष्टाचाराविरोधातील संघर्ष आणि सामान्य नागरिकांच्या अधिकारांचे मुद्दे मांडले आहेत. चित्रपटातील संगीत आणि भावनिक प्रसंगही उल्लेखनीय आहेत. क्रांतीवीरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि नाना पाटेकर यांच्या अभिनयाचे तर विशेष कौतुक झाले. आता नाना पाटेकरचा अभिनय म्हणजे काय, एकच नंबर. त्यांच्या कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा आणि स्मरणीय चित्रपट मानला जातो. मित्रहो, नाना पाटेकर म्हणजे आपल्या महाराष्ट्राची खरंच आनबान शान आहे. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की ज्यावेळेस ते शूटिंगच्या वेळेस कितीही मोठा डायलॉग असो, वन टेकमध्ये ते ओके करतात. इतकी त्यांची स्मरणशक्ती पण दांडगी आहे. अभिनयामध्ये पूर्ण स्वतःला वाहून घेतलेलं आहे. त्यांचे अनेक चित्रपटाच्या आधी त्या नाटकांमधल्या भूमिका अत्यंत जबरदस्त केलेल्या. नाना पाटेकर आजही फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप प्रभावी अभिनय व्यक्तिमत्व आहे. तेव्हा आता आपण ऐकूया समीर यांनी लिहिलेलं, आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं आणि अमित कुमार, सपना मुखर्जी, सुदेश भोसले आणि पौर्णिमा या गायकांनी गायलेलं हे गीत, ज्याच्यामध्ये अतुल अग्निहोत्री, ममता कुलकर्णी आणि बिंदू त्याचबरोबर आपला नाना यांनी देखील अभिनय केलाय, नवे डान्स केलाय. नानाचा डान्स तर या गाण्यामध्ये खरंच बघण्यासारखा आहे. अभिनय तर बघण्यासारखा आहेच, खूपच छान असं गीत आहे. चला आपण पण आनंद घेऊया आणि या गीताबरोबरच थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो देखील आपण थांबवणार आहोत आजच्या पुरता. आपण मात्र कुठंही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 4 वाजलेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत। मंडळी, आई म्हणताना ज्या भाषेत मायेचा स्पर्श जाणवतो, अरे वा, म्हणताना ज्या भाषेत आनंद खुलतो आणि मनातलं काहीही अगदी सहज सांगावंसं वाटतं, ती आपली मराठी। आजचा दिवस खास आहे कारण आज आपण साजरा करतोय मराठी भाषा गौरव दिन। मराठी ही फक्त बोलण्याची भाषा नाहीये, तर आपल्या संस्कृतीची, आपल्या मातीची आणि आपल्या भावनांची ओळख आहे। संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या असोत, तुकारामांच्या अभंगांची गोडी असो, कुसुमाग्रजांच्या शब्दांची ताकद असो, मराठीनं प्रत्येक काळात आपल्याला समृद्ध केलंय। आणि म्हणूनच मराठीवर प्रेम करण्यासाठी फक्त आजचा दिवस नाहीये, तर रोजच्या बोलण्यात, रोजच्या जगण्यात आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ही भाषा पोहोचवण्यात आपला वाटा असायला हवा। तर आजच्या या सुंदर दिवसाची सुरुवातच करूया आपल्या माय मराठीच्या गोड शब्दांनी। कसे आहात, काय करता, चांगले असाल ना? चला तर मग ऐकूयात मराठीच्या प्रेमात रंगलेला आपला सांज रंग हा शो आणि एन्जॉय करूयात ही छान मराठी गाणी।

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांज रंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे मराठी अभिजात भाषा गौरव दिन. महत्वाचा दिवस आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का हो की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, तो कसा मिळाला? तर मराठीला हा दर्जा मिळण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. मराठी भाषेचा इतिहास, तिचं प्राचीन साहित्य, समृद्ध परंपरा आणि हजारो वर्षांची भाषिक वाटचाल याचा अभ्यास करून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. आणि शेवटी 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारनं मराठीसोबत 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. आणि अभिजात भाषा म्हणजे केवळ जुनी भाषा नाही, तर जिचा दीर्घ आणि समृद्ध इतिहास आहे, प्राचीन साहित्याची मोठी परंपरा आहे आणि जिचं स्वतंत्र भाषिक अस्तित्व टिकून आहे, अशा भाषेला हा विशेष दर्जा दिला जातो. मराठीला हा दर्जा मिळणं म्हणजे आपल्या माय मराठीच्या हजारो वर्षांच्या समृद्ध परंपरेचा सन्मान आहे. म्हणूनच आज मराठी भाषा गौरव किंवा मराठी भाषा म्हणजे मराठी अभिजात भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं एकच म्हणावंसं वाटतंय, मराठी बोलूया, मराठी जपूया आणि मराठीचा हा समृद्ध वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया. आणि प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे तो मराठी असण्याचा. ऐकूयात हे छानसं गाणं.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: शेतकरी दादा, बोला बोला। गावाची ओंबी वाऱ्याची झोंबी कर।

हजारो वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेली, संतांच्या अभंगांतून उमटलेली, शाहिरांच्या पोवाड्यांतून गरजलेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी ही आपली माय बोली, आपली मराठी. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृताते ही पैजा जिंके. मंडळी, आज आहे मराठी अभिजात भाषा गौरव दिन. चला मराठीचा अभिमान जपूया, मराठी बोलूया, मराठी जगूया आणि आपल्या मायबोलीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचूया. कारण मराठी फक्त भाषा नाही, ती आपल्या अस्मितेची शान आहे. मराठी अभिजात भाषा गौरव दिन चिरायू होऊ.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: मस्त असं छानसं मराठी गाणं एन्जॉय केलेलं आहे गोविंदा रे गोपाला. हे गाणं खरं म्हणजे अशी गाणी ऐकली ना डान्स करावासा वाटतो, उत्साह वाढतो माझाही वाढलेला आहे. आणि आधीच ना सगळ्यांचाच उत्साह वाढलाय जेव्हापासून ऐकलंय की भारत आज विजयी झालेला आहे. हो, भारतीय क्रिकेट टीमनं सलग दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलंय. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील भारतीय टीमनं सुवर्णपदकाच्या लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 29 रनांनी पराभव धक्का दिलाय. सुरुवातीला भारतीय टीमनं बॅटिंग करत 211 रन केले होते, मात्र पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 192 रन करता आले. आणि अशा प्रकारे भारतानं विजय मिळवलेला आहे. आणि ते म्हणतात ना, स्पर्धा कोणतीही असो, हवा फक्त आपलीच, असं भारतानं दाखवून दिलेलं आहे. तर याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कळवा. आणि आपल्या भारतीय टीमला खूप खूप शुभेच्छा. असंच खेळत राहा, असंच छान काम करत राहा. ऐकत आणि तुम्ही सगळे ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा विथ आर जे कोमल.
2: पान पडलं स्वप्नात आला तुम्ही बायनी बडबडले.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कथानक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांजरंग मध्ये. मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या देशातील आघाडीची खासगी पेट्रोलियम कंपनी नायरा एनर्जीनं पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांनी वाढ केली आहे. बरं का, ही दरवाढ शनिवारी 3 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटेपासून देशभरात लागू झाली आहे. देशभरातील कंपनीच्या 7108 पेट्रोल पंपांवर हे नवे दर लागू आहेत. त्यामुळे आता पेट्रोल 117 रुपये तर डिझेल 102 रुपये प्रति लिटरनं मिळणार आहे. सरकारी कंपन्यांनी मात्र दरवाढ केलेली नाहीये. तर म्हणजे अशा प्रकारे आता खासगी कंपनी नायराच्या पेट्रोल डिझेलमध्ये दरवाढ झालेली आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. मात्र आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. आणि मंडई, आज आहे मराठी अभिजात भाषा गौरव दिन. महत्वाचा दिवस आहे. मराठी माणसाला अभिमान होण्यासारखा आजचा दिवस आहे. प्रत्येक मराठी माणसाला आजच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. वेळ झाली आहे ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांजरंगामध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, 23 सप्टेंबर पासून उत्तर भारतातच रेंगाळलेल्या परतीच्या मान्सूननं एकाच दिवसात मोठा टप्पा ओलांडलाय बरं का. आता जवळ जळगाव पासून अर्ध्या देशातून मान्सून जो आहे तो परतलाय. अहिल्यानगर सोबतच महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मान्सून माघारी फिरलाय आणि साधारणपणे 10 ऑक्टोबर पर्यंत जिथे परतीचा मान्सून पोहोचतोय तिथे यावर्षी 3 ऑक्टोबरलाच तो पोहोचला आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आता अर्ध्या महाराष्ट्रातून मान्सूनची माघार झालेली आहे आणि आपल्या अहिल्यानगर मधून देखील मान्सून परतलेला आहे. मंडळी, यावर्षी पावसानं खूप, म्हणजे पाऊस नसल्यामुळे आता दुष्काळ आपण जाहीर देखील करण्यात आलेला आहे, त्यामुळे महागाई वाढेल. सर्वसाधारण जे आहेत आपल्यासारखे त्यांचं आता एकच चाललंय की आता महागाई झाल्यावर करायचं काय, खायचं कसं, कमवायचं कसं, पोटापाण्याचं बघायचं कसं, हे सामान्य माणसाचे आता समोर असलेले प्रश्न आहेत. त्यामुळे सगळ्यांच्याच पुढे खूप मोठा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर दुष्काळ असल्यामुळे पाण्याची देखील कमतरता असणार आहे आणि त्याचबरोबर यावर्षी 8 महिने उन्हाळा असू शकतो असं देखील म्हणण्यात येत आहे आणि आता देखीलच उन्हाची चाहूल लागलेली आहे. ऊन किती लागतंय आपण पाहतो आहोत, त्यामुळे इतरांची स्वतःची काळजी घ्या. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत। श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 5 वाजलेत आणि सांज रंग आपला शो सुरू आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। म्हणजे आज अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि मराठी माणसासाठी अभिमानाचा दिवस आहे, कारण आज आहे मराठी अभिजात भाषा गौरव दिन। तुम्हा सगळ्यांना मराठी अभिजात भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि म्हणजे याच निमित्त आता ऐकूयात अभिजात मराठी आणि महानुभव साहित्य या विषयावर प्राध्यापक महेश कुलकर्णी यांचं व्याख्यान।

श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि सांज रंग आपला शो सुरू आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे आज अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि मराठी माणसासाठी अभिमानाचा दिवस आहे, कारण आज आहे मराठी अभिजात भाषा गौरव दिन. तुम्हा सगळ्यांना मराठी अभिजात भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि म्हणजे याच निमित्त आता ऐकूयात अभिजात मराठी आणि महानुभव साहित्य या विषयावर प्राध्यापक महेश कुलकर्णी यांचं व्याख्यान.

श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि सांज रंग आपला शो सुरू आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे आज अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि मराठी माणसासाठी अभिमानाचा दिवस आहे, कारण आज आहे मराठी अभिजात भाषा गौरव दिन. तुम्हा सगळ्यांना मराठी अभिजात भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि म्हणजे याच निमित्त आता ऐकूयात अभिजात मराठी आणि महानुभव साहित्य या विषयावर प्राध्यापक महेश कुलकर्णी यांचं व्याख्यान.

श्रोते हो, खरं म्हणजे मनापासून सॉरी, कारण काही टेक्निकल इश्यूजमुळे काही काळासाठी आपला रेडिओ बंद होता, पण आता पुन्हा तो पूर्ववत झालेला आहे. त्यामुळे इन्जॉय करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

विष्णू पक्षाच्या या पवित्र काळात आपल्या पूर्वजांच्या प्रती आदर व्यक्त करा. 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2026 दरम्यान स्वेच्छेने दान करून आपण स्नेहालयातील 450 लाभार्थ्यांना भोजन देऊ शकता. विविध प्रकारचं धान्य किंवा धान्य घेण्यासाठी आर्थिक सहयोग देखील देऊ शकता. आपले अमूल्य दान हीच पूर्वजांना श्रद्धांजली ठरेल. यासाठी संपर्क क्रमांक आहेत संगीता सानप 90110201 78, भारत 90110201 76, ताज शेख 90110288. पितृपक्षात दान करू, पूर्वजांचा सन्मान करू. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव शारदानेल पेल्ली आणि तुम्ही ऐकत रहा बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। कभी न...

0: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर. श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा सांज रंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, काल नुकतंच आपण महात्मा गांधीजी यांची जयंती साजरी केलेली आहे आणि अनेक जण महात्मा गांधीजींचे जे विचार आहेत ते पुढे घेऊन चालण्याचा प्रयत्न करतात आणि असेच व्यक्तिमत्व आत्ता आपल्यासोबत आहेत. तर आत्ता आपल्यासोबत आहेत अहमदनगर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर दिलीप कुमार भालसिंग सर. नमस्कार सर.
1: नमस्ते मॅडम.
0: सर, कालच आपण महात्मा गांधीजी यांची जयंती साजरी केलेली आहे आणि युवकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये महात्मा गांधीजी यांचे विचार रुजवणं खूप महत्वाचं आहे. तर महात्मा गांधी यांच्या विचारांविषयी तुम्हाला काय वाटतंय?
1: प्रथमतः मी आपले आभार मानतो की मला आपल्या चॅनलवर बोलण्याची संधी दिली. मॅडम, महात्मा गांधीचा विचार हा एक सर्वसामान्य विचार किंवा अभ्यास नाही, तर तो जगातील प्रत्येक नागरिकांनी जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. विशेषतः आजकालच्या युवकांनी महात्मा गांधीजींनी सांगितलेले जे काही मूलभूत तत्व असतील किंवा ते सत्य, अहिंसा आणि असहकाराचा मंत्र किंवा साधन आजच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय व सांस्कृतिक परिस्थितीत उपयोगी आहे. तर आजच्या युवकांनी सर्व काही ह्या गोष्टी जर स्वतःमध्ये जर इम्बॅट केल्या तर त्यांचं स्वतःच जीवन सुकर होईल आणि समाजाचं होईल आणि एकूणच राष्ट्राची पण त्यात प्रगती होईल.
0: तर सर, हे जे महाविद्यालयीन मुलं आहेत, युवक आहेत, त्यांच्यामध्ये महात्मा गांधीजींचे विचार कशा प्रकारे रुजवता येतील?
1: मॅम, मला असं वाटतं की ह्या युवकांमध्ये दोन प्रकारे गांधीजींचे विचार रुजवता येतील. पहिले की आजकाल आपण पाहतो की बरेच काही युवक बेरोजगार आहेत. तर बेरोजगार आहे त्याचं कारण म्हणजे की त्यांना हवं किंवा जे पुढे जाऊन ज्यांना जे शिक्षण हवंय, जे की आपण कौशल्य विकास म्हणतो, ज्याद्वारे मुलांना काहीतरी नोकरी संधी मिळेल, त्या ह्या युवा वर्गांमध्ये श्रम प्रतिष्ठा निर्माण होईल, त्यातून एक विकास होईल. आणि दुसरा जो महत्वाचा घटक आहे की अनुभवजन्य शिक्षण पाहिजे. ज्या पद्धतीने महाविद्यालय युवकांमध्ये म्हणजे स्वतःची बुद्धी असेल, हृदय असेल, मन असेल, यांचा विकास होईल आणि तो दीर्घकाळ टिकेल असं कुठलंही काही शिक्षण क्रमिक अभ्यासक्रमात काही असं दिलं जात नाही, त्यामुळे हे मुलं त्यापासून थोडे वंचित होतात. तर मला असं वाटतं अनुभवजन्य शिक्षण, ज्याला की आपण म्हणू की मला जो काही एक्सपिरियन्स आहे तो आणि कौशल्य विकास तर घ्यावंच हवं.
0: सर, आज आपल्या महाविद्यालयामध्ये किंवा इतर महाविद्यालयीन जे युवक आहेत, म्हणजे ज्यांना आपण जेनजी पिढी असं म्हणतो, तर त्यांच्या पुढे कोणती आव्हानं आहेत आणि गांधी विचारांच्या माध्यमातून त्याच्या उपाययोजना करता येतील का?
1: हो मॅडम, निश्चित करता येतील गांधी विचारांच्या माध्यमातून. पहिली गोष्ट म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे झेंजी हा शब्द कुठून आला. आता हे जे काही मुलं आहेत ते 1997 ते 2012 मध्ये जन्मलेली आणि वयगट जर पाहिला आपण 14 ते 29 आजच्या कालखंड जर पाहिलं तर 14 म्हणजे जवळजवळ की आपण असं म्हणू की वयात आलेली मुलं आणि 29 म्हणू की जवळजवळ प्रौढ झालेली मुलं. 14 वर्ष किंवा आपण किंबहुना आपल्या काही संस्कृतीमध्ये असे काही प्रॉब्लेम्स येतात ह्या मुलांमध्ये की लहानपणी मुलं लहानपणी वाढतात, त्यांचं सर्व काही आई वडील खपून घेतात, हे पाहिजे ते लाड पुरवले जातात आणि एक कुठेतरी जाऊन असं होते की ह्या पिढींमध्ये दुसऱ्याचे ऐकून घेण्याची क्षमताच राहिली नाही आणि ज्यावेळेस ही क्षमता राहत नाही दुसऱ्याचे ऐकून घेण्याची तिथे हे प्रॉब्लेम उपस्थित होतात. तर हा एक पहिला मुद्दा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी आजकाल म्हणतो की आमच्याकडे बऱ्याच अंशी आम्ही ज्यावेळेला कॉलेजमध्ये पॅरेंट टीचर मीट वगैरे बोलवतो आणि काही मुलांचे मुलींचे प्रश्न आम्ही त्यांना मांडतो पालकांना, त्यावेळेस पालक सरळ हतबल होतात मॅडम आणि म्हणतात की सर ही मुलगी आमचं ऐकतच नाही, तुम्हीच बघा किंवा हा मुलगा ऐकतच नाही, तुम्हीच काहीतरी करा. म्हणजे इथे कुठेतरी काय होतं की मला जे वाटतं की ह्या मुलांपुढे कुठलाही आदर्श नाही. शिक्षकांचा असेल, आई वडिलांचा असेल, महापुरुषांचा असेल. महापुरुषांचं तर फक्त मी असं म्हणेल की तो तर फक्त जयंती साजरा करण्यासाठीच असतील त्या दिवसापुरत्या आणि ती झाली पाहिजे म्हणून. म्हणजे असे बऱ्याच गोष्टी आहेत त्यांनी आदर्श कोणाचा घ्यावा हा मोठा प्रश्न आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आहे ह्या सर्व जेंजीची मनोरंजक जे काही जीवन पद्धती आहे आणि आजचा आज पाहू उद्याचं सोडून देऊ याच्याकडे वाटचाल चालली आणि मला असं वाटतं हे तीन जे घटक आहेत याच्यावरती विचार व्हायला पाहिजे आणि निश्चित याच्यावरती उपाययोजना आहेत मॅडम. लहानपणापासूनच जर आपण त्यांना योग्य संस्कार जर दिले, योग्य गोष्टी आपण सांगितल्या नियंत्रणात जर ठेवल्या, आपण त्यांच्याबरोबर पालक म्हणून जास्तीत जास्त वेळ दिला, त्यांना विश्वासात घेतलं, शिक्षकांनी पण त्यांना विश्वासात घेऊन त्यांना जवळ करून जास्तीत जास्त ज्ञान कसं द्यायचं काय द्यायचं ह्या तर सर्व जर गोष्टी केल्या तर मला वाटतं ह्या झंझीवर सुद्धा उपाय येईल. आणि महत्वाचं म्हणजे आजकाल इव्हन आपण सुद्धा 50-60 वर्षाचे तर आहोत, आपणही त्यांना ऐकून घेतलं पाहिजे. जनरेशन गॅप म्हणून हे सोडून देता कामा नये.
0: नक्कीच सर. आणि सर खरं म्हणजे गांधीजींचे विचार या युवकांमध्ये रुजवण्यासाठी आपल्या महाविद्यालयामध्ये गांधी अभ्यास केंद्र आणि तुम्ही सुरू केलेलं आहे. तर खरं म्हणजे या केंद्रामध्ये वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवत आहात, तर युवकांसाठी किंवा युवकांकरिता कोणते उपक्रम आपल्याकडे राबवले जातात?
1: मॅडम, बीपीएचसी सोसायटी अहमदनगर महाविद्यालय अहमदनगर, आमच्याकडे महात्मा गांधी अभ्यास केंद्र खूप वर्षांपासून सुरू आहे, ज्यात आम्ही बरेच काही उपक्रम दरवर्षी घेतो आणि असं म्हणू की आम्ही पिरियॉडिकली घेतो, प्रत्येक महिन्याला 2 महिन्याला काही ना काही उपक्रम चालू असतात. यामध्ये आम्ही निबंध स्पर्धा घेतो, वक्तृत्व स्पर्धा घेतो, आम्ही एक ठराविक अशा मुलांना एकत्र करून आम्ही स्ट्रीट प्ले करतो, म्हणजे कॉलेजमध्ये असेल किंवा कॉलेजच्या बाहेर असेल किंवा ऐतिहासिक स्थळांना भेटी देतो, की जसे की आपलेच पहिले देशमुख सर असायचे, त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. ऐतिहासिक स्थळाबद्दल मुलांना माहीत नाही, संशोधनाबद्दल असेल, मुलांना आम्ही व्याख्याने, मुलांसाठी व्याख्याने आयोजित करतो, मुलांनाही आम्ही काही ठिकाणी व्याख्याने किंवा परिसंवाद इत्यादी माध्यमातून आम्ही त्या मुलांना परिचित करतो आणि मुलांना अवगत करून देतो.
0: सर खरं म्हणजे तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे गांधीजींचे विचार पुढे नेण्यासाठी युवकांसाठी हा उपक्रम राबवता आहात, तर युवकांचा प्रतिसाद कसा मिळतोय?
1: युवकांचा प्रतिसाद आहे मॅडम, परंतु काय परिस्थिती होती आजकालच्या याच्यामध्ये की आपण जसं म्हणतो सत्य अहिंसा वगैरे हे जे काय मेन गोष्टी आहेत, तर बऱ्याच अंशी काय आपण म्हणू की समाज व्यवस्था थोडेफार कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक असेल किंवा आपले कौटुंबिक व्यवस्था असेल, त्यामुळे थोडे अंतर येतो. पण मला असं वाटतं की मुलांशी जर बोललो तर 100% ही जी काही पिढी आहे सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने प्रत्येक जर युवक आणि नागरिक आणि समाज जर गेला तर मला 100% वाटतंय की राष्ट्र विकसित होईल आणि हा राष्ट्र चिरकाल यातून टिकू शकतो. या पुढे अशा गोष्टी मी बोलू शकतो की आजच्या युवा पिढी समोर जे काही आहे, आपण पाहतो की बऱ्याच अंशी जात, धर्म, पंथ, भाषा या समस्यात हा युवक अडकलेला आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की गरिबी आहे, दारिद्र्य आहे, बेकारी आहे, गुन्हेगारी आहे, हे मुलं मानसिक तणावामध्ये आहेत, इव्हन पालक सुद्धा मानसिक तणावामध्ये वाढताना दिसत आहे. म्हणून प्रत्येकाने, युवकांनीच काय पण प्रत्येकाने जर गांधीजीचे विचार जर अवगत केले आणि त्यात नम्रता असेल, त्यात संयम असेल, त्यात माणुसकी असेल आणि सर्वात महत्वाचं आजकालच्या एनईपी नुसार जर कौशल्य आधारित शिक्षण मिळत असेल तर या युवकांचा स्वतःचा पण विकास होईल आणि समाजाचा किंवा म्हणेल राष्ट्राचा पण विकास होईल.
0: नक्कीच सर, आणि त्यासाठी तुम्ही खरंच खूप महत्वाचं काम करता आहात. आणि सर, काल आपण सगळ्यांनीच महात्मा गांधीजी यांची जयंती अगदी उत्साहात साजरा केलेली आहे, तर महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही आजच्या पिढीला आणि समाजाला काय संदेश द्याल?
1: आजच्या पिढीला आणि समाजाला मी असा संदेश देईल की नेहमी जसं की सत्य बोलावं, सत्य हेच अंतिम आहे. अहिंसा, मी म्हणेल हिंसेने कुठलाही मार्ग आपण म्हणू की कुठलाही प्रश्न सुटणार नाही, त्यामुळे अहिंसा असायलाच पाहिजे. आणि जरी तुम्हाला जर काही अडचणी असतील तर असहकारचा मंत्र वापरून आपण हे सर्व गोष्टी सोडू शकतो. आणि सर्वात महत्वाचं आहे आजकालच्या युवकांमध्ये किंवा आजकालच्या जनरेशनमध्ये आपणही जर असो तर आपण हा स्क्रीन टाइम जो आहे, हा स्क्रीन टाइम आपण मोबाईलवरती जो आहे तो जास्ती जास्त घालवतो. 2 मुलं किंवा 2 माणसं एकत्र बसतात पण एकमेकांशी संभाषण नाही, किंवा ते दोघेही 2 वेगवेगळ्या मुलं मोबाईलवर असतात. आणि मी असं म्हणेल की संभाषण हे घरात असेल, समाजामध्ये असेल, शाळा कॉलेजेसमध्ये असेल, सोसायटीमध्ये असेल किंवा कुठे असेल, संभाषण एकमेकांमध्ये होणं महत्वाचं आहे. आणि संभाषण होत असताना गांधीजी सारखे थोर पुरुषांचे पण विचार या मुलांमध्ये किंवा समाजामध्ये पसरवले गेले पाहिजे.
0: नक्कीच सर, आणि खरंच आम्हाला खूप अभिमान वाटतो की आपल्या अहिल्यानगरमध्ये आपण गांधी केंद्र जे चालवत आहात, गांधी अभ्यास केंद्र जे चालवत आहात, ते खरंच खूप महत्वपूर्ण काम करत आहे. आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याशी गप्पा मारला, तुमचे विचार आमच्या पुढे मांडले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: हो मॅम, आमचे गांधी अभ्यासक्रम जे चालवतात ते डॉक्टर विलास नाबदे सर आहेत, आमचे प्राचार्य, आमचे चेअरमन आर जे भारमत सर, आमचे सेक्रेटरी जे आहेत बीपीएससीचे ते विशाल भारमत सर यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली आम्ही हे गांधी अध्ययन केंद्र चालवतो. सध्या कुठल्याही परिस्थितीत आम्हाला कुठूनही ग्रँट येत नाही. हे अध्ययन केंद्र आम्ही आमच्या कॉलेजच्या स्वतःच्या स्वखर्चातून चालवतो
0: आणि
1: एक समाजापायी आपण काहीतरी लाभतोय म्हणून आम्ही ह्या युवकांना मार्गदर्शन देण्याचा एक आम्ही प्रयास करतोय.
0: सर खरं म्हणजे हा तुमचा प्रयत्न खूप पुढे जाओ आणि यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
1: थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच.
2: श्रोता हो, काल म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी आपण सगळ्यांनीच अगदी उत्साहात गांधी जयंती साजरा केलेली आहे आणि याच निमित्त आपल्या अहमदनगर महाविद्यालयातील उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर दिलीप कुमार भालसिंग यांच्यासोबत आपण गप्पा मारलेल्या आहेत. आता वेळ झाली आहे तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात सोमवारी संध्याकाळी 4 वाजता सांज रंग या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

श्रोते मित्र हो, परम पूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

हजारो वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेली, संतांच्या अभंगांतून उमटलेली, शाहिरांच्या पोवाड्यांतून गरजलेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी ही आपली माय बोली, आपली मराठी। माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृताते ही पैजा जिंके। मंडळी, आज आहे मराठी अभिजात भाषा गौरव दिन। चला मराठीचा अभिमान जपूया, मराठी बोलूया, मराठी जगूया आणि आपल्या मायबोलीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचूया। कारण मराठी फक्त भाषा नाही, ती आपल्या अस्मितेची शान आहे। मराठी अभिजात भाषा गौरव दिन चिरायू हो।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर। श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। आपला नगर डायरी हा शो सुरू झाला आहे आणि मंडळी आज ना आपल्या सोबत आहेत उद्योजकता क्षेत्रातील मार्गदर्शक एमएसएमई कन्सल्टंट आणि मास्टर ट्रेनर रविराज एस भालेराव सर आपल्या सोबत आहेत आणि आज त्यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा आपण मारणार आहोत। आणि युवकांना खूपदा प्रश्न पडलेला असतो, बिझनेस करायचा आहे पण तो करायचा कसा, भांडवल कुठून मिळेल, हे सगळे प्रश्न जे आहेत ना त्याचं उत्तर आज आपल्याला मिळणार आहे। गेल्या 2 दशकांपासून ते युवकांना व्यवसाय, सरकारी योजना, कर्ज आणि उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन करत आहेत आणि खरं म्हणजे हा त्यांचा जो प्रवास आहे तो आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे। सर, सगळ्यात आधी तर रेडिओ नगरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे।
2: धन्यवाद।
1: आणि सर, सगळ्यात आधी सगळेच उत्सुक असतील जशी मी पण उत्सुक आहे की तुमचा प्रवास जाणून घेण्यासाठी, तर कसा सुरू झाला हा प्रवास?
2: मॅडम, प्रवासाची सुरुवात म्हणजे ज्यावेळेस मी सुशिक्षित बेरोजगार झालो आणि इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली त्यावेळेस असं म्हणायचे की नोकरी कर नोकरी ऑटोमॅटिक मिळेल। तर त्यावेळेस नोकरीच्या शोधात इंडस्ट्रियल स्लॅग झालेला होता। घरचे पूर्णतः सुशिक्षित फॅमिली होती पण नोकऱ्या नव्हत्या। तर त्यावेळेस जिल्हा उद्योग केंद्रामध्ये एक थोडंसं व्यवसायाचं ट्रेडिंग सुरू होतं, तर

0: कम्प्लीट केल्यानंतर मला व्यवसायाची आवड सुरुवात झाली. तो एक माझा छंद होता. आणि त्या फोटोग्राफीच्या व्यवसायातून मला 2 रुपये मिळायला लागले, जेणेकरून मग मी फोटोग्राफी व्यवसायामध्ये पुढे चालत गेलो. ज्यावेळेस मी फोटोग्राफीचा व्यवसाय करत होतो, मी फक्त नेचर फोटोग्राफी करत होतो. मग त्याच्यानंतर मी ग्रीटिंग फोटोग्राफी केली, त्याच्यातून मला उत्पन्न, दिवाळीचे ग्रीटिंग्स, वेगवेगळ्या इव्हेंट्सचे ग्रीटिंग्स ते सुरू केले. त्याच्यानंतर पैसे मिळाल्यानंतर मग मी ट्रॅक, लग्न कार्य, बर्थडे याच्यामध्ये उतरलो. पण त्या फोटोग्राफीमध्ये मला बोरिंग वाटायला लागलं. त्यानंतर मी एक क्राईम फोटोग्राफीकडे वळालो. त्यामध्ये कुठल्याही एखाद्या चोराला जर पकडलेला असेल तर वेगवेगळ्या अँगलचे त्याचे फोटोग्राफ्स काढावे लागायचे आणि ते प्रत्येक पोलीस स्टेशन्सला एक त्यावेळेस पोस्टकार्ड साईज असायची. त्या पोस्टकार्ड साईजनी मल्टिपल कॉपीजमध्ये आपल्याला द्यावा लागायचे. त्याच्यातून 4 पटीने पैसे मिळायचे आणि ते सेम डेला ते आपल्याला ते फोटोग्राफ्स प्रिंट करून द्यावा लागायचे. त्याच पद्धतीने पोस्टमार्टमचे फोटोग्राफी करणं, त्याची व्हिडिओग्राफी वगैरे करणं, हॉस्पिटल्समध्ये क्रिटिकल जे ऑपरेशन्स असतील तर त्याचे व्हिडिओज वगैरे फोटोज काढून हा एक ट्रॅक मिळत गेला आणि पैसा मिळत गेला. त्यामुळे मी व्यवसायामध्ये जास्त प्रावीण्य झालो.
1: आणि खरं म्हणजे हा प्रवास खूप सुंदर होता की सुशिक्षित बेरोजगार ते व्यवसाय आणि पुन्हा मग व्यवसाय तर इतरांना व्यवसाय उपलब्ध करून देणं किंवा मार्ग दाखवणं, तर मग हे कसं सुचलं?
0: ज्यावेळेस व्यवसायामध्ये मी उतरलो त्यावेळेस कुठं जायचं, कुठून व्यवसायाला सुरुवात करायची. जर व्यवसायाला सुरुवात केली तर त्याला पैसा लागतो, तो पैसा कुठून मिळणार, त्यासाठी खूप अडचणी यायच्या. ज्यावेळेस मी ह्या जिल्हा उद्योग केंद्रामध्ये सर्वप्रथम व्हिजिट केली त्यावेळेस त्या ठिकाणी सरकारी बाबू कधीच कोणाला नीट व्यवस्थित उत्तर देत नाही आणि ते जागेवर सापडत नाहीत, याचा मीही एक अनुभव घेतलेला होता. त्यामुळे मी हे ठरवलं की आपण स्वतः शिक्षित व्हायचं ह्या व्यवसायामध्ये, जेणेकरून आपल्याला हे दुसऱ्यांनाही सांगता आलं पाहिजे की कुठला उद्योग हा सोयीस्कररित्या केला पाहिजे आणि कुठल्या उद्योगाला चांगलं एक मार्जिन मिळू शकतं. तुमच्या जिओग्राफिकल लोकेशननुसार तुमचा ग्रामीण भाग आहे का शहरी भाग आहे आणि याच्या व्यतिरिक्त तुमचा इंडस्ट्रियल भाग आहे, तर त्यामध्ये कुठला उद्योग हा आपण चालू केला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचं प्रॉफिट ऑफ मार्जिन जे आहे जास्त मिळेल. कारण की ज्यावेळेस आपण रॉ मटेरियल ज्या ठिकाणी अवेलेबल आहे त्या ठिकाणी जर आपण उद्योग सुरू केला तर ते प्रॉफिट ऑफ मार्जिन आहे ते वाढतं आणि लेबरही त्या ठिकाणी स्वस्त मिळतात. तर या पद्धतीने मी सुरुवात केली. मग त्याच्यानंतर उद्योग चालू करायचं म्हटल्यानंतर लायसन्स लागतात. कुठले लायसन्स लागतात? पूर्वीच्या काळी पुस्तकं असायचे, ऑनलाईनचा जमाना हा आत्ता झाला. मग त्यावेळेस ना पुस्तकाचं नॉलेज घेऊन कुठले कुठले इंडस्ट्रीज चालू आहेत, उद्योग कुठले कुठले छोटे मोठे चालू आहेत, त्या उद्योगांना भेटी गाठी देऊन त्या ठिकाणचं नॉलेज घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळेसही नॉलेज कुणी देत नसायचं. प्रत्येकजण हेच सांगायचं की हा उद्योग करू नकोस, याच्यात एवढा मजा नाहीये, याच्यात प्रॉफिट नाहीये. पण ज्यावेळेस ना आपल्याला हे कळालं की हा

0: ठरवलं की आपण एक स्वतः नॉलेज घेऊन कुठला लायसन्स करायचं, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या कुठल्या कुठल्या योजना आहेत, त्याला कागदपत्र कुठले कुठले लागतात, कुठल्या कुठल्या शासकीय बँकातून त्याला कर्ज प्रकरण मिळतात, आता तर प्रायव्हेट बँकांचं सुद्धा ऍड झालेलं आहे त्यामध्ये. या दृष्टिकोनातून मी हा प्रवास सुरू केला की यामध्ये आपल्याला आहे ना लोकांना सुद्धा गायडन्स करणं गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस आपण स्वतः ह्या खड्ड्यातून जातो त्यावेळेस खड्डा हा कुठं आहे आणि कुठल्या वाटेने जायला पाहिजे हे खूप महत्वाचं ठरतं.
1: आणि सर, खरं म्हणजे हा प्रवास जसा दिसतोय सुंदर किंवा तुम्ही जसा सांगितलात की टप्प्याटप्प्या गाठत गेलात, पण तो तेवढा खडतरही झाला असेल, कारण कोणतीच गोष्ट एवढी दिसतीत अशी नसते, एवढी सोपी नसते, आणि अनेक गोष्टी शिकायलाही मिळाल्या असतील. तर काय काय गोष्टी नव्यानं यामध्ये तुम्हाला कळाल्या आणि काय काय गोष्टी खडतर झाल्या तुमच्यासाठी?
0: खडतर ह्यात झालं की मला नॉलेज कुठूनच मिळालं नाही. नॉलेज हे त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांच्या अक्षरशः जर मला फोटोग्राफी हा व्यवसाय करायचा आहे तर मला ट्रायपॉड व्हावा लागायचे, लाईट्स पकडायला जावा लागायचे, जेणेकरून तो जो मला शिकवणारा आहे म्हणजे त्याची गाडी पुसणं, त्याच्या गाडीवर बसायचं म्हटल्यानंतर तो आपल्याला शिकवेल आणि कॅमेरा कधी आपल्या हातात दिल, रोल भरायचा जरी करायचा असेल, आता तर मेमरी कार्ड्स आले, मोबाईल्समध्ये आले, पूर्वी रोल्सचे कॅमेरेज होते, तर त्यामध्ये लोड्स करण्यापासूनच हे शिकायला मिळत होतं. त्यानंतर मी हे ठरवलं की जर याच जर आपण स्वतः प्रशिक्षण जर घेतलं तर ते सोयीस्कर होऊ शकतं, म्हणून मी त्याचं एक प्रशिक्षण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी म्हणून एक मुंबईला इन्स्टिट्यूट होतं, रामदास नायक म्हणून होते, त्यांच्याकडे एक 6 महिन्याचा मी हा एक बेसिक कोर्स केला, जेणेकरून मला हे खूप सोपं गेलं की ना आपल्याला कुठला उद्योग आणि त्याचं नॉलेज घेऊन आपल्याला कसं मिळवायचं नॉलेज, हे स्किल खूप गरजेचं होतं. त्याला कन्सिस्टन्सीली त्यांच्याकडून नॉलेज काढण्यासाठी मी प्रश्न विचारायचो की हे केल्यानंतर हे असं होईल का, मग हे का आला हा फोटो असा. मी टिपण करून ठेवायचो की कुठल्या लाईट्सला कुठल्या बटनाला किती एक्सपोजर किती अपर्चर दिल्यानंतर आहे ना आपल्याला तो फोटो कसा येईल, याचं नोटिंग एक डायरीमध्ये करून ठेवायचो आणि ते जे सेटिंग्स लावायचे ते सेटिंग नंतर त्यांनी सुरुवात केली, हा रवी हा घे कॅमेरा याच्यात सेटिंग लाव, मग ती सेटिंग लावल्यानंतर त्यांचा फोटो मी पाहायचो ज्यावेळेस प्रिंट यायची की तो कसा आलाय, मग ते नोटिंग मी ते करून ठेवलेलं असायचं, मी त्याच पद्धतीने ती कॉपी वेगवेगळ्या लाईट्सचं हे नॉलेज असं अपग्रेड करत गेलो.
1: तुम्ही फोटोग्राफी हीच फील्ड का निवडलेत त्यावेळी?
0: फोटोग्राफी ही फील्ड यासाठी निवडली की मला पूर्वीपासून कॅमेऱ्याचं एक अट्रॅक्शन होतं. घरामध्ये टीव्ही नव्हता, पण दुसऱ्याच्या घरी टीव्ही पाहायचं तर त्यावेळेस खूप कमी लोकांकडे टीव्ही असायचे आणि कुठेतरी कोपऱ्यातल्या खिडकीच्या फटीतून दरवाजाच्या फटीतून मूवी पाहायचो आणि 7-4 घरात अशी आमच्या घरच्यांची पद्धत होती. आई वडील शिक्षक होते प्रायमरी टीचर, त्यामुळं कडक शिस्त होती. घरामध्ये टीव्ही आणायचं म्हटल्यानंतर ज्यावेळेस मोठी बहीण ती 10वी पास झाली आणि त्याच्यानंतर आमच्या घरामध्ये एक टीव्ही आला ब्लॅक अँड व्हाईट आणि त्याच्यानुसार हे चित्र कसं चालतं आहे, मग हा फोटो कसा येऊ शकतो, दुसऱ्या एखाद्या कुठल्या कार्यक्रमाला गेलं तर तिथला फोटोग्राफर यायचा तो फोटो काढायचा आणि त्यावेळेस खूप कमी लोकांकडं SLR कॅमेरे असायचे, त्याला SLR म्हणतात, तर सिंगल लेन्स रिफ्लेक्स म्हणून, तर ते कॅमेऱ्याचं मला अट्रॅक्शन वाटायचं. मग मी त्यांच्या मागोमागं प्रत्येक कार्यक्रमात असायचो की हा फोटो कसा आला, तो प्रिंट आणल्यानंतर मी दुसऱ्यांच्या घरातली जर ती फोटोग्राफीची ऑर्डर असेल तर ते फोटो आवर्जून पाहायला जायचो. मग ते आवडायला लागलं की ह्या छोट्याशा याच्यातून असा हा फोटो डायरेक्ट इमेज कसं काय होतो, मग ते एक्सपोजिंग कसं होत असेल, एक्सपोजिंग हा वर्डही मला नंतर कळाला, म्हणजे एखादा बंद खोलीमध्ये मग तो फोटो निगेटिव्ह वगैरे ती धुतली जायची लाईटच्या साहाय्याने एक्सपोज करून एक प्रिंट व्हायची. मग ते नॉलेजही मी आपल्या नगरमध्ये खूप कमी लोक होते त्यावेळेस एक्सपोजिंग करणारे त्यांच्याकडूनही ते नॉलेज अपग्रेड केलं आणि त्याला एक छान फोटो येतोय. एक छोट्याशा लाईट्सवर ह्या टेक्निकल नॉलेजमुळं एक कॅमेरा हा जो डिव्हाइस त्यावेळेस झालेला होता त्याच्यामुळं हा फोटो येऊ शकतो हे पाहूनच मला कुतूहल वाटायचं. मग वेगवेगळ्या लाईट्स वेगवेगळे प्राणी वेगवेगळे नेचर्स याचे फोटोग्राफी काढल्यानंतर त्यांचे एक आत्ताच्या याच्यामध्ये आपण कॅन्डिड फोटोग्राफी म्हणतो आम्ही त्यावेळेस त्याला टायमिंग म्हणायचो, तो टाइम कॅच करणं तो खूप एक स्किल असायचं. आता तरी डिस्प्ले पाहता येतो पण त्यावेळेस 36 शॉर्ट्स असायचे एका रोलमध्ये, आम्ही 36 च्या 36 शॉर्ट्स हे क्लिअर करायचो. समटाईम्स लक जर चांगला असेल तर कंपन्या ज्या असायच्या जो 37-38 रूप फोटो काढायचे, मग त्याच्यामध्ये आम्ही 20 रुपये कॉपीप्रमाणे आमचे 60 रुपये वाढले, आम्ही त्यांनी आनंदी व्हायचो. तर ह्या पद्धतीने हा पैसा मिळत गेला, त्यामुळे ती आवड ही एक प्रकारे निर्माण झाली आणि टेक्नॉलॉजीचा जो उपयोग झाला आत्ताच्या याच्यामध्ये जनरेशन खूप फास्ट चाललेली आहे, AI चा जमाना आलेला आहे, तुम्हाला आज

0: साधं छोटंसं एक गाणं जरी हे करायचं असेल, ऑडिओ जरी करायचं असेल, तर तुम्ही चॅट जीपीटीचा वापर करता, स्क्रिप्ट घेता, त्याच्यानंतर एआयचा तुम्ही वापर करता, याच्यामार्फत त्यांना तुम्ही डायरेक्टली एक छोटीशी रील बनवता किंवा एखादं सॉन्ग बनवता. त्यामुळं हे टेक्नॉलॉजी त्यावेळेसची आणि आत्ताची, आत्ताचे स्कूल गोईंग मुलगा सुद्धा खूप सुंदर रील्स करतो, त्याचं स्वतःचं पॉडकास्ट असतं, त्याचं स्वतःचं युट्यूब चॅनल असतं, इन्स्टा फॉलोअर्स असतात, म्हणजे तो कुठल्याही एखाद्या एक्सपर्टाइजला तो हरवू शकतो, इतकी आताच्या जेंजीमध्ये अल्फाजमध्ये तेवढी धमक आहे.
1: सर, लहानपणीचं स्वप्न काय होतं तुमचं आणि तुमच्या पॅरेंट्सचं देखील?
0: लहानपणीचं माझ्या पॅरेंट्सचं स्वप्न हेच होतं की मी एक शिक्षक बनावं, कारण की आई वडील हे शिक्षक फॅमिलीतून होते आणि कोणाचंच घरामध्ये असं उद्योजकतेचा वारसा नव्हता. काही जण आर्मीमध्ये होते, काही जण नर्सेसमध्ये होते, फक्त मोस्ट प्रॉबेबली आई वडील प्राथमिक शिक्षक असल्या कारणानं त्यांचं हेच होतं की डीएड कर आणि तुला नोकरी लागून जाईल. पण ह्या बिझनेसमध्ये कदाचित आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये मी एकमेव पहिला बिझनेसमॅन आहे की तो ह्या बिझनेसमध्ये इतक्या वर्षापासून आम्ही करत आहोत.
1: आणि सर, जेव्हा बिझनेस आपण एखादा करत असतो तेव्हा कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे?
0: सर्वप्रथम की ज्यावेळेस आपण काळजी घेतो ती कोणाच्याही सांगण्यावरून तुम्ही कुठलाही बिझनेस सुरू करू नका. सर्वप्रथम त्याचं नॉलेज घ्या. माझं हे सजेशन सध्याच्या सर्व उद्योजकांना हे राहील की तुम्ही फक्त सक्सेसफुल बिझनेसमॅनलाच भेटी देऊ नका. अशा उद्योगांनाच फक्त भेटी नका देऊ की जे सक्सेसफुल आहेत. उलट मी हे सांगेल की तुम्ही 10 अनसक्सेसफुल बिझनेसेस आहेत त्याचे जे ओनर्स आहेत, डायरेक्टर्स आहेत, त्यांना जाऊन भेटा. त्यांना हे प्रश्न विचारा की तुमचा हा बिझनेस अनसक्सेस का झाला, त्याच्या मागची कारणं काय आहेत. सक्सेसफुल माणूस हा कधीच त्याचे काही रहस्य गुपित सांगणार नाही, तो एक हातचा राखूनच ठेवणार. पण अनसक्सेस हा माणूस नेहमी सांगेल की माझी चुकी या ठिकाणी झाली की मला रॉ मटेरियल कॉस्ट ही जास्त पडली, माझं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ही जास्त पडली, माझा गाळा हा प्राईम लोकेशन्सलाच नव्हता, मला गव्हर्नमेंटचं फंडिंग वर्किंग कॅपिटलच नव्हतं. म्हणजे हे त्याच्याकडे नंबर ऑफ रिझन्स आहे. लेबरच मला कॉस्टली गेले, लाईट बिलच मला त्या ठिकाणी खूप जास्त जात आहे, मला मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टमध्ये जे काय मशिनरीज घ्यायच्या होत्या त्या प्रॉपरच नाही मिळाल्या, ती कंपनीची योग्य नव्हती, त्या दर्जाची गुणवत्तेचा तो मालच नाही झाला, मला ब्रँडिंग नीट करता आली नाही, मला बल्कमध्ये हा कच्चा माल कुठून घ्यायचा हेच माहिती नव्हतं. हा जो अपयशी जो उद्योजक आहे याच्याकडून याचे आन्सर्स खूप मिळतील तुम्हाला. पण कुठलाही सक्सेसफुल जो आहे व्यक्ती तो हे सांगेल तू इथं जा तिथं जा, तो हे नाही सांगणार की तू 10 ठिकाणी जा, तिथला रेट व्हेरीफाय कर, त्याच्यानंतर आहे ना तू तुझा बिझनेसमध्ये तुला कुठला उद्योग करायचा आहे ते निवड. त्यामुळं सर्व तरुण उद्योजकांना माझं हेच सांगणं आहे की तुम्ही 10 अपयशी उद्योजकांना भेटीगाठी करा. ते जे पॉईंट सांगतात हे तुमच्याकडे खूप येतील, ते 10 नाही सांगणार तुम्हाला, ते तुम्हाला 50 सांगतील की ना माझा हा बिझनेस का अपयशी झाला. बिझनेस हा कधीच अपयशी होऊ शकत नाही असं माझं म्हणणं आहे. त्याचं कारण आहे की जर एखादं उदाहरण सांगतो की जर एखाद्याचं किराणा मालाचं दुकान आहे किंवा झेरॉक्सचं दुकान आहे आणि ते शेजारी शेजारी आहे तरी सुद्धा चालू शकतं. आपल्या वाड्या पार्कला लाईनला पूर्ण झेरॉक्सची कॉलनी आहे, बऱ्याच ठिकाणी सेम मोबाईलचे शॉप्स आहेत, चालतातच आहे. पण त्या स्पर्धेमध्ये टिकणं ही एक कला आहे. बिझनेस हा अनसक्सेस होऊ शकत नाही. मी पुन्हा एकदा त्याचा सेकंड पॉईंट सांगतो, दुसरा बिझनेस चालतोय ना, त्याचा डायरेक्टर तो व्यवस्थित बिझनेस करतोय ना, म्हणजे ते स्किल्स, तुमचा तो टायमिंग, तुमचं कम्युनिकेशन स्किल्स, तुमचं प्रोडक्ट क्वालिटी, तुमचं ब्रँडिंग, तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी, याच्यावर तुमची पूर्णतः बिझनेसची स्ट्रॅटेजी ठरते. त्यानुसार तुमचा बिझनेस हा अपयशी होऊ शकत नाही हे मी मानतो.
1: आणि एखादा युवक असेल किंवा एखादी युवती असेल तिला त्यांना बिझनेस चालू करायचा, तर सगळ्यात पहिला पाऊल काय उचलावा?
0: सर्वात पहिलं पाऊल हे की तुम्ही नॉलेज घ्या की त्यामध्ये काही ट्रेनिंग्स असतील, अशी सरकारी ट्रेनिंग असतील, काही प्रायव्हेट ट्रेनिंग्स असतील, पण प्रायव्हेट ट्रेनिंग करण्याच्या ऐवजी तुम्ही काही गव्हर्नमेंटचे जे काही ट्रेनिंग्स असतात ते करा, जेणेकरून त्या सर्टिफिकेटचा उपयोग तुम्हाला भविष्यामध्ये कुठलंही गव्हर्नमेंटचं लोन घ्यायचं झालं तर त्या सबसिडीसाठी त्याचा वापर होतो. म्हणजे तुम्ही प्रायव्हेट ठिकाणी तुम्ही सबसिडीसाठी सर्टिफिकेट तर उपयोगाला येणार नाही आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही पैसा टाकताय, नॉलेज घेताय, पण नंतर पुन्हा एकदा त्या सर्टिफिकेटसाठी तुम्हाला गव्हर्नमेंटच्या कुठल्या ना कुठल्या एजन्सीकडे जाऊन तुम्हाला ते ट्रेनिंग घेणंच आहे. त्यामुळं नंबर ऑफ ट्रेनिंग्स जे आहेत ते घ्या, वेगवेगळ्या उद्योगांना, ऍग्रिकल्चरचा तुम्हाला एखादा उद्योग चालू करायचा आहे, तुम्हाला इंडस्ट्रीचा एखादा उद्योग चालू करायचा आहे, किंवा घरगुती एखादा उद्योग चालू करायचा आहे, तो उद्योग तुमचा सेवा उद्योगामध्ये असू, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असू किंवा ट्रेडिंगमध्ये असू, सर्वप्रथम ते ठरवा की तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे का, तुम्हाला सेवा उद्योगामध्ये उतरायचं आहे का, तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उतरायचं आहे. तुम्हाला कॉस्ट ऑफ बिझनेसची किती लागणार आहे, इन्व्हेस्टमेंट किती लागणार आहे, त्यासाठी तुमची जागा कुठल्या लोकेशन्सला आहे. त्याच्यासाठी बरेच जण काय करतात की बिझनेस टाकायचं म्हटल्यानंतर सर्वप्रथम मला फोर व्हीलरच पाहिजे, आयफोनच पाहिजे, मला CCTV कॅमेराच बसवायचा आहे, शोशाच करायची आहे, त्याला अर्थ नाही आहे. त्याला तुम्हाला एक प्राईम लोकेशन, तुमचा बिझनेस कुठला आहे, टेक्स्टाईलचा आहे, इलेक्ट्रॉनिक्सचं मार्केट आहे का, चहाची टपरी साधी आहे, तर कुठल्या लोकेशन्सला तो बिझनेस चालू करायचा हे आयडेंटिफाईड करणं खूप गरजेचं आहे. ज्या ठिकाणी जो मॉब हा डेलीचा वॉकिंगचा असणार आहे, गार्डनला सकाळी सकाळी वॉकिंगला येतात, मग त्या ठिकाणी तुम्हाला कपड्याची दुकानं कमी दिसतील. त्या ठिकाणी सकाळचं ज्यूस त्यांना, प्रोटीन शेक्स देणारे किंवा हेल्दी ड्रिंक्स वगैरे देणारे, आयुर्वेदिक चहा देणारे किंवा फ्रुट्सचे देणारे, स्प्राउट्स वगैरे देणारे, असे उद्योग त्या ठिकाणी जर चालू केले सकाळच्या जॉगिंग्सच्या याच्यासाठी, तर तुम्हाला तो बिझनेस देणार आहे. कॉलेजच्या लाईन्सला मेस चालतात, हॉस्टेल्स चालतात, स्नॅक्स सेंटर्स वगैरे चालतात, कॅफेज वगैरे चालतात, तर जसा एरिया तसा हा बिझनेस आपण शोधला गेला पाहिजे हे मी मानतो. त्यामध्ये
1: आणि तुम्ही मगाशी म्हणालात तुम्ही काय करणार आहात हे ठरवलं पाहिजे, ट्रेडिंग करणार आहात, उद्योजक होणार आहात, तर ट्रेडिंगसाठी देखील सरकार अनुदान देतं का?
0: ट्रेडिंगसाठी अनुदान, ज्या वेगवेगळ्या योजना आहेत सर्वप्रथम ते सांगतो. ट्रेडिंगसाठी एक जी योजना आहे, आता जर एखादा व्यक्ती आहे की तो आहे एखाद्या विशिष्ट कॅटेगरीतला, एक उदाहरण देतो की जनरल कॅटेगरीमध्ये अण्णाभाऊ पाटील नावाची एक व्याज परतावा योजना आहे, तर त्याच्यामध्ये ट्रेडिंग हा उद्योग सुद्धा येतोय. ओबीसी महामंडळाची पण एक योजना आहे, जर कोणी ओबीसी कॅटेगरीमध्ये असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा 15 लाख रुपयापर्यंतचा व्याज परतावाची योजना आहे. मग ती ट्रेडिंग असली तरी पण त्याला पूर्णतः बँक त्यांना व्याज लावेल, त्या व्याज आपण इन्स्टॉलमेंट बँकेला पूर्ण भरणार, पण व्याज परताव्याचा आपण LOI आपण त्या महामंडळाकडून आधी घेतो, त्यावेळेस तो LOIच्या पोर्टलवर जाऊन आपण ती रिसिप्ट भरायची आणि जेवढं व्याज बँकेने तुम्हाला 12% लावलेलं आहे, आणि जर एखाद्या उद्योगाची परतफेड ही 7 वर्षाची आहे किंवा 5 वर्षाची आहे, जे तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये नमूद केलेलं आहे, त्यानुसार तेवढं व्याज तुम्हाला 7 वर्षाचं रिटर्न मिळतं, 12% वर नाही मिळत. एक गव्हर्नमेंटनी त्याला एक काहीतरी एक चौकट आखून दिलेली आहे नियमावली, तर तेवढं तुम्हाला ट्रेडिंगसाठी तेवढं व्याज परताव्याच्या योजनेमध्ये आहेत. आता ट्रेडिंग हे ऍक्टिव्हिटी, समाज जसा तसे महामंडळ आहेत. आदिवासी प्रकल्पाच्या अंतर्गत किंवा आदिवासी डिपार्टमेंटच्या अंतर्गत ज्याचं सिबिल खराब आहे अशा लोकांना सुद्धा लोन दिलं जातं. म्हणजे फक्त त्या लोनची जी अमाऊंट असते ती कमी असते, कदाचित एखादं हॉटेलचं लोन असेल, कदाचित एखाद्या गाडी कमर्शियल व्हेकल्सचं लोन असेल, एखादा उद्योजक छोटंसं शॉप्स टाकत असेल, टी स्टॉल टाकत असेल, किंवा छोटासा उद्योग आपला द्रोण पंतरवाळा या अगरबत्ती चालू करत असेल, त्याच्या बिझनेसच्या कोटेशन्सच्या प्रोफाईलच्या प्रमाणे गव्हर्नमेंटनी त्यांना काही अटी नेमून दिलेल्या आहेत की एवढ्या एवढ्या लाखापर्यंत लोन पर्यंत मिळू शकतं. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही कॅटेगरीला सिबिल पाहून कुठल्याही महामंडळामध्ये लोन दिलं जात नाही. ऍक्च्युली लोन देणारी बँक आहे, बँकेमध्ये सर्वप्रथम सिबिल चेक केलं जातं. सिबिल ही एक गव्हर्नमेंटची एक एजन्सी आहे असंच म्हणायला काय हरकत नाही आहे. ती काय करते की तुम्ही तेवढ्या ते कॅपेबल आहात का, समजा एखाद्याचं सिबिलचे पॉईंट 750 वर आहेत, तर बँक त्याला इमिजिएटली लोन द्यायला तयार होते. एखाद्याचं बँक करप्ट आहे तर त्यावेळेस बँक त्याला लोन नाकारते. गव्हर्नमेंटनी बरेचसे नियम केलेले आहेत शिथिल, की जर सिबिलचा इश्यू असेल तर ते सिबिल पुन्हा पूर्ववत करण्यासाठी काय काय गोष्टींची गरज लागते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये टेक्निकली आपल्याला करता येतात. पण ज्यावेळेस जोपर्यंत तुमचं एखादा हप्ता तुम्ही बाउन्स करताय बँकेचा, त्यावेळेस तुम्ही बँक डिफॉल्टर होत आहात. दुसरा पण हप्ता बाउन्स करताय परत तुम्ही सेकंड बँक डिफॉल्टर झाला, तिसरा हप्ता तुम्ही बँकेचा बाउन्स केला, तर त्यावेळेस तुम्ही कम्प्लिटली एनपीए मध्ये जातात. एनपीए म्हटल्यानंतर नेक्स्ट टाइम बँक तुम्हाला लोन द्यायला घाबरणार की या व्यक्तींनी लागोपाठ 3 हप्ते बाउन्स केलेले आहेत. बँक त्यावेळेस कंटिन्युअसली फॉलोअप मध्ये असतं की ना बाबा रे हा हप्ता भर तू, जेणेकरून यांना त्याच्याच उद्योगाचं त्याच क्रेडिट वाचवण्यासाठी बँक त्याला कॉल करत असते. पण उद्योजक जो ज्यांनी लोन घेतलेला असतो तो घाबरलेला असतो की बँक मला सारखा फोन का करते. पण त्याला ही समजत नाही की हा जो पैसा आहे हा गव्हर्नमेंटचा पैसा नाहीये, हा तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्रित बँकेत भरलेला पैसा आहे आणि त्याच्यातून काही रक्कम ही गव्हर्नमेंट टार्गेट देतं की सीएमएजीपी साठी इतका फंड द्या, पीएमएजीपी साठी इतका फंड द्या, महामंडळाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्याच्यासाठी इतका फंड द्या. कलेक्टर प्रत्येक जिल्ह्याचे जे कलेक्टर असतात जिल्हाधिकारी साहेब हे एक टार्गेट देत असतात. एलडीएम लीड बँक अग्रणी बँक अधिकारी जे असतात हे प्रत्येक बँकांना टार्गेट अलॉट करून देतात. मग ते जिल्हा उद्योग केंद्र असू, खादी ग्रामोद्योग असू, खादी ग्रामोद्योग आयोग जे एमएसएमई डिपार्टमेंट आहे भारत सरकारचं ते असू, किंवा मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ आहे की जे मुस्लिम कम्युनिटी, ख्रिश्चन कम्युनिटी, पारसी कम्युनिटी, जैन कम्युनिटीसाठी आणि एस सी कम्युनिटीसाठी ते काम करतं, बौद्ध म्हणजे. त्याच्यानंतर अण्णाभाऊ पाटील आहे जनरल कॅटेगरीसाठी, सर्व त्या ठिकाणी व्याज परतावाच्या योजना आहेत. ओबीसी वित्त विकास महामंडळ आहे, ओबीसी डिपार्टमेंटसाठी ते वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे हे एक स्पेशल मातंग समाजासाठी ते डिपार्टमेंट आहे. चर्मकार महामंडळ सुद्धा एक त्यांच्यासाठी एक डेव्हलप केलेलं आहे. हे प्रत्येक डिपार्टमेंट आहेत, त्या ठिकाणी तुम्ही तो अर्ज करू शकता. जर तुम्हाला कुठला उद्योग करायचा आहे त्या अटीमध्ये ती योजना आणि तेवढ्या पटीमध्ये ते लोन त्या महामंडळाकडून मिळतं आहे का हे आधी व्हेरीफाय करा. अजून प्रत्येक उद्योजकांना हा सल्ला आहे की तुमच्या भात्यातलं सबसिडीचं अस्त्र तुम्ही 5 लाख 1 लाख 50,000 नका वापरू. सबसिडी ही आयुष्यामध्ये एकदाच भेटते कुठल्याही योजनेला. कुटुंबातील कुठल्याही एखादा व्यक्तीने जर लोन घेतलेलं आहे, कुटुंबाची व्याख्या म्हणजे काय आहे, पती पत्नी व मुले, त्यापैकी कुणीही एखाद्याने लोन घेतलेला असेल तर कुटुंबातल्या दुसऱ्या व्यक्तीला सबसिडीचा पुन्हा एकदा लाभ घेता येत नाही. मग विदाऊट सबसिडीच्या योजनेमध्ये त्यांना तो लाभ घेता येतो. आता बऱ्याचशा योजना अपडेट झालेल्या आहेत. जर एखाद्याने चांगलं फेडलंय लोन तर पीएमईजीपी पार्ट 2 जी सेंट्रल मिनिस्ट्रीची स्कीम आहे, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबवली जाते, 50 लाखाच्या ऐवजी आता 1 करोड केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला यांना चांगलं फेडलंय म्हणून डायरेक्टली तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्रातून एक कॉल येतो की तुम्ही चांगलं फेडलेलं आहे म्हणून तुम्ही त्याच्यासाठी इलिजिबल आहात. किंवा एक एसएमएस ऑटो जनरेट होतो, आता 2.0 झालेलं आहे त्यामध्ये. त्याचे वेबसाईटही अपडेट झालेली आहे, त्यामुळं तुम्ही त्या पोर्टलला सुद्धा अपग्रेड करू शकता. फॉर्म वगैरे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत तुम्हाला सीएमईजीपी नावाची योजना आहे, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, त्यानंतर पीएमईजीपी प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. त्याला मराठीमध्ये आपण पहिल्या योजनेला चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना म्हणतो. दुसरी जी पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना जी केंद्र सरकार चालवतं, या दोन्हीही योजना त्याच पद्धतीने अजून एक योजना आहे बीज भांडवल योजना. त्याला सबसिडी नाही आहे, त्याला मार्जिन मनी 25% 4%नी जिल्हा उद्योग केंद्र व्याज स्वरूपामध्ये देतं. तो एक फंड आहे, बऱ्याचशा लोकांना त्याची माहिती नाही आहे. किंवा एससी आणि एसटी कॅटेगरीसाठी सुद्धा स्पेशल बीज भांडवलच्या योजना जिल्हा उद्योग केंद्र राबवतं. हे जिल्हा उद्योग केंद्र एकच डिपार्टमेंट बऱ्याचशा लोकांना माहिती आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त पर्यटन विकास महामंडळाची पण एक योजना आलेली आहे जी महिलांसाठी प्रामुख्याने आई योजना म्हणून आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एखादं टुरिस्ट स्पॉटसाठी कॉटेजेस करतायत, होमस्टे करतायत, किंवा एखादी गाडी तुम्हाला कमर्शियल व्हेकल्स घ्यायची आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटतर्फे जेवढं ते प्रपोज्ड तुमचं कोटेशन आहे अप टू 10 लाख 15 लाख, तर तेवढ्या याच्यामध्ये तुम्हाला व्याज परतावाची ती योजना आहे. आणि ती सध्या सर्व बँकांना त्याचं टार्गेट चालू आहे. महिलांसाठी तर एक स्पेशल योजना आहे, स्टँडअप योजना. पूर्वी ही फक्त एससी आणि एसटी कॅटेगरीतल्याच पुरुष व महिलांसाठी ती चालू होती, पण तितका त्याला हवा तसा प्रतिसाद नाही मिळाला. त्यामुळे मागील 2 वर्षापासून यामध्ये महिला कॅटेगरी सर्व कास्टच्या म्हणजे सर्व जाती जमातीतील महिलांनाही त्यामध्ये ऍड केलं, म्हणजे एससी एसटीचे पुरुष महिलांच्या व्यतिरिक्त सर्व कॅटेगरीतल्या महिलांना ऍड केलेलं आहे. त्यामध्ये जवळजवळ तुम्हाला 1 कोटी रुपयापर्यंत तुम्हाला विदाऊट मॉर्गेज लोन मिळतं. त्याला कुठल्याही एजन्सीला तुम्हाला जाऊन तिथं अर्ज करायची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टली पोर्टलवर स्टँडअप इंडियाच्याही अर्ज करू शकता किंवा डायरेक्टली बँकेमध्ये जाऊनही तुम्ही अर्ज करू शकता. याचे प्रत्येक बँकांना, नॅशनलाइज बँकांना पण आणि प्रायव्हेट बँकांना पण त्याचे अधिकृत कोटे दिलेले आहेत. तुम्हाला त्या ठिकाणी बँकेवाले फॉर्म देतील, डॉक्युमेंटेशन लिस्ट देतील. तेवढे तुम्ही फिजिकली डॉक्युमेंट जरी जमा केलं तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये बेनिफिट्स वगैरे बँक करून देणार आहे आणि ती प्रोसेसही खूप फास्ट होत आहे. आता एका तासामध्ये 59 मिनिट्समध्ये तुम्हाला सँक्शन्स मिळतं बँकांचं पोर्टलवर. SBIची खूप सुंदर स्कीम आहे BRE. त्याच्यामध्ये जर एखाद्याचं GST आहे आणि त्याला वर्किंग कॅपिटल लागतंय, भांडवल लागतंय, किंवा एखाद्याला ना ITR वगैरे आहे आणि दुसरा बिझनेस चालू करायचा आहे, तर त्याच्यामध्ये ना त्यांनी त्याचे ITR GST वगैरे द्यायचे. तो पूर्ण डाटा त्याचा जो आहे आधार कार्ड पॅन कार्डला लिंक असल्यामुळं ते कागदपत्राच्या लिस्टवर तुम्ही ते बँकेमध्ये जमा केल्यानंतर तुम्हाला एका तासामध्ये त्याचं सँक्शन मिळतं. म्हणजे अशा नंबर ऑफ स्कीम्स आहेत, हे तुम्हाला केव्हा माहिती पडतील, फक्त तुम्ही गुगल सर्च केल्यावर नाही माहिती पडणार. त्या त्या महामंडळामध्ये जाऊन चौकशी करा, त्यांच्याकडून पॉम्प्लेट्स घ्या, फिजिकली ती माहिती घ्या फेस टू फेस, त्यावेळेस तुम्हाला याची माहिती प्रॉपर मिळेल. हा एक माझा सर्व तरुणांना सल्ला राहील.
1: आणि कमीत कमी किती लोन मिळू शकतं?
0: कमीत कमी 50,000 रुपयापासून लोन चालू आहेत, तर जवळजवळ 20 करोड रुपयापर्यंत CGTMSE नावाची एक योजना आहे, त्यामध्ये पण लोन तुम्हाला मिळू शकतं. त्याच्यामध्ये CGTMSE म्हणजे क्रेडिट गॅरंटेड ट्रस्ट लिंक स्कीम्स म्हणतात त्याला. कुठल्याही व्यक्तीला मॉर्गेज द्यायची गरज नाही आहे ना जामीनदार द्यायची गरज आहे. Up to 20 crores.
1: ओके.
0: हा त्याला कव्हर दिला जातो. मग तुम्ही एखाद्या मुद्रा लोनसाठी जरी अप्लाय केला असेल तर तुम्हाला कुठलीही बँक किंवा कुठलाही बँक मॅनेजर तुम्हाला यासाठी इन्सिस्ट करू शकत नाही की तू मला जामीनदारच दे किंवा मला मॉर्गेजच दे. तर सर्व तरुण उद्योजकांना मी हे सांगू शकेल की तुम्ही CGTMSE नावाचं जी योजना आहे याचाही पूर्णतः अभ्यास करून जर एखादा मॅनेजर तुम्हाला यासाठी इन्सिस्ट करत असेल, फोर्स करत असेल की मला मॉर्गेज दे, तर त्याला हे जरूर सांगा की CGTMSE नावाची जी केंद्र सरकारने योजना आणलेली ती विदाऊट मॉर्गेजच्या लोकांसाठी आहे, की तुमची हमी भारत सरकार ह्या योजनेद्वारे घेतं. ते तुमच्या प्रोजेक्ट कॉस्टच्या 2% इयरली कट करतात.
1: ओके.
0: आणि ते लीगलमध्ये वरून कुणालाही तुम्हाला रुपया द्यायची गरज पडत नाही, ती तुमच्या अकाउंट थ्रू ती कट होते. जसं आपण एखादं इन्शुरन्स काढलं, दर वर्षाला आपण त्याचं काहीतरी लमसम अमाऊंट रिन्यू करतो आणि आपल्याला त्याचा कव्हर मिळतो, तर ह्याच प्रकारामध्ये हे CGTMSEचं एक उदाहरण देता येईल मला. तर त्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा ह्या योजनेच्या मार्फत आपल्याला हा फायदा भेटू शकतो, म्हणजे Up to 50,000 to 20 crores पर्यंतचं. आणि प्रत्येक योजनेचं एक लिमिट आहे, त्या लिमिट्स जिल्होद्योग केंद्रामध्ये 50,000 रुपयापासून ते 1 कोटी रुपयापर्यंतच्या योजना आहेत. महामंडळाचं OBC महामंडळाचं घ्यायला गेलं तर तुम्हाला 1 लाख रुपयापासून ते 15 लाख रुपयापर्यंतचं आहे. अण्णाभाऊ पाटीलमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला 1 लाख रुपयापासून ते 1 कोटी रुपयापर्यंतच्या पण आहेत, पण ते गटकर्ज योजनांमध्ये ते जातात. त्याच्यानंतर तुम्ही फक्त ॲग्रिकल्चरलच लोन घ्यायचं आहे तुम्हाला आणि ते फूड प्रोसेसिंगच्या रिलेटेड शेतीपूरक व्यवसायावर, तर कृषी विभागाची एक PMFME नावाची एक योजना आहे, त्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 1 crore पर्यंत लोन भेटतं. सबसिडी ही 35% भेटते त्यांना आणि 10 लाख ते 35% जी अमाऊंट ही कमी असेल 10 लाखाच्या, ती रक्कम तुम्हाला त्यामध्ये सबसिडी स्वरूपामध्ये गव्हर्नमेंटतर्फे दिली जाते. मग फूड प्रोसेसिंग्समध्ये नंबर ऑफ उद्योग आले, बेकरी उद्योग आला, तुमचा जॅम जेली सॉस आटा मिल्स वगैरे, डिहायड्रेशनचे जे प्रोजेक्ट्स वगैरे आहेत, राईस मिल वगैरे जे आहे, किंवा एखादं तुम्ही प्रिमिक्स वगैरे बनवलेला आहे, तर अशा प्रकारचे चिप्स वगैरे कुरकुरे हे उद्योग कृषी उद्योग संधीवर आधारित, कृषी पूरक संधीवर आधारित हे उद्योग येतात, ज्याच्यासाठी कुठल्याही तुम्हाला बँकेमध्ये जर गेलात तर तिथून तुम्हाला एक DRP डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन्स म्हणतात त्याला, जो कृषी विभागाच्या मार्फत तो अपॉइंट केलेला असतो प्रत्येक एरियामध्ये, त्याची लिस्ट देतात ते, त्या अधिकाऱ्याशी संपर्क करायचा तुम्ही आणि त्या अधिकाऱ्याकडून सर्व हे प्रोसिजर्स तुम्हाला लोनच्या कागदपत्राच्या अपलोडिंग वगैरे विनामूल्य ही सेवा दिली जाते.
1: आणि सर या सगळ्या लोनवर व्याजदर कसा ठरतो?
0: व्याजदर हे तुमच्या सिबिलच्या सिस्टीमवर असतं. बँक तुमचं सिबिल काढणार. जर एखाद्याचं सिबिल हे 750 खाली असेल तर बँकेला थोडस इनसिक्युरिटी वाटत आहे. मग त्यावेळेस बँक त्याला इन्सिस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे की एक तर तुझं व्याज वाढेल जर तुला करायचं असेल तर. मग अशा वेळेस उद्योजक हा कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न करतो की जर आत्ता आपल्याला उद्योगासाठी कर्ज महत्वाचं आहे, व्याज तर काय आपण प्रॉफिटमधून कसंही भरू शकतो. त्यामुळे मोस्टली आरबीआयचा रोल हा जो होता ज्यावेळेस करोना पिरियड आलेला होता 9.40 हा व्याजदर लोवेस्ट आलेला होता. पण आत्तापर्यंत कुठल्याही बँकेने तो व्याजदर दिला नाही माझ्या पाहणीमध्ये तरी. जास्तीत जास्त हा 12% बँका देतात. जर सिबिल एखाद्याचं खूपच खाली असेल तर त्यावेळेस कदाचित बँकेच्या नियमानुसार ते जे निर्णय घेतात 12% वरही जाऊ शकतं. ही शक्यता नाकारता येत नाही कारण की प्रथम उद्योजकाला लोन मिळणं महत्वाचं असतं. त्यासाठी उद्योजक हा काय करतो त्याच्यामध्ये बार्गनिंग करण्याचा प्रयत्न करतो. इफ इन केस एखाद्या उद्योजकाला लोन जास्त हवंय आणि त्याचं त्या क्रायटेरियामध्ये ते लोन बसत नाहीये, कुठंतरी तो कमी पडतो प्रेझेंटेशन्सला म्हणावा किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजीला म्हणावा इन्कम कमी दाखवण्यामध्ये, तर त्यावेळेस ना बँकेला कधी कधी उद्योजक स्वतःहून ऑफर करतो की माझा हा प्लॉट मॉर्गेज आहे, हा फ्लॅट मॉर्गेज आहे, ही प्रॉपर्टी तो मॉर्गेज देतो. अशा वेळेस मी हे सजेशन देईल बँकेच्या मॅनेजरशी तुम्ही बोला किंवा बँकेच्या मॅनेजराकडे याचे पॉवर कमी असतात. कुठलंही लोन सँक्शन झाल्यानंतर ते लोन कोणाकडे जातं? आरएससीसीकडे जातं. म्हणजे जे एक डिपार्टमेंट आहे ते पूर्ण फाईल ब्रँच मॅनेजर तयार करतो, इन्स्पेक्शन रिपोर्ट तयार करतो, सिबिल वगैरे काढतो आणि तो आरएम ऑफिसला पाठवतो. तिथं ही पूर्ण फाईल स्क्रुटिनी केली जाते, व्हेरीफाय केली जाते. त्याच्यानंतर बँक ठरवते की याला हे कर्ज द्यायचं आहे का नाही, मग किती अमाऊंट बसतीये. तर त्यावेळेस हा सल्ला राहील की जर अमाऊंट मोठी भेटतीये तुम्हाला आणि तुम्ही जर एखादं प्रॉपर्टी स्वतःहून मॉर्गेज देताय तर त्यावेळेस तुम्ही इंटरेस्ट रेटमध्ये कमी जास्त करू शकता, खेळू शकता. मग इंटरेस्ट बँकेने तुम्हाला समजा 12% वर लावलाय तर त्याला उलट तुम्ही 10:30 पासून सुरुवात करा. हे एक सजेशन्स मी त्यांना देईल आणि बँक त्याला अग्री होती तुमच्या कितपत कन्व्हिन्सिंग वर आहे कारण की पूर्ण प्रॉपर्टी तुम्ही त्यांना मॉर्गेज देत असता.
1: आणि हे जेव्हा लोन वगैरे आपण काढतो तर गव्हर्नमेंट जसं तुम्ही म्हणाल आपण मॉर्गेज ठेवलेलं असतं तर त्याचे काही धोके पण येऊ शकतात का?
0: नक्कीच. ज्यावेळेस तुम्ही डिफॉल्टर होतात बँक सर्वप्रथम तुम्हाला फॉलोअप घेते. प्रायव्हेट बँकेकडे एजंट्स असतात पण नॅशनलाइज बँकेकडे एजंट हा प्रकार जास्त नसतोच. ते स्वतःहून फोन करतात आणि समोरच्या व्यक्तीला समजवण्याचाच प्रयत्न करतात आणि त्यामध्येही मार्ग काढण्याचा पण प्रयत्न करतात. जर एखाद्याचं लोन जर थकीत असेल तर त्याला हा सल्ला राहील की त्या लोनला एक तर तुम्ही रिस्ट्रक्चर करा किंवा तुमची जी क्रिटिकल अमाऊंट आहे जो व्याज बँकेचा आहे जेणेकरून तुम्ही डिफॉल्टर लिस्टमध्ये जाताय किंवा सिबिलमध्ये जाताय तेवढी अमाऊंट कुठून ना कुठून तुम्ही तजवीज करून तुम्ही ती बँकेमध्ये त्या अकाउंटवर मारा आणि त्याची स्लिप सांभाळून ठेवा. किंवा एखादा अर्ज पण त्या बँकेच्या कर्मचाऱ्याला द्या, अधिकाऱ्याला द्या, आरएससीसीचा असेल किंवा ब्रँच मॅनेजर असेल, किंवा त्यांना मेल करा आणि तो सीसीमध्ये पण ठेवा. किंवा एखादी फिजिकल कॉपी दिली तर त्याची एक आवक जावक पण तुमच्याकडे ठेवा जेणेकरून हे तुम्हाला ऍज अ प्रूफ म्हणून तुम्हाला भविष्यामध्ये उपयोगाला येऊ शकते जर तुम्ही बँक करप्ट झालेला असाल तर. शक्यतो प्रत्येकाला हेच सजेशन आहे की कोणीही बँक करप्ट होऊ नका. बँक ही तुमचा उद्योग वाढला तर तुम्हाला पैसा देण्यासाठीच बसलेली आहे. बँक ही इंटरेस्ट कमवणारी एक एजन्सी समजायला पाहिजे जी गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेली आहे.
1: आणि सबसिडी मिळते?
0: सबसिडी ही तुमचा उद्योग हा व्यवस्थित चालू आहे किंवा नाहीये प्रत्येक योजनेच्या अनुसार आहे. एक उदाहरण जर द्यायचं झालं तर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जर एखाद्या ग्रामीण भागामध्ये जर एखादा उद्योग एखाद्या उद्योजिकेनी चालू केलेला आहे किंवा कॅटेगरीतल्या एखाद्या पुरुष मंडळींनी चालू केलेला आहे, मग ती कॅटेगरी एससी असू, एसटी असू, ओबीसी असू, या उद्योजकांनी ग्रामीण भागात चालू केलं तर त्यांना 10 लाखावर 35% सबसिडी मिळणार. म्हणजे किती? 3.5 लाख रुपये त्यांना सबसिडी मिळणार. स्वतःची रक्कम ज्यावेळेस बँकेमध्ये तुम्ही भरता त्यावेळेस 5% भरता, म्हणजे किती आली 10 लाख रुपयाला? 50,000 रुपये. उरलेले 95% हे बँक देतं तुम्हाला, म्हणजे 9.5 लाख रुपये बँक तुम्हाला देतं. पण टोटल प्रोजेक्ट कॉस्टच्या तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी देते, म्हणजे तुमच्या ओन इन्व्हेस्टमेंटवर सुद्धा तुम्हाला 35% सबसिडी मिळतीये. हे विसरून चालता कामा नये. ज्यावेळेस तुम्ही हे लोनची सबसिडीज वगैरे कॅल्क्युलेट करता त्यावेळेस ना तुम्हाला पूर्णतः जे काही लोन तुम्ही 10 लाख रुपये घेतलेलं आहे ते 1-7 वर्षाच्या फेडीवर तुम्ही फेडत असतात. त्याच्यामध्ये बँकेने तुम्हाला एक रोल दिलेला आहे की तुम्हाला 7 वर्ष हे रेग्युलर फेडायचं, म्हणजे 84 हप्ते होतात तुमचे किंवा 5 वर्ष तुम्ही जसा तो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवलेला आहे ज्या नियमामध्ये. सबसिडीचा क्लेम करणं हे प्रत्येकाला असं वाटतं की हे बँकेचं काम आहे किंवा जिल्हा केंद्राचं काम आहे किंवा थर्ड पार्टी एजन्सीचं आहे. माझा सल्ला हा राहील की बँकेला भरपूर कामं असतात. बँक कदाचित विसरू शकते, मॅनेजरची बदली होऊ शकते, आपण तिथं जाऊन भांडत बसण्याचा हा पर्याय नाही आहे किंवा जिल्हा केंद्रामध्ये जाऊन त्या कर्मचाऱ्यांची वाद घालणं हा पर्याय नाही आहे. ही आपली नैतिक जबाबदारी आहे की आपलं लोन वाटप झाल्यानंतर आपण खुशीत असतो, आनंदात असतो, आपल्याला लोन भेटलं एवढंच आपण सहाय्य करून मोकळं होतो. पण सबसिडी त्याचा फॉलोअप घेणं, त्याचा क्लेम सादर करणं हा बँकेच्या पोर्टलला जाऊन कसं करायचं याचा समन्वय पण तुम्ही जिल्हा केंद्रातल्या अधिकाऱ्यांशी त्यांचा करून द्या. त्यांच्याशी तो समन्वय करून दिल्यानंतर तुमची सबसिडी ही लगेच येते. जर गव्हर्नमेंटकडं हा फंड प्रत्येक जिल्ह्यामध्ये जसा अवेलेबल आहे इमिजिएटली ती सबसिडी तुमच्या लोन अकाउंटला बँकेच्या जमा होते. ती 3 वर्ष लॉकिंग राहते. 3 वर्ष लॉकिंग राहिल्यानंतर तुमचा उद्योग जर व्यवस्थित चालू आहे, तुमचे हप्ते व्यवस्थित चालू आहे, तर ती सबसिडी आफ्टर 3 इयर्स ती रिलीज करतात. एक तर उरलेल्या अमाऊंटमधून ती वजा करतात बँका, नाहीतर बँक सांगतं की ना जर तुला कंटिन्यू करायचं असेल तर आपण ते FD ठेवू शकतो. म्हणजे तुमचं क्रेडिट जसं असेल, बँकेचे रिलेशन्स कसे असतील, त्या पद्धतीने ती सबसिडी जमा होऊ शकते. पण फॉलोअप घेणं हे आपलं काम आहे. सबसिडी लवकरही करता येते, फक्त त्याचं क्लेमचे कागदपत्र आपण वेळच्या वेळी सादर करणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी एक सर्टिफिकेट असतं, EDP सर्टिफिकेट, एंटरप्रेन्युअर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या एजन्सीज दिलेल्या आहेत गव्हर्नमेंटच्या, त्याच्यामार्फत तुम्ही ते सर्टिफिकेट करू शकता. ते एक MCED, मिटकॉन, KVIC जे भारत सरकारचं आहे, आता ते पण ॲड झालेलं आहे, खादी ग्रामोद्योग आयोग, ह्याचं जर केलं तर तुम्हाला सर्व योजनेसाठी हे पात्र आहे. आता तर त्यांनी स्किल इंडियाचं जे ट्रेनिंग सर्टिफिकेट आहे ते सुद्धा सबसिडीसाठी पात्र आहे असा JR काढलेला आहे. हा JR सुद्धा तुम्हाला पोर्टलवर दिसेल, तुम्हाला उद्योग विभागाच्या साईटवर CMHB पोर्टलवरही दिसेल. हे तुम्ही त्या अधिकाऱ्याला सुद्धा सांगा जिल्हा उद्योग केंद्रातला. बँकेच्या अधिकाऱ्याला याबाबत जास्त कल्पना नसते, पण जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांनाही कल्पना द्या, ते तुम्हाला त्याच्याबाबत सहकार्यही करतील. म्हणजे सबसिडीही हा काही इतका मेजर इश्यू पार्ट नाही, सबसिडी लवकरही होते आणि फक्त 3 वर्षानंतर ती रिलीज होते.
1: आणि हे जे ट्रेनिंग देतात ते किती दिवसाचं असतं साधारण?
0: हे ट्रेनिंग जे असतं सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी 6 डेजचं असतं आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीसाठी जर असेल कोणी तर त्यांच्यासाठी 10 डेजचं असतं. आणि हे ट्रेनिंग मंजूर झाल्यानंतर मोफत असतं, रेसिडेन्शियल पण असतं. आणि सल्ला हा राहील की बरेच जण काय करतात की वर्ष 2-2 वर्ष कर्ज प्रकरण करतात, म्हणतात की चप्पल झिजल्याशिवाय लोन, बँकेचे पायऱ्या चढल्याशिवाय लोन भेटत नाही. हे रॉंग आहे. जर तुम्ही हे प्रशिक्षण आधीच केले, जे प्रशिक्षण असतात काही मोफत असतात काही फी बेस असतात, हे कोर्सेस तुम्ही आधी करा जेणेकरून तुम्हाला हा पूर्णतः कुठला उद्योग करायचा, त्याला ब्रँडिंग काय लागणार आहे, लायसनिंग काय लागणार आहे, कागदपत्र काय लागणार आहेत, कुठल्या पोर्टलला कसं डाउनलोड करायचं आणि कसं अपलोड करायचं, हे पूर्णतः तुम्ही नॉलेज जर घेऊन एखादं नंतर जर तुम्ही एखादा उद्योग सुरू केला तर ते सर्टिफिकेट तुम्ही आधी जर पोर्टलला डाउनलोड केलं तर त्यामध्ये CMEGP 16-17 नंबरच्या कॉलमला ऑलरेडी CMEGP याच्याबाबत तुम्ही EDP कोर्स केला आहे का, हे एक इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी वाक्य आहे, त्याला येस नो करतो आपण. तर ज्यांना माहितीच नाही हे काय EDP तो नोच करतो ना, कारण की त्याच्याकडे सर्टिफिकेटच नाही. जर एखाद्याने ते कोर्स कुठलाही केलेला असेल, तो कौशल्याचा असो, KVICचा असो, MCDचा असो, मिटकॉनचा असो, तर त्यांनी ते येस केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी ते सर्टिफिकेट अपलोड केलं पाहिजे. तर बँक त्याला प्रायोरिटी देते हे खूप लोकांना माहितीच नाही आहे. लोक डायरेक्टली एक त्रयस्थ माहिती घेऊन कोणाच्या याच्यातून त्याला खूप लेंदी प्रोसेस करतात. ट्रेनिंगच्या माध्यमातून हे कोर्सेस खूप सोपे आहेत असं म्हणता येईल. आणि आता एक नवीन योजनाही सुरू झालेली, मला हे सांगायला आवडेल की जर कोणी ॲनिमल हजबंडरी म्हणजे शेळीपालन, गाईपालन, पोल्ट्री किंवा वरापालन ही ॲड झालं आहे आता, या उद्योगामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक नवीन योजना सुरू होती आहे. 9 फेब्रुवारीला त्याचा JRE आलेला होता, 15 ऑगस्टला त्याचं पोर्टलही सुरू झालं. माननीय मुख्यमंत्री साहेब आणि आपल्या ॲनिमल हजबंड्रीच्या पशुसंवर्धन विभागाच्या पंकजाताई मुंडे यांनीही ते डिक्लेरेशन दिलेलं होतं की मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना नावाची एक सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पोल्ट्रीसाठीची एक ठराविक रक्कम दिलेली आहे, गायपालनासाठी ठराविक रक्कम दिलेली आहे, शेळीपालनासाठी ठराविक रक्कम दिलेली आहे, वरापालनासाठी ठराविक रक्कम दिली आहे, चाऱ्यासाठी सुद्धा त्याला काही निधी दिलेला आहे त्यांनी, वर्किंग कॅपिटल सुद्धा त्याला निधी दिलेला आहे. तर त्यामध्ये तुम्हाला जर कॅटेगरीमध्ये कुणी असेल SC आणि ST तर 75% सबसिडी आहे मॅडम. स्वतःचे 5% गुंतवायचे आहेत म्हणजे किती झाले टोटल 80, फेडायचे किती आहेत 20%, आणि इतर कॅटेगरीसाठी काय 50%. म्हणजे हा फायदाच आहे तुमच्यासाठी, म्हणजे 5% तुमचे म्हणजे 55% झाले, आणि तुमचे उरलेले फक्त तुम्हाला किती फेडायचे आहेत 45%, तेही 5% 7 इयर्सच्या महिन्यामध्ये, म्हणजे 84 मंथ्समध्ये.
1: बिझनेस प्रोजेक्ट रिपोर्ट हे काय असतं?
0: एक पूर्ण डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट असतो, त्याला आपण प्रकल्प अहवाल म्हणतो. म्हणजे तुम्ही ह्या मशिनरीज किती हजाराच्या किती लाखाच्या कोणत्या कंपनीकडून घेणार आहात त्याचं कोटेशन आपण तयार करतो. ते कोटेशन सर्वप्रथम घ्या, त्याच्यानुसार एखाद्या ऑथोराइज CA कडून ऑडिटर कडून हा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही एक कॅल्क्युलेशनचा 7 वर्षाचा तो करा. 5 वर्षाच्या ऐवजी 7 वर्षाचा करा, हा एक तुम्हाला सजेशन राहील सर्वांना. त्यानंतर तुम्हाला यामध्ये जी योजना आहे, समजा जिल्हा उद्योग केंद्राची CMEGP योजना आहे, PMEGP योजना आहे, बीज भांडवल योजना आहे, त्या योजनेच्या नुसार त्याचे फॉर्मॅट असतात, त्या फॉर्मॅटमध्येच ते तुम्ही हे करा, प्रोजेक्ट रिपोर्ट करा. त्याच्यामध्ये पूर्णतः डिटेल असतं, तुमचं लाईट बिल किती लागलं महिन्याला, तुमचा रॉ मटेरियलचा खर्च किती लागला, तुमचे स्किल्ड वर्करचा किती पगार गेला, अनस्किल्ड वर्करचा किती गेला, त्या स्किल्ड वर्करमध्ये आणि अनस्किल्ड वर्करमध्ये तुमचे फिमेल होते का मेल वर्कर होते, त्यांचं पेमेंट किती गेला, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किती गेली, तुमचं पूर्णतः प्रॉफिट हे महिन्याला हप्ता वजा जाका किती मिळत आहे तुम्हाला, हा एक त्याचं चार्टशीट पूर्णतः 16-17 पानांचा तो एक DPR असतो. सुरुवातीला इंट्रोडक्शन असतं त्याच्यामध्ये की ह्या प्रोजेक्टला काय स्कोप आहे, बँकेला स्कोप माहिती असणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचशा लोकांना हे एक सांगू इच्छितो मॅडम मी आपल्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून की तुम्ही अशा प्रोजेक्ट जर एखादा XYZ प्रोजेक्ट तुम्ही स्टार्ट करताय, उदाहरणार्थ दाल मिलचा प्रोजेक्ट तुम्ही स्टार्ट करताय, तर 5-6 दाल मिल्सच्या युनिट्सला भेटी पण द्या. एखाद्या व्यापाऱ्याकडे पण जा, तो शेतीमालासाठी कच्चा माल एखाद्या हरभरा मूग वगैरे कुठून तरी तुम्ही घेत आहे तूर वगैरे, तर त्या शेतामध्ये सुद्धा जा आणि तिथलं तुम्ही त्या व्यापाऱ्याशी त्या दुकानदाराशी त्या शेतकऱ्याशी चर्चा करा, आणि तिथले त्यांच्याशी चर्चा करताना पूर्ण नोटिंग करा तुम्हाला किती रुपयाने तो जातो आणि त्याचे फोटोग्राफ्स पण काढा आणि तो जिओ टॅगिंगनी काढा. त्याच्या खाली तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये ते पण ॲड करा की आम्ही अशा अशा ठिकाणी याचं रेट कार्ड सुद्धा काढलंय आणि इथला रेट पण काढलेला आहे, इथं स्वस्त भेटतं, याचं जास्त प्रोडक्शन XYZ एरियामध्ये होतंय, आम्ही तिथंही जाऊन आलो. जेणेकरून एक बँकेला हा विश्वास निर्माण होतो की समोरच्या व्यक्तीने याचा डिटेल अभ्यास केलेला आहे. त्यामुळं हा ताळेबंद जो हिशोब आहे प्रॉफिट लॉस अकाउंटचा 7 इयर्सचा हा खूप महत्त्वाचा असतो. आणि प्रत्येकाला एक सजेशन्सही देईल, आपापल्या CA ऑडिटरला हे सांगा की मॉनिटरिंग पिरियड त्याच्यामध्ये टाका. मॉनिटरिंग पिरियड म्हणजे हा एक असा कन्सेप्ट आहे की तुमच्या उद्योगाला 2nd मंथपासून इमिजिएटली तुमचा हप्ता सुरू होतो, ते करू नका चूक. तुमचा उद्योग सुरू व्हायला थोडासा कालावधी लागतो. तुम्ही मॉनिटरिंग पिरियड घेतल्यानंतर आहे ना, तुम्हाला सुरुवातीला 3 महिने किंवा 9 महिने, कोविडमध्ये तर 18 महिने होतं, फक्त व्याज भरायचं, पूर्ण हप्ता लगेच सुरू नाही होत. म्हणजे तुम्हाला एक मिनिमम अमाऊंट फक्त दर महिन्याला ते व्याज स्वरूपामध्ये बँकेत भरायची असते, जेणेकरून तुम्ही डिफॉल्टर होत नाही, त्याला मॉनिटरिंग पिरियड म्हणतात. तो एक ऍड करायला लावा. आणि DSR सुद्धा मेंटेन ठेवा, हायर साईड नका करू. हायर साईड प्रॉफिट एकदम जास्त दाखवण्याच्या नादामध्ये CA आपण काय सांगतो, जास्त दाखवा तसं करू नका. तुम्हाला इमिजिएटली इतका ग्रोथ भेटणार नाही आहे, मग त्यावेळेस तुम्हाला व्याजदरही तसं बँकाला लावतात. त्यामुळे त्यांना मिनिमम ॲव्हरेज रेशिओवर DSR वरही काम करायला सांगणं हे आपलं पण काम आहे. जरी तो एखाद्या व्यक्तीला माहिती नसेल तर त्याला फक्त एवढंच सांगायचं की मॉनिटरिंग पिरियड दे, 7 वर्षाची परतफेड ठेव, माझा शहरी भाग आहे, ग्रामीण भाग आहे, ही योजना आहे, ही एजन्सी आहे, या पद्धतीने मला DSR बनवून द्या जेणेकरून मला इंटरेस्ट रेट कमी लागेल. एवढ्या 6-7 गोष्टींचं जर नॉलेज आपण CA ऑडिटरला दिलं तर तो चांगल्या पद्धतीचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देतो आणि त्या प्रोजेक्ट रिपोर्टचा अभ्यास आपण स्वतः सुद्धा केला पाहिजे. कारण की प्रत्येक वेळेस बँकेच्या मॅनेजरने तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगताही आलं पाहिजे की ह्या गोष्टीचा कच्चा माल इथं भेटतो, एवढ्या एवढ्या रुपयाने भेटतो, मला एवढा एवढा महिन्याला माल लागतो, 1 क्विंटल लागतो, त्याचा एवढा एवढा खर्च होणार आहे, लाईट बिल माझा सिंगल फेज आहे, 3 फेज आहे, वर्करला माझा एवढा एवढा पेमेंट आहे, एवढं वजा जाता माझ्या हातामध्ये प्रॉफिट ठरून माझ्याकडे जवळजवळ 40,000 रुपये महिन्याला मिळत आहेत. हे कॉस्टशीट तुम्हाला सुद्धा अंडरस्टँड झालं पाहिजे. मुलं काय करतात, लोक काय करतात, उद्योजक डायरेक्टली ते CA देतात, कॉपी आली बँकेत भरून टाकली, ते कधी ओपन करून खोलून पाहतही नाही की ह्या फिगर कसल्यात, ह्या विचारा, त्या CA विचारा, त्या प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देणाऱ्या व्यक्तीला विचारला की ही फिगर कसली आहे, त्याची थोडीशी माहिती घ्या, जेणेकरून बँकेला हे तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड अ प्रेझेंटेशन. जर तुम्ही 10 लाखाचा टाकलाय तर 10 लाखच बँक तुम्हाला देणार. जर तुम्ही त्यामध्ये कम्प्लिटली तुम्ही परफेक्टली पास झालात की नाही मला एकही रुपया कमी नको. बरेचसे असे प्रोजेक्ट फेल झालेले आहेत. उदाहरण जर द्यायचं झालं तर बरेचसे लोक काय करतात की मशिनरीची अमाऊंट घेतात आणि शांत बसतात. वर्किंग कॅपिटल घ्या, तुम्ही बंदूक घेताय आणि त्याच्यात गोळी घेत नाहीये, तुमचा धंदा चालणार कसं काय? बँकेवाल्याला ते सांगा समजून की मला वर्किंग कॅपिटलची खूप गरज आहे. आणि बँकेवाल्यांना ही सजेशन देतो जर कोणी ऐकत असेल तर की त्यांना वर्किंग कॅपिटल द्या. बरेचसे उद्योग जे डिफॉल्टर लिस्टमध्ये आलेले आहेत माझ्या डोळ्यासमोर ते याच कारणाने आलेले आहेत की बँकांनी फक्त त्यांना टर्म लोन दिलेलं आहे आणि वर्किंग कॅपिटल हे दिलेलंच नाही आहे. त्यामुळं तो उद्योजक इकडून तिकडून काहीतरी सावकारीनी उधारीवर पैसा घेतो आणि तो पैसा इकडं तिकडे फिरवतो आणि त्याचं प्रॉफिट ऑफ मार्जिन पूर्ण सावकारीमध्येच जातं, त्यामुळं बिझनेस हा लॉसमध्ये जातो. त्यामुळे सजेशन्स हेच आहे की तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट एखाद्या ऑथोराइज जाणकार CA कडून करा. तो फॉर्मॅट कोणता आहे ते पण माहिती करून घ्या, किंवा एखाद्या व्यक्तीचा तो पास झालेला आहे त्या व्यक्तीचा पण सल्ला घ्या, किंवा गव्हर्नमेंट कन्सल्टंट जे असतील त्यांच्याकडे पण तुम्ही जाऊ शकता.
1: आणि सर, अहिल्यानगरचे जे युवक आहेत त्यांना कोणत्या प्रकारचा बिझनेस करण्याचं सजेशन तुम्ही द्याल?
0: अहिल्यानगर हा महाराष्ट्राचं सेंटर आहे आणि महाराष्ट्र हे पूर्ण इंडियाचं सेंटर आहे आपण असं म्हणतो. प्रत्येक मोठ्या शहरांना जोडणारा हा आपला नगर भाग आहे. यामध्ये जिओग्राफिकल लोकेशन पाहिलं तर 4 साईडने आपण हाईटवर आहोत. या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळी शेती पिकली जाते. काही ठिकाणी जर आपण राहता पट्टा जर पुढे पाहिला तर त्या ठिकाणी पेरू आहेत, ऊस आहे. तर त्या लोकांनी त्या एरियाच्यानुसार त्यांनी ते उद्योग करावेत हा एक सल्ला राहील. काही उद्योग असे निवडा की ज्याला टॅक्सेस लागत नाही, 0% इंटरेस्ट असे पण काही उद्योग असतात, ते पण निवडा. मी काय सांगतोय, 0% इंटरेस्ट असे उद्योग असतात. तुम्ही कन्सल्टंटकडे जा, त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडून माहिती घ्या, ते तुम्हाला त्याच्याबाबत सजेशन्स करतील. त्यानंतर त्या ठिकाणी तो उद्योग त्या MIDC चालू करायचा का तुम्हाला ग्रामीण भागामध्ये चालू करायचा तेही निवडा. कारण की काही लोक काही उद्योजक काय चूक करतात की ते शेतामध्ये उद्योग चालू करतात आणि तो उद्योग असतो MSME अंतर्गत. RBO म्हणजे कुठल्याही RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही नियम दिलेले आहेत प्रत्येक बँकांना. जर 10 लाखाच्या वर कुठलाही प्रोजेक्ट जात असेल आणि तो मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जर जात असेल तर ग्रामीण भागामध्ये ती जागा चालत नाही. त्याच्यासाठी इंडस्ट्री जागाच लागते, म्हणजे त्या ठिकाणी रस्ते, लाईट, मॅनपॉवर जे काही आहे ह्या सगळ्या मूलभूत गरजा त्या ठिकाणी अवेलेबल असतात. त्यामुळे तो बिझनेस सक्सेसमध्ये जाण्याचे चान्सेस हे जास्त असतात. ग्रामीण भागामध्ये रॉ मटेरियल कॉस्ट जरी तुम्हाला स्लो पडत असेल, लो पडत असेल, पण त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जी आहे ती हेवी जात आहे. मग तर मग आता तर महसूल विभागाने एक चांगला नियमही आणलेला आहे की येण्याची ऑर्डर पाहायची वाट करायची गरज पडत नाही. आता तुमचा प्लॅन अप्रूव्हल झाला, इंडस्ट्री येणे करा, औद्योगिक क्षेत्र म्हणतो आपण त्याला, ते करा तुम्ही, कुठलाही उद्योग जर करायचा असेल तर. एखाद्याकडे जर 5 एकर शेती असेल तर हा सल्ला राहील तर कमीत कमी 5 गुंठे तरी त्यांनी इंडस्ट्री आणि औद्योगिक क्षेत्र करून ठेवा. इंडस्ट्री जागा शिल्लक नाही राहिलेल्या. तुम्हाला लोनच्या व्यतिरिक्त PSI पॅकेज स्कीम्स ऑफ इन्सेंटिव्ह नावाची एक योजना आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला GST चे काही रिबेट मिळतात, लाईट्समध्ये काही रिबेट मिळतात, ट्रान्सपोर्टेशनमध्ये काही रिबेट्स मिळतात. वुमन जर असेल तर त्याच्यामध्ये रिबेट्स मिळतात. वुमन जर SC ST असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा रिबेट्स मिळतात, काही रिवॉर्ड्स सुद्धा मिळतात. त्याच्यानंतर त्याला नंबर ऑफ म्हणजे त्या पॅकेज स्कीम्सचं त्याचं नावच दिलेलं आहे की एक गुलदस्ता आहे. सबसिडी वेगळी असते ना, हे इन्सेंटिव्ह वेगळे असते. बिझनेस हा कधीच अनसक्सेस होऊ शकत नाही जर तुम्हाला कुठली योजना कुठल्या वेळेला घ्यायची आहे आणि इन्सेंटिव्ह कोणता घ्यायचा हे जर माहिती पडलं तर. त्यामुळे तुम्ही सिलेक्शन ऑफ स्कीम्स, सिलेक्शन ऑफ प्रोजेक्ट, सिलेक्शन ऑफ लँड हे महत्वाचं ठेवायचं. आपला उद्योग कुठं चालू करायचा, प्रत्येक ठिकाणी हब दिलेलं आहे. महाराष्ट्र सरकारने टेक्सटाईल इंडस्ट्री अमरावतीलाच का चालू केली? फूड सेक्टर हे पुण्याच्या जवळ शिरवळलाच का चालू केलं? दॅट इज द रिझन की त्या एरियामध्ये त्याची डेव्हलपमेंट, त्या ठिकाणी त्याचे बेनिफिट्स हे जास्त आहेत, इन्सेंटिव्ह जास्त आहेत. पॅकेज जे गव्हर्नमेंटचे सबसिडीचे ते त्या ठिकाणी जास्त आहेत. त्यामुळे ह्या सर्व इंडस्ट्रीज त्या ठिकाणी जातात, एक हब तयार होतं आणि एकत्रित गट उद्योग समूहही झाले, त्याला क्लस्टर म्हणतात. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये पण बरेचसे क्लस्टर झालेले आहेत. ऍटो क्लस्टर आपल्या MIDC मध्ये आहे, प्रिंटिंग क्लस्टर झालेलं आहे, गोल्डन क्लस्टर झालेलं आहे, गार्मेंट क्लस्टर झालेलं आहे. ही ग्रँट असत आहे. म्हणजे जर शासनाने तुम्हाला 10 कोटी रुपये दिलेत तर समजा तुम्ही 50 लोक आहेत, 50 लोकांची मिळून 10% रक्कम ओन इन्व्हेस्टमेंट, बाकीचा जो ग्रँट आहे 90% हे राज्य सरकारचं क्लस्टर घेतलं तर राज्य सरकार देणार, केंद्र सरकारने घेतलं तर केंद्र सरकार देणार. तुम्हाला हा प्रश्न असेल की त्याला व्याज किती, किती वर्ष फेडायचं, बरोबर. इन्क्युबेशन्स आणि इनोव्हेशन सेंटर्सच्या अंतर्गत जर तुम्ही ते हे प्रोजेक्ट जर चालू केलेले असतील आणि इनोव्हेशन प्रोजेक्ट असेल तर गव्हर्नमेंटला तुम्हाला 1 रुपया द्यायची गरज नाही आहे. द शो मस्ट गो ऑन, हा बिझनेस फक्त कंटिन्युअसली चालू राहिला पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज क्लस्टर. म्हणजे तुम्हाला रिपे नाही आहे, पैसा भरायची गरजच नाही आहे, फक्त तुम्ही तो उद्योग सुरू केला पाहिजे कन्सिस्टन्सीली. आणि आत्ता मध्यंतरी 31 ऑगस्टची लास्ट डेट आहे, एक योजनाही आहे, हे सांगू इच्छितो. जर कोणी उद्योजक असतील ज्यांचं इंडस्ट्रीमध्ये जर गाळा त्यांचा असेल तर त्यांनी त्या इंडस्ट्रीमध्ये जिल्हा उद्योग केंद्रामध्ये जायचं. त्या ठिकाणी एक डिपार्टमेंट आहे MSSIDC, त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांचा प्रतिनिधी बसलेला असतो. त्यांच्याकडून जर तुमचं शॉप असेल, तुमचा इंडस्ट्री प्लॉट असेल आणि तो रेंटनी असेल तर तुम्हाला मॅक्झिमम 30,000 रुपीजपर्यंत शासनाकडून भाडं पण मिळते. म्हणजे जर तुमचं 1 लाख रुपये भाडं आहे तर त्यापैकी मॅक्झिमम अमाऊंट शासनाने काही क्रायटेरिया ठरवून दिलेले आहेत, त्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसलात तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत मॅक्झिमम तुम्हाला भाडं गव्हर्नमेंट देते. तुम्हाला 31 ऑगस्टची लास्ट डेट आहे, त्यामध्येही तुम्ही प्रस्ताव सादर करू शकता. शबरी आर्थिक विकास महामंडळ नाशिक या ठिकाणी त्याचं गडकरी चौकामध्ये ऑफिस आहे. आदिवासी बांधव जर कोणी या ठिकाणी असतील किंवा कोणाचे मित्र असतील, आपला जो पट्टा आहे, अकोले पट्टा आहे, निवासातला काही भाग आहे, श्रीगोंद्यातला काही भाग आहे, कर्जत जामखेडचा, त्या ठिकाणी आदिवासी बांधव आपले खूप आहेत. त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो, जर कुठले वंदनचे ग्रुप असतील, संस्था असतील, फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतील किंवा त्यांचं ग्रामसभा असतील आणि जे 100% आदिवासी आहेत, आदिवासी समाजामधून आहे, तर ह्या 31 ऑगस्टपर्यंत त्याची लास्ट डेट आहे. त्या डेटपर्यंत त्या महामंडळाने, आदिवासी शबरी महामंडळाने काही प्रस्ताव मागितलेले आहेत की तुम्हाला कुठला उद्योग चालू करायचा आहे. त्या प्रस्तावानुसार तुमची त्या ठिकाणी त्यांची इंटरव्ह्यूज होतील, त्यांचं व्हेरीफाय प्रोजेक्शन होईल आणि त्यानुसार त्यांना तो कमी व्याजदरामध्ये काही सबसिडीही त्यांना दिलेल्या आहेत. जो 50% आहेत, काही ठिकाणी ग्रँट आहेत, त्यांच्यानुसार त्या योजनेमध्ये ते बसवणार आहेत. तर अशाही योजना प्रत्येक कॅटेगरीच्या लोकांसाठी महामंडळामध्ये चालू आहेत. त्यांनी त्यामुळंच मी हे सांगतोय की त्यांनी त्या त्या डिपार्टमेंटला, महामंडळाला जाऊन भेटीगाठी देणं, त्याच्याशिवाय या योजनेची माहिती फक्त सोशल मीडियावर बसून एका जागी येणार नाहीये. असं
1: सर खरं म्हणजे हा इतका मोठा विषय आहे ना, अजूनही आपण खूप वेळ बोलू शकतो, अजूनही खूप प्रश्न उपलब्ध झाले, म्हणजे माझ्याही डोक्यात आता एवढे प्रश्न पुढे आहेत, पण आता आपण वेळोअभावी थांबूयात. पण सर थांबूयात, जाता जाता मी एकच विचारेल शेवटी की आजचा एखादा जो युवक आहे जो हा इंटरव्ह्यू ऐकत असेल, ही मुलाखत ऐकत असेल, आणि त्याला देखील स्वतःचा बिझनेस सुरू करायची इच्छा जागरूक झाली असेल, तर त्याला तुम्ही काय सल्ला द्याल तुमच्या अनुभवामधून?
0: त्यांना सल्ला हाच देईल की ना, कमीत कमी कायझन थेरी प्रमाणे 3 वर्षभर तुम्ही उद्योग मध्ये टिका, उभे राहा. फक्त तुमच्याकडे गिराईक येत नाही म्हणून तुम्ही लगेच उद्योग बंद नका करू. गिराईक येण्यासाठी काय काय तुम्हाला स्ट्रॅटेजीज इस्तेमाल करता येतील, सोशल मीडियाच्या माध्यमातून, मार्केटिंगच्या फिजिकल माध्यमातून तुमच्या बिझनेसचं प्रमोशन कसं करता येईल, तुम्हाला पॉम्पलेट असतील, तुम्हाला काही एक्सपोज असतील, किंवा तुम्हाला जे काही पेज असतील त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा बिझनेस हा अट्रॅक्ट करा त्या कस्टमर्ससाठी, जेणेकरून तुम्हाला तुमचा बिझनेस हा नंबर ऑफ लोकांपर्यंत पोहोचवता येईल. आणि त्यामध्ये हेही सजेशन देईल की असे काही मित्र, मैत्रिणी, नातेवाईक हे आता कळतील की हे खरे तुमचे कोण आहेत. त्यांना सगळ्यांना सांगायचं की 3 महिने कमीत कमी माझं स्टेटसला माझं स्टेटस दिसलंच पाहिजे. जो 3 महिने तुमच्या बिझनेसचं स्टेटस प्रोफाईलला ठेवल, त्याच्या सोशल मीडियाला टॅग करा, किंवा तो 4 लोकांना ट्रॅक करेल, तोच तुमचा खरा मित्र, तोच खरा तुमचा रिलेटिव्ह, हे मी असं मानतो. कारण की B2B कस्टमर्स पण तुम्हाला मिळणारच आहेत, पण जर आपण आपल्या एखाद्या मित्राला, आपल्या एखाद्या नातेवाईकाला, आपण दुसऱ्या ठिकाणून जर एखादा उद्योगाचं काही मटेरियल घेतोय, तर का नको की आपण आपल्याच एखाद्या मित्राकडून ते वस्तू घ्यावं, किंवा त्याला विचारावं की हे तुझ्याकडे मिळेल का. त्यामुळं त्यांनी कमीत कमी 3 वर्ष, आजकालचे यंगस्टर्स काय करतात की बिझनेस सुरू करतात, आईवडीलही त्यांना पैसा देतात बिझनेस टाकायला त्यांच्या कमाईतला, आणि ते इमिजिएटली बिझनेस बंद करतात, त्यांचं माइंड इमिजिएटली डायव्हर्ट होतं. तुम्ही तुमचा वेळ बिझनेसला द्या, तुमच्या स्ट्रॅटेजीज बनवायला द्या, नंबर ऑफ कंपन्यांपर्यंत, नंबर ऑफ त्या तुमचे जे काही मार्केटिंगचे जे पॉईंट ऑफ व्ह्यू, तुम्हाला जे जे लोक तुमची डिमांड्स आहेत, ज्या ज्या लोकांकडून तुमचा माल विक्रीचा घेतला जाणार आहे, त्या लोकांशी जाऊन चर्चा करा, तुमचे कोटेशन्स द्या, रेट्समध्ये काहीतरी कन्वर्जन्स करा, तुमचे पॅकेज वगैरे द्या त्यांना, ऑफर्स वगैरे द्या, जेणेकरून तुमचा कंटिन्युअसली फॉलोअप हा तुमच्या बिझनेसला एक वेगळ्या उंचीवर नेऊन जाणार आहे. तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर तुमचा चेहरा फोटो नका ठेवू, तुमच्या बिझनेसचा प्रोफाईल ठेवा, जेणेकरून काय होईल की एकदा माणूस पाहिल, दुसऱ्यांदा पाहिल, तुम्ही हा बिझनेस चालू केलेला आहे, तो 10व्या दिवशी नातेवाईक मित्र तरी एखादा विचारतो, अरे हे काय रे तो स्टेटसला ठेवलेला आहे, हे कशासाठी आहे, कुणी चालू केलंय, म्हणजे तुम्हाला सांगता तरी येईल की ना ह्या पद्धतीचा हा उद्योग हा मी चालू केलेला आहे. तुझे कुणी मित्र असतील, तुझे कुणी नातेवाईक असतील, तर त्यांना सांगा. आणि मी तर सांगेल ते अशा वेळेस ना, जो शत्रू असतो त्यालाही आपल्या ओपनिंगला बोलवा, तो तुम्हाला 10 चांगले मित्र जे आहेत ते गिराईक देणार, आणि शत्रू उलट जास्त लोकांना सांगतो की त्याचा बिझनेस चालणार नाही. म्हणजे त्या व्यक्तीला आहे तुम्ही जवळीक साधा, आणि त्या लोकांकडूनही बिझनेस करा, हे तुमचं गुडविल ठरतं त्यामध्ये. त्यामुळं तुम्ही ह्या मित्रापेक्षा माझा बिझनेस मोठा जाईल ह्या संकल्पनेमध्ये न वावरता, कुठल्या गुर्मीमध्ये न वावरता, मोबाईल मागडी न घेता, तुमची लाईफस्टाईल मागडी न करता, गाडी मागडी न घेता, तुम्ही फक्त प्रोफाईल तुमच्या बिझनेसवर कॉन्सन्ट्रेट करणं, पूर्ण वेळ देणं. उद्योजक हा कधीच झोपत नसतो, बिझनेसमन नेवर स्लिप्स. तुमचा पैसा हा झोपेतही तुमचा अर्निंग्स देणारा ठरला पाहिजेत, साईड उद्योगही तुम्ही केले पाहिजेत, साईड बिझनेसही केले पाहिजेत, तुमच्या डोक्यामध्ये सारख्या कल्पनाच आल्या पाहिजेत, वेगवेगळ्या ग्रुप्सला जॉईन व्हा, वेगवेगळ्या असोसिएशन्सला जॉईन व्हा, वेगवेगळ्या इंडस्ट्रियलिस्टला भेटी द्या, जेणेकरून तुमचा हा नेटवर्क वाढण्यासाठी आणि तुमचा हा उद्योग वाढवण्यासाठी ना पुढच्या भावी पिढीलाही हाच संदेश मी देऊ शकतो.
1: नक्कीच सर, खरं म्हणजे हे मोलाचं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरणार आहे. तर जाता जाता तुम्ही याचं मार्गदर्शन करतात, तर जाता जाता आपण तुमचा संपर्क क्रमांक सांगूयात, जेणेकरून जर कोणाला मदत हवी असेल तर ते तुम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करतील. तर तुमचा संपर्क क्रमांक?
0: माझा संपर्क क्रमांक 9960599985. पुन्हा सांगतो, 9960599985 ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तुमच्या कुठल्याही शंका असतील, कुठल्याही योजनेबाबत, कुठल्याही व्यवसायाबाबत, तर तुम्ही मला संपर्क करू शकता. धन्यवाद.
1: श्रोते हो, आज आपण उद्योजकता क्षेत्रातील मार्गदर्शक MSME कन्सल्टंट आणि मास्टर ट्रेनर रविराज भालेराव यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत. त्यांनी देखील मनमोकळा गप्पा मारलात आणि अनेक प्रश्नांचं उत्तर आपल्याला यांच्यामुळे मिळालेलं आहे. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात नगर डायरी ह्या शो मध्ये. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: नमस्कार श्रोते हो आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. श्रोते हो स्नेहालय स्नेहालय संचलित रेडिओ नगर आणि मर्क्युरी फाउंडेशन अंतर्गत HIV अवेअरनेसची मालिका तुम्ही ऐकत आहात आणि या मालिकेमध्ये आज आपल्यासोबत लीना सवई आहेत. नेटवर्क ऑफ अहमदनगर डिस्ट्रिक्ट बाय पीपल लिव्हिंग विथ HIV या संस्थेच्या विहान प्रोजेक्टमध्ये कोऑर्डिनेटर म्हणून त्या काम पाहतात आणि आज HIV अवेअरनेसच्या या मालिकेमध्ये त्या सुद्धा सहभागी झाल्या आहेत. तर तुमचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
2: नमस्कार सगळ्यांचं.
1: नक्कीच, जसं मी आत्ता म्हणाले की HIV आणि एड्स आजही आपल्या समाजामध्ये जर बघायला गेलं तर HIV आणि एड्सबाबत बऱ्याच गोष्टी माहिती नाही आहेत. यूथला HIV एड्सचा फरक आजही जर विचारला कॉलेजमध्ये जाऊन तर सांगता येत नाही. तर बेसिकली HIV म्हणजे काय आणि एड्स म्हणजे काय, यातला मूलभूत फरक काय?
2: HIV हे विषाणू आहेत आणि एड्स ही स्थिती आहे. म्हणजे ज्यावेळेस HIV विषाणूंनी एक विशिष्ट असं संकलन केल्यानंतर जी स्थिती निर्माण होते, म्हणजे वेगवेगळे आजार झाल्यानंतर जी स्थिती निर्माण होती त्याला एड्स असं म्हणतात. आता हे जे विषाणू आहेत हे कधी कधी शरीरामध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये असतात आणि खूप प्रमाणामध्ये पण असतात. आणि हे खूप प्रमाणामध्ये वाढल्यानंतर मग ती स्थिती जी निर्माण होती त्याला HIV असं म्हणतात.
1: नक्कीच. HIV होण्याचे किंवा HIV संक्रमणाचे काही मार्ग आहेत का किंवा कुठल्या कारणांमुळे HIV होऊ शकतो?
2: हो, तर HIV हे चार कारणांमुळे होतात. पहिलं आहे दूषित रक्त, म्हणजे HIV पॉझिटिव्ह व्यक्तीच्या जे दूषित रक्त असतं त्यामुळे. त्याच्यानंतर दुसरं आहे असुरक्षित लैंगिक संबंध. त्यानंतर तिसरं आहे आईकडून HIV पॉझिटिव्ह महिलेकडून तिच्या होणाऱ्या बाळाला. आणि चौथं आहे दूषित सुई. आता तसं बघितलं तर पहिले जे तीन कारणं आहेत म्हणजे दूषित रक्त, दूषित सुई आणि आईकडून तिच्या होणाऱ्या बाळाला, हे तीन तर खूप गौण झालेले आहेत. कारण आता याच्यावरती खूप विज्ञान पुढं गेलेलं आहे त्यामुळे पसरण्याचे चान्सेस नाही आहेत. फक्त एक कारण जे आहे तर लैंगिक संबंध, यातूनच मोस्ट ऑफ पसरत असतो.
1: HIV पॉझिटिव्ह व्यक्तींना उपचार पद्धती म्हणजे ART थेरपी आहे आणि ती त्या व्यक्तींसाठी किती महत्त्वाची आहे?
2: HIV साठी जी ART थेरपी आहे, सगळ्यात महत्त्वाचं ART म्हणजे काय तर अँटी रिट्रोव्हायरल थेरपी. म्हणजे ही जी आहे तर विषाणूंना कंट्रोल करण्याचं काम करत असते ही थेरपी. ती शरीरामध्ये गेल्यानंतर, म्हणजे प्रत्येकाचं मेडिसिन्स घेण्याची एक वेगळी मेडिसिन्स हे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. काहींना फर्स्ट लाईन आहे, काहींना सेकंड लाईन आहे, काहींना थर्ड लाईन आहे. काहींचे मेडिसिन्स हे आहेत तर 12 तास काम करणारे आहेत, काहींचे 24 तास काम करणारे आहेत. तर ही जी मेडिसिन आहे शरीरात गेल्यानंतर ती काय काम करते तर आपल्या शरीरातलं जे विषाणू आहेत हे या विषाणूंचं अन्न जे आहे तर हे रक्तातल्या पांढऱ्या पेशी आहेत. आणि रक्तातल्या पांढऱ्या पेशी ह्या ज्या आहेत तर ह्या आपल्या शरीरामधली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचं काम करत असते. आणि ती रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे जी पांढऱ्या पेशी आहे नेमकं तेच अन्न जे आहे तेच जे आहे तर त्या विषाणूंचं अन्न असतं. तर त्या आपल्याला त्या पांढऱ्या पेशींना वाचवायचं आहे, म्हणून ही थेरपी खूप महत्त्वाची आहे. तर ही जे मेडिसिन्स आहे तर ते जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातं त्यावेळेस ते पांढऱ्या पेशींभोवती एक आवरण तयार करतं. आवरण तयार केल्यानंतर ते काहींच्या शरीरामध्ये 12 तास काम करतं आणि काहींच्या शरीरामध्ये 24 तास ते आवरण त्या पांढऱ्या पेशींभोवती असतं. आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी हे मेडिसिन घेतलं जातं, ही मेडिसिन जी आहे तर ती ही वेळेमध्ये घेणं गरजेचं आहे. कारण 12 किंवा 24 तासच काम करत असते. मग जर वेळेवर त्यांनी घेतलं तर आपण प्रोटेक्ट करू शकतो पांढऱ्या पेशींना. आणि जर वेळेमध्ये घेतलं नाही तर हे विषाणू आधीच भुकेलेले असतात आणि मग ते पांढऱ्या पेशींवर अटॅक करतात आणि आपल्या पांढऱ्या पेशी ज्या आहेत त्या नष्ट करतात. आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर ह्या पांढऱ्या पेशी वाचवायच्या, जेणेकरून आपली रोग प्रतिकारक क्षमता जी आहे ती कायमस्वरूपी व्यवस्थित राहील.
1: नक्कीच,
2: म्हणून ART महत्त्वाची आहे.
3: नक्कीच. या सगळ्यामध्ये एखादी व्यक्ती एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे हे आपल्याला टेस्टिंगच्या माध्यमातून म्हणजे चाचण्यांच्या माध्यमातून कळतं. पण एखाद्या व्यक्तीला एच आय व्ही पॉझिटिव्ह असल्याचं कळल्यानंतर वारंवार त्या व्यक्तीला आयुष्यभर चाचण्या कराव्या लागतात का किंवा त्याची गरज आहे का?
2: नाही, एकदा तपासणी केली तर

0: नेटवर्क ऑफ अहमदनगर डिस्ट्रिक्ट बाय पीपल लिव्हिंग विथ एच आय व्ही या संस्थेसोबत तुम्ही आहात. तर ही संस्था नेमकी काय आहे किंवा ही कोणासाठी काम करते?
1: नेटवर्क ह्या शब्दामध्येच सगळा अर्थ आहे खरं तर. नेटवर्क म्हणजे जाळं. एच आय व्ही पॉझिटिव्ह लोकांनी, एच आय व्ही पॉझिटिव्ह लोकांसाठी तयार केलेली ही संस्था आहे. म्हणजे एच आय व्ही पॉझिटिव्ह लोकां एकतर समदुःखी व्यक्ती असले ना तर एकमेकांचे दुःख एकमेकांना कळतात, म्हणून कदाचित त्यावेळेस ती संस्था निर्माण झालेली असू शकते.
0: नक्कीच. आणि यातला विहान प्रोजेक्ट ज्याचे तुम्ही कोऑर्डिनेटर आहात, विहान प्रोजेक्ट नेमकं काय आहे?
1: आता ह्या संस्थेमध्ये हा एक प्रोजेक्ट आहे जो की एच आय व्ही पॉझिटिव्ह लोकांचं ज्यावेळेस डिटेक्शन होतं त्याच्यानंतर हे काम करतं. म्हणजे त्यांचं आय सी टी सीचं डिटेक्शन झालं की त्यांना ए आर टीला लिंक करणं, ए आर टीला लिंक झाल्यानंतर त्यांचं मेडिसिनचं मॉनिटर करणं, जे की 7 महिने फॉलोअप असतात, 7 महिने फॉलोअप याकरता की कधी कधी काय होतं, नवीन जे डिटेक्ट झालेले क्लायंट असतात त्यांच्या शरीरावर हे ए आर टी ज्यावेळेस ते घेतात त्यावेळेस अनेक साईड इफेक्ट्स होण्याचे चान्सेस असतात आणि त्यांनी मध्येच मेडिसिन्स बंद करू शकतात. तर आपल्याला हेच मॉनिटर करायचं आहे की 7 महिने आपल्याला त्यांना ऑन ए आर टी ठेवायचं आहे, जेणेकरून ते त्यांना कितीही त्रास झाला तरी पण ते मेडिसिन्स बंद नाही करणार. आणि सुरुवातीला जेव्हा ते अदरन्स व्यवस्थित ठेवतील, तर जे सुरुवातीला व्यवस्थित अदरन्स ठेवतात ते कायमस्वरूपी अदरन्स व्यवस्थितच ठेवतात.
0: नक्कीच. जसं आता तुम्ही सांगितलं की काही साईड इफेक्ट याचा उल्लेख आलेला आहे, तर बऱ्याच वेळा एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्ती ज्यांना आयुष्यभर या सगळ्या थेरपीला सामोरं जावं लागतं किंवा ही फॉलो करावी लागते, पण त्यांना इतरही काही आजार होऊ शकतात का किंवा या औषधांमुळे इतरही काही आजार जडू शकतात का?
1: ह्या मेडिसिन्समुळे आजार जडू शकत नाही. जर मेडिसिन्स व्यवस्थित घेतले तर त्यांची रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती व्यवस्थित होती आणि त्यांचं आयुर्मान आयुष्य जे आहे ते भरपूर वाढतं. त्याच्यामुळे ह्या खरं तर ह्या आजाराचा आणि इतर आजारांचा काही संबंध नाही आहे.
0: नक्कीच. त्याचबरोबर या प्रोजेक्टच्या माध्यमातून तुम्ही एच आय व्ही बाधित व्यक्तींना, जसं तुम्ही सांगितलं की मेडिसिन सुरू ठेवण्यासाठी किंवा त्यांचा फॉलोअप व्यवस्थित घेण्यासाठी काम पाहता, एखादी लक्षात राहण्यासारखी केस आहे का किंवा दररोजचं तुमचं हे काम आहे, तर कशी प्रक्रिया असते? मेडिसिन व्यवस्थित घेतायत की नाही, हा फॉलोअप कसा ठेवला जातो?
1: आम्हाला ए आर टी सेंटरकडून एक 7-8 प्रकारची लिस्ट येत असते, ज्यामध्ये आय सी टी सी लिंकेज लॉसचा फॉलोअप असतो, जो की त्यांचं डिटेक्शन झालेलं आहे आणि ए आर टीला ते लिंक झालेले नाही आहे तर त्यांचा एक फॉलोअप असतो, त्यांना आपल्याला लिंक करावं लागतं. त्यानंतर एल एफ यू फॉलोअप म्हणजे लॉस टू फॉलोअप, म्हणजे गोळ्या स्टार्ट झालेल्या आहेत पण मेडिसिन्सवर ते येत नाही आहे रेग्युलर बेसिसवर, मग त्यांना काउन्सिलिंग करून त्यांना आपल्याला ए आर टीला लिंक करावं लागतं. त्यानंतर आहे व्हायरल लोड ड्यू, म्हणजे त्यांचं मेडिसिन्स घेत आहेत पण त्यांचा व्हायरल लोड झालेला नाही आहे. व्हायरल लोड जर झालेला नसेल तर आपल्याला त्यांच्या शरीरामधले विषाणूंची संख्या कळणार नाही आणि संख्या न कळल्यामुळे आपल्याला त्यांचं पुढची ट्रीटमेंट आपल्याला आपण जी देतोय ती जी थेरपी आहे ती बरोबर आहे का हे त्याच्याशिवाय आपल्याला कळणार नाही, त्यामुळे त्यांची ती टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर असती अनसप्रेस व्हायरल लोड, म्हणजे ज्यांचा व्हायरल लोड हा 1000 जास्त वाढलेला आहे अशा क्लायंटचे फॉलोअप, मग त्यांना आपल्याला 3-4 महिने फॉलोअपमध्ये, म्हणजे जोपर्यंत त्यांचा व्हायरल लोड हा व्यवस्थित होत नाही, म्हणजे TND म्हणजे टार्गेट नॉट डिटेक्टेड, म्हणजे शून्य विषाणूंची संख्या जी आहे ती डिटेक्ट झिरो होतीये, ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांचा फॉलोअप घ्यावा लागतो. त्यानंतर आहे गरोदर महिला ज्या एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत आणि त्या प्रेग्नेंट आहेत, तर त्या महिलांचा पण फॉलोअप आपल्याला त्यांचं बच्चू 18 महिन्याचं होईपर्यंत घ्यावा लागतो. तर अशा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपल्याला क्लायंटचा फॉलोअप घ्यावा लागतो.
0: नक्कीच. यामध्ये फॅमिलीचं सुद्धा काउन्सिलिंग असेल किंवा टेस्टिंग असेल, मग एच आय व्ही टेस्टिंग असेल किंवा टी बी टेस्टिंग असेल, हे किती महत्वाचं किंवा हे किती गरजेचं आहे?
1: तसं बघितलं तर प्रत्येकाला आपलं एच आय व्हीचं स्टेटस माहिती असणं खूप गरजेचं असतं. आणि घरात तर पॉझिटिव्ह व्यक्ती आहे, त्याला एच आय व्हीची लागण कधी झालेली हे त्या व्यक्तीलाही माहीत नसती, त्यामुळे घरातल्या प्रत्येक व्यक्तीची एक तपासणी करून घेणं गरजेचं असतं. त्यामुळे मी सांगेल की प्रत्येकाने एच आय व्हीची तपासणी करून घेणं खूप गरजेचं आहे.
0: नक्कीच. आजही आपल्या समाजामध्ये बरेचसे समज गैरसमज आहेत, म्हणजे एच आय व्ही पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तीसोबत आपण राहू शकत नाही, जेवण करू शकत नाही किंवा एका ताटामध्ये

0: जेवण करू शकत नाही, एकत्र राहू शकत नाही, किंवा एखादं टॉयलेट असेल, बाथरूम असेल हे वापरू शकत नाही, अशा बऱ्याचशा समज गैरसमजी आहेत. तर या कितपत खऱ्या आहेत?
1: मी मघाशीच सांगितलेलं आहे की HIV हा चार कारणांमुळे पसरतो. दूषित रक्त, दूषित सुई, आईकडून होणाऱ्या तिच्या बाळाला आणि असुरक्षित लैंगिक संबंध. आता जेवणामध्ये ह्या कोणत्याही गोष्टी येत नाही, राहण्यामध्ये कोणत्या गोष्टी येत नाही, किंवा त्यांचे कपडे, एकमेकांचे कपडे जरी घातले तरी काही विशेष फरक पडत नाही. म्हणजे या चार कारणांव्यतिरिक्त कोणत्याही कारणामधून HIV पसरत नाही. खरं तर हा जो हे जे विषाणू आहे ना, ज्यावेळेस हवेच्या संपर्कामध्ये येतात तर त्यावेळेस ते हवेमध्ये ते जिवंत राहू शकत नाही.
0: नक्कीच. अनेक सरकारी योजना आहेत, अनेक स्कीम्स आहेत, ते HIV पॉझिटिव्ह व्यक्तींना सुद्धा आहेत का?
1: हो, तर HIV पॉझिटिव्ह व्यक्तींसाठी बऱ्याचशा योजना आहेत. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय गांधी निराधार योजना. वयाच्या 60 वर्षाच्या आतमध्ये जे काही HIV पॉझिटिव्ह लोक आहेत तर त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना आहे. त्यापेक्षा जर 60 वर्षापेक्षा जास्त वयोवृद्ध असतील तर त्यांच्यासाठी पण याच संजय गांधी वयोवृद्ध योजना म्हणून आहे, ती आहे. त्यानंतर जे लहान मुलं आहेत 18 वर्षाच्या आतले तर त्यांच्यासाठी बाल संगोपन ही योजना आहे.
0: नक्कीच. त्याचबरोबर तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून या प्रोजेक्टवर काम पाहताय किंवा या संस्थेमध्ये काम पाहताय, एखादा आठवणीत राहिलेला प्रसंग किंवा एखादी आठवणीत राहिलेली केस आहे का?
1: अशा खूप केसेस आहेत, पण एक अशी आहे, म्हणजे एक नाही म्हणता येणार, खूप अशा आहेत की जे आम्हाला खूप म्हणजे आनंद वाटतो की लहान बाळ जर निगेटिव्ह आलं ना तर त्यावेळेस खूप आनंद वाटतो. तर असंच एक केस होती जी की LFU मध्ये होती, म्हणजे त्यांनी मेडिसिन, त्या स्त्रीनी मेडिसिन्स बंद केलेले होते आणि ती प्रेग्नंट होती. तिला पुढचं काहीच माहिती नव्हतं की मेडिसिन्स घेणं किती महत्त्वाचं आहे. तर आमच्याकडे ती केस आली होती ART मार्फत आणि त्यांचा फॉलोअप आउटरीच वर्करनी घेतला होता. ती वारंवार फक्त एवढंच म्हणायची की मी मेडिसिन्स घ्यायला येईल, पण ती तरीही येत नव्हती. जवळजवळ 2-3 महिने ती आलीच नाही आणि ती अवघे 3-4-5 महिन्याची आय थिंक प्रेग्नंट होती. तर आउटरीच वर्करनी आम्हाला सांगितलं की मॅडम असं असं आहे, ती काही मेडिसिन्स घेत नाही आहे आणि ती 4-5 महिन्याची गरोदर पण आहे. तर आम्ही मग तिचं घरी जाऊन फॉलोअप घेतला. तर त्यांच्या घरी खूप लोक बसलेले होते तर ती कम्फर्टेबल नव्हती आमच्याशी बोलण्यासाठी. मी फक्त तिच्या तिला म्हणजे त्यांच्यासमोर तिच्याशी काहीच बोललं नाही, एक मैत्रीण म्हणून फक्त बोललो. त्यानंतर तिचा नंबर घेतला आणि नंबर घेऊन आम्ही जेव्हा ऑफिसमध्ये आल्यानंतर तिला एक कॉल केला आणि कॉलमध्ये तिला सर्व गोष्टी एकदम इतंभूत सगळ्या स्पष्ट अशा समजावून सांगितल्या की तू मेडिसिन्स घेणं किती गरजेचं आहे आणि त्याचा परिणाम तुझ्यावर तर होणारच आहे पण तुझ्या होणाऱ्या बाळावर होणार आहे. ज्या आजाराबरोबर तू सफर करतीये तोच आजार तुझ्या बाळाला होऊ नये म्हणून आपल्याला तुझी काळजी घ्यायची आता सध्या. तर तिने त्यावेळेस फर्स्ट टाइम तिने नाही म्हणजे ती त्यासाठी ॲग्री नाही झाली, पण तिच्याबरोबर वारंवार आम्हाला कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागलं. रोज दिवसात म्हणजे आठवड्यातून 2-3 वेळा तिला कॉल करून तिच्याबरोबर एक नॉर्मली असं एक मैत्रिणीसारखं पहिल्यांदा गप्पा मारल्या आणि मग जसं जसं तिच्यामधलं आणि आमच्यामधलं संभाषण वाढलं त्याच्यानंतर मग तिला ते पटत गेलं आणि तिने मेडिसिन स्टार्ट केले. मेडिसिन स्टार्ट झाल्यानंतर तिचं डिलिव्हरी झाली, बच्चू झाला. बच्चू 18 म्हणजे त्याच्यानंतर पण आम्ही तिचा फॉलोअप घेतला 18 महिने. तिच्या 18 महिन्या होईपर्यंत बच्चूची तपासणी वगैरे झाली, सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर ज्यावेळेस 18 महिन्याचा तिच्या त्या बाळाचा फायनल रिपोर्ट आला निगेटिव्ह, त्यावेळेस तिच्या आनंद म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो म्हणजे आम्ही शब्दात सुद्धा सांगू शकणार नाही.
0: या सगळ्यामध्ये काउन्सिलिंग फार महत्त्वाचं आहे आणि जे तुम्ही नेहमी सतत सातत्यानं करत असता किती गरजेचं आहे काउन्सिलिंग.
1: खूप महत्त्वाचं आहे. आणि कसं होतं, एकाच काउन्सिलिंगमध्ये क्लायंट ॲग्री होईलच असं नाही, त्यांच्याबरोबर वारंवार संवाद साधावा लागतो. कधी कधी त्यांच्याबरोबर मैत्रीचं नातं निर्माण पहिल्यांदा करावं लागतं आणि मग नंतर त्यांना त्या गोष्टी प्रेझेंट कराव्या लागतात.
0: नक्कीच. फॅमिली काउन्सिलिंग सुद्धा त्याचबरोबर महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा फॅमिलीतून जर सपोर्ट असेल आणि तो चांगला पॉझिटिव्ह सपोर्ट असेल तर एखादी केस जी आहे ती यामध्ये सातत्य ठेवू शकते किंवा ART थेरपी व्यवस्थित घेऊ शकते. तर हे सुद्धा किती महत्त्वाचं आहे.
1: फॅमिली काउन्सिलिंग खूप महत्त्वाची आहे, कारण आपण फक्त त्यांच्याबरोबर 1-to-1 काउन्सिलिंग करू शकतो, पण फॅमिली जी आहे ती त्यांना मानसिक, शारीरिक, आर्थिक सगळ्या गोष्टींनी सपोर्ट करत असते. त्यामुळे आधी आपल्याला फॅमिलीला अवेअर करणं गरजेचं असतं, कारण ज्यावेळेस डिटेक्शन होतं त्यावेळेस खूप प्रश्न असतात त्या फॅमिलीमध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये. सेल्फ स्टिग्मा जो म्हणतात ना, तो आधी आपल्या घरापासून स्टार्ट होतो. पहिल्यांदा आपल्यापासून होत असतो आणि मग आपल्या घरातल्यांपासून होत असतो. म्हणून आपल्याला पहिल्यांदा त्यांच्याबरोबर त्यांना सगळ्या गोष्टी सांगणं खूप गरजेचं असतं.
0: या सगळ्या तुमच्या कामामध्ये जिल्हा रुग्णालय तर आहे, ARTC सेंटर आहे, पण त्याचबरोबर इतर सामाजिक संस्थांची सुद्धा मदत होते का?
1: होते. आपल्या ARTC सेंटरमध्ये स्नेहालयचे पण छोटे छोटे मुलं आहेत जे की स्नेहालयमध्येच असतात. त्यांची खूप मदत होती, कारण ARTC चं सातत्य काउन्सिलिंग जे आहे किंवा इतर ज्या फॅसिलिटीज आहे तर आपल्याला त्यांना पण मिळवून द्याव्या लागतात. त्यानंतर जे गट्स आहेत जसे की TI, FSW, MSM, TG किंवा IDUs हे जे आहेत, तर त्यांनाही आपल्याला त्यांच्याबरोबरही आपल्याला काम करायचं असतं, कारण ते HIV पॉझिटिव्ह असतात आणि त्यांनाही त्या सर्व्हिसेस मिळणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे आम्हाला त्यांचाही सपोर्ट खूप छान मिळतो.
0: आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आला आहात आणि या माध्यमातून अवेअरनेसचा एक भाग म्हणून सहभागी झालात. खरं तर तुम्ही रोजच या कामामध्ये असता, या कार्यामध्ये असता. कसं वाटतं आज या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचताना?
1: नाही, खूप छान वाटतं, कारण आम्ही ARTC बरोबर तर काम करतोच आहे, पण इतर जनतेबरोबर पण काम जर आम्हाला सांगण्याची संधी मिळाली तर खूप आनंद आहे.
0: आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आलात आणि जो तुमच्या खरंच रोजच्याच कामाचा भाग आहे, पण तो आज या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचवता आला, त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप मनापासून आभार. तुम्ही वेळात वेळ काढून रेडिओनगरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप मनापासून धन्यवाद.
1: धन्यवाद. थँक्यू.
0: श्रोते हो, आज आपल्या सोबत नगरडायरी या कार्यक्रमामध्ये होत्या लीना सवई. नेटवर्क ऑफ अहमदनगर डिस्ट्रिक्ट बाय पीपल लिव्हिंग विथ HIV या संस्थेतील विहान प्रोजेक्टच्या कोऑर्डिनेटर लीना सवई यांची मुलाखत आज तुम्ही नगरडायरी या कार्यक्रमामध्ये ऐकली. स्नेहालय संचलित रेडिओनगर 90.4 FM आणि मर्क्युरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं HIV अवेअरनेस संदर्भातील ही एक विशेष मालिका आपण ऐकली. श्रोते हो, आज आपण या कार्यक्रमामध्ये इथेच थांबत आहोत. ऐकत रहा रेडिओनगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हजारो वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेली, संतांच्या अभंगांतून उमटलेली, शाहिरांच्या पोवाड्यांतून गरजलेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी ही आपली माय बोली, आपली मराठी. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परिअमृताते ही पैजा जिंके. मंडळी, आज आहे मराठी अभिजात भाषा गौरव दिन. चला मराठीचा अभिमान जपूया, मराठी बोलूया, मराठी जगूया आणि आपल्या मायबोलीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचूया. कारण मराठी फक्त भाषा नाही, ती आपल्या अस्मितेची शान आहे. मराठी अभिजात भाषा गौरव दिन चिरायू होऊ.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हजारो वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेली, संतांच्या अभंगांतून उमटलेली, शाहिरांच्या पोवाड्यांतून गरजलेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी ही आपली माय बोली, आपली मराठी. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परिअमृताते ही पैजा जिंके. मंडळी, आज आहे मराठी अभिजात भाषा गौरव दिन. चला मराठीचा अभिमान जपूया, मराठी बोलूया, मराठी जगूया आणि आपल्या मायबोलीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचूया. कारण मराठी फक्त भाषा नाही, ती आपल्या अस्मितेची शान आहे. मराठी अभिजात भाषा गौरव दिन चिरायू हो.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली. हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700725505 किंवा 90110064695 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

कुटुंबाची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता. snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा मंडई. आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, नगर बद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.

0: रसी कहो नमस्कार। स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे विशेष मालिका संचित अहमदनगरचं। आज आपण ऐकणार आहोत कवी मनाच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सुधा कांकरिया यांची मुलाखत। त्यांच्याशी संवाद साधला आहे भूषण देशमुख यांनी। या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी। ऐकूया संचित अहमदनगरचं।
1: नमस्कार नगरकर, मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मंडळी, आज माझ्या पाहुण्या आहेत अहमदनगरमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, चिंतनशील कवयित्री, मनस्वी कलावंत, निसर्गप्रेम जपण्याबरोबर शेकडो स्त्रीभ्रूणहत्या टाळायला मदत करणाऱ्या, मुलींना त्यांच्या आयुष्यामध्ये मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या आणि या सगळ्यांबरोबर एक उत्तम माणूस म्हणून ज्यांनी खूप मोठं योगदान नगरचं नाव मोठं करण्यासाठी दिलेलं आहे अशा डॉक्टर सौभाग्यवती सुधाताई प्रकाश कांकरिया। सुधाताई, तुमचं स्वागत आहे रेडिओ नगरच्या या संचित अहमदनगरचं मालिकेमध्ये। मी गेली 30 वर्ष तुमचं काम बघतो आहे, सातत्यपूर्ण काम करणं आणि एवढी व्यवधानं असताना या सगळ्या गोष्टी जमणं खरं तर फार मोठी अवघड गोष्ट आहे। आणि तुम्ही तर हे एकही दिवस मला असं वाटतं की कुठेही सुट्टी न घेता हे सगळं काम करता आहात, 24 तास तुम्हाला कमी पडत असतील आणि या सगळ्यांची पावती म्हणून तुम्हाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, राष्ट्रपतींच्या हस्ते तुमचं कौतुक झालेलं आहे। पण आज मी या गप्पांमध्ये तुमच्या या सगळ्या कामांमागची प्रेरणा कुठेतरी आपण मागे वळून बघताना आपल्याला जाणवतं की इथून आपली सुरुवात झालेली आहे। आणि तुम्ही भाग्यवान अशासाठी आहात की एका पत्रकाराच्या कुटुंबामध्ये तुमचा जन्म झाला। नागनाथजी फटाले हे तुमचे वडील, खूप मोठे पत्रकार, त्यांचं नाव औरंगाबादमध्ये आता छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलं जातं। आणि कदाचित तुमच्या या सगळ्या सामाजिक कार्याची, साहित्यसेवेची, कलेच्या वाटचालीतील एक कुठंतरी बीच लहानपणी पडलं होतं का? वडिलांकडून, आईकडून हे संस्कार मिळाले हे तर नक्कीच आहे।
2: आईचं जेव्हा लग्न झालं तेव्हा आई 7वी शिकलेली होती आणि त्यानंतर वडिलांनी आईला प्रोत्साहन दिलं, मग आईने 8वी 9वी 10वी केली आणि जेव्हा 10वीचं अभ्यास आई करत होती तेव्हा मी आईच्या पोटामध्ये होते आणि त्यावेळेस आई सर्व्हिस पण करायची, एकीकडे सर्व्हिस पण करायची, एकीकडे अभ्यास पण करायची आणि या दोन्ही याच्यामध्ये आईवर इतकी मोठी जबाबदारी होती सगळ्याची, म्हणजे सासर पण सांभाळायचा, अभ्यास पण सांभाळायचा आणि तेव्हाचं जीवन हे एवढं काही सहज जीवन नव्हतं, कष्टाचं जीवन होतं, उन्हामध्ये वाऱ्यामध्ये सर्व्हिसला जायचं वगैरे आणि ते मी गर्भात बसून सगळं ऐकत होते, सगळं अनुभव घेत होते आणि तेव्हाच कुठेतरी बहुतेक मला असं वाटतं तर त्या काळच्या आठवणी मी तरी कसं सांगणार, पण त्या काळात मला असं वाटलं की मी आई जे करते आहे त्याला पूरक असं काहीतरी केलं पाहिजे, वडील जे झटत आहे त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि जसा माझा जन्म झाला नंतर मग आईचं शिक्षण पुढे चालू राहिलं, आईने 11वी केली, 12वी केली आणि MA पर्यंत आईची म्हणजे गेली आणि आई पूर्ण MA सुद्धा झाली, म्हणजे याच्यामध्ये आईचा कष्टाळूपणा आहे, आईने केलेलं सातत्याने अभ्यास पूर्ण, म्हणजे या सगळ्या गोष्टी, म्हणजे बाहेरच्या युनिव्हर्सिटीतून आईने म्हणजे घरी बसून अभ्यास करून एक्झाम्स दिलेल्या आहेत आणि वडिलांनी त्या काळामध्ये स्त्री शिक्षणाला दिलेलं प्रोत्साहन आहे की आपल्या पत्नीचं अभ्यास म्हणजे पुढचं शिक्षण झालं पाहिजे म्हणून थेट MA पर्यंत आई पूर्णत शिकली आणि हे दोघांचं जे आई वडिलांचं माझं योगदान आहे, तर त्यामुळे आम्ही भावंड म्हणजे घडत गेलो। मला आठवतं की आमच्या घरी अशी पद्धत आहे की लवकर झोपायचं, लवकर उठायचं, आम्ही कधीही 5 नंतर कधी झोपलो नाही, 5च्या आधीच आमचं सगळ्यांचं उठणं व्हायचं, मग आपण स्वतःचं सगळं आवरायचं, अंथरूण पांघरूण वगैरे वगैरे सगळ्या आईला मदत करायची आणि रात्री शाळेतून आल्यानंतर आवरावरी झाल्यानंतर मग आई आम्हाला काही चांगल्या गोष्टी सांगायची, त्या म्हणजे मग त्यात रामायण महाभारतच्या त्याचे अर्थपूर्ण त्यामागचे सगळे संस्कार किस्से आम्हाला ती समजून सांगायची आणि अनेक प्रसंग असे यायचे त्या गोष्टीतून की कधी म्हणजे रडण्याचा प्रसंग असायचा तर आम्ही सगळे भावंड एकदम ते सगळं ऐकून रडायचो सामूहिक. आणि

0: पुरस्कार किंवा एखादा प्रसंग शाळेमध्ये तुमच्या या सगळ्या सामाजिक सेवेची सुरुवात कुठून तरी मला वाटतं छोट्या प्रसंगात झालेली असणार.
1: नक्की नक्कीच. म्हणजे मी अगदी 5वी 6वी काहीतरी असेल तेव्हा सहजच म्हणजे असं मी एका तळ्याच्या काठी बदक पाहिला होता आणि मी बसल्या बसल्या ती अशी कविता म्हणजे अशी ती कविता झाली आपोआप ठेवली होती टेबलावर आणि वडील प्रेसमध्ये होते त्यांचे मित्र त्याच याच्यातले होते तर त्यांच्या एका मित्रांनी ती सहज अशी कविता टेबलावरची वाचली त्यामुळे अरे इतक्या छोट्या सुधांनी केलेली आहे का अरे वा फारच छान आहे आणि आपल्याकडे आता एक पुरवणी निघतीये आणि तशी कविता आपल्याला हवी पण आहे. मग वडिलांची परवानगी घेऊन त्यांनी ती त्या काळामध्ये म्हणजे मी अजून बालवयातच होते ती छापून पण आली होती
0: पहिलीच कविता प्रकाशित झाली
1: हो ना ती आणि तिथून मग साहित्याचा कदाचित जन्म झालेला असेल. म्हणजे शिक्षकांचा पण खूप चांगला रोल होता. माझी आई ग्रंथपाल होती त्यामुळे अनेक पुस्तकं घरी वाचायला द्यायची कुठली वाचली पाहिजे कशी वगैरे. त्या काळचे जे गुरुजन वर्ग होते म्हणजे शिक्षक म्हणण्यापेक्षा मला गुरुच म्हणावं असं वाटेल की ते फक्त शिकण्यापुरते शिकवण्यापुरते नव्हते तर त्याने प्रेम करणं संस्कार करणं येता जाता विचारणं नंतर काही आजारी असेल आपण ऍब्सेंट असू तर ती घरी फोन करून विचारपूस करणं वगैरे वगैरे. त्यातलं मला एक आठवतं की आमच्या शाळेमध्ये अशी एक प्रथा होती. आमच्या पीटीच्या मॅडम होत्या भागवत मॅडम आणि त्यांनी अशी एक शिस्त निर्माण केली होती की सुट्टीच्या काळामध्ये म्हणजे मधली सुट्टी आहे डबा खाण्याची आणि त्यावेळेस ते एक शिट्टी वाजवणार आणि ती शिट्टी वाजवल्यानंतर सगळ्यांनी स्तब्ध राहायचं जसं आपण स्टॅच्यू राहतो त्याप्रमाणे. तर ती एक शिस्त म्हणून त्यांनी त्यात इन्क्लूड केलं होतं आणि ती शिस्त मला ती इतकी आवडायची की शिट्टी वाजली की सगळ्यांनी जसं तसे स्टॅच्यू भरायचं. नंतर आमच्या शाळेमध्ये होते की दोन वेण्या घातल्या पाहिजेत त्या दोन्ही वरती बांधल्या पाहिजेत आणि त्याला रिबीन बांधली पाहिजे. एकदा मला आठवतं की मी जाताना सकाळी सकाळीची शाळा होती म्हणजे आणि घरातून आम्ही निघायचं घर शाळेपासून लांब होतं आणि अगदी अंधारल्यापासून आम्हाला पायी जात जात शाळेत जावं लागायचं तर तेव्हा मी दोन वेण्या घातल्या वरती पण बांधल्या पण काही एक दोन तासानंतर ती ढिली झाली वेणी आणि एक ती खाली सुटली पण बाईंचं लक्ष होतं अरे वर नाही बांधली.
0: प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष असायचं पूर्वीच्या गुरुजनांचं आणि मला वाटतं जसं आपण घरामध्ये घडतो तसं शाळेमध्येही आपली
1: शिस्त संस्कार डेडिकेशन या सगळ्या गोष्टी प्रिन्सिपल व्हॅल्यूज आपल्याला शाळेतून मिळायच्या आणि शाळा ही अशी आपलीशी शाळा वाटते. एक दोन वेळा शाळांनी मला बोलवलं पण होतं कार्यक्रमाला मी गेले पण होते तर तिथलं ते मला झाड आठवलं की तिथे मी डबा खात होते तिथलं मला लायब्ररी आठवली की तिथे मी अभ्यास करत होते तिथले माझ्या सगळ्या मैत्रिणी आठवल्या की आम्ही तिथे ग्राउंडवर कशा खेळत होतो वगैरे असं. मग तेव्हा तो गाईडचा विषय असायचा. आता एनसीसी आणि एनएसएस आहे त्यावेळेस गाईड होता स्काउट गाईड होता. मग तशी आम्ही मुली कशा एकत्र घरोघरी जायचो आणि मग त्यांना विचारायचं की आम्ही तुम्हाला काही मदत करू शकू का मग त्यांची काही छोटी छोटी काम आम्ही करून द्यायचं आणि त्यातून एक समाजसेवेचा जो संस्कार आपण
0: खरी सुरुवात असते आपल्याला तेव्हा लक्षात येत नाही की आपण पुढे काय करणार.
1: बरोबर.
0: पण तुम्ही ठरवलं होतं डॉक्टर व्हायचं पुढे?
1: नाही असं मी काही ठरवलं नव्हतं परंतु काय झालं की 12वीच्या वर्षी मी अभ्यास करत होते आणि त्यावेळेस माझी एक मैत्रीण होती आणि आमचं घर आणि शाळा खूप लांब. आम्ही दोघी सायकलीवरून मग घरापासून शाळेत जात होतो. असंच म्हणजे पहाटे पहाटे आम्ही निघालो आणि तिचा पाय सायकलीमध्ये गेला म्हणजे अडकला आणि ती पडली आणि मग ते सगळं सुरू झालं पुढचं. पण तेव्हा जवळपास कुणी डॉक्टर वगैरे आम्हाला पटकन मिळाला नाही आणि तिच्या पायातून बरंच रक्त गेलं. पण तेव्हा मला असं वाटलं की नाही आपण डॉक्टर झालं पाहिजे आणि आपण जर आज डॉक्टर असतो तर काहीतरी तिला आपण करू शकलो असतो. तर तिथं एक वाटलं मला आणि तिथून मग मी म्हटलं की नाही आता 12वीचं वर्ष आहे आपलं जरा नीट अभ्यास करूया आणि मग चान्स घेऊया आणि खरोखरच चांगले मार्क्स मिळाले. आणि
0: असं पत्रकार व्हायचं वगैरे वडील पत्रकार असल्यामुळे ते आकर्षण नव्हतं?
1: नाही ते कधीच नाही वाटलं की मी पत्रकार व्हावं असं मला कधीच वाटलं नाही.
0: आणि डॉक्टर प्रकाश कांदिरांची भेट कधी झाली पहिले?
1: अंबेजोगाई मेडिकल कॉलेजचे आम्ही दोघं स्टुडंट आहोत तर ते फर्स्ट इयरला होते तेव्हा मी थर्ड इयरला होते आणि जेव्हा माझा पहिला दिवस होता तेव्हा मी 12वी झाल्यानंतरच आम्ही म्हणजे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली आणि पहिल्या दिवशीच डॉक्टर साहेबांनी त्यांच्या मित्रासोबत ते आले आणि माहित नाही की अशा सगळेजण इंट्रोडक्शन होत होतं तर तेव्हा अचानक ते मला म्हणाले की सुधा मला तुझ्याशी लग्न करायचंय.
0: अरे
1: थेटच म्हणजे अजून तर परिचय पण नाही आणि अजून तर मला माहित पण नाही आणि त्या काळामध्ये ते लग्न हा काय विषय असतो त्या बालवयात तर काहीच म्हणजे अशी धारणा होती की आपण पूर्ण आपलं एज्युकेशन झाल्यानंतर मग आई वडील ठरवतील पाहतील आणि मग ते काहीतरी लग्न असेल. पण हा शब्द मी

0: ऐकलं आणि असं
1: लो
0: सगळं
1: ॲट
0: काय,
1: फर्स्ट
0: मग
1: लाईक
0: मला काही समजलं नाही, मी पळून गेले म्हणजे. मग त्यानंतर मग त्यांनी बरोबर पाठपुरावा केला आणि तो पाठपुरावा पण त्यांनी असं केला की त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं की मला हिच्याशी लग्न करायचं आहे. आणि मग त्यांनी एक आयडिया केली की म्हणजे सगळ्या माझ्या मैत्रिणीसोबत राहून त्यांनी माझ्या हँडरायटिंगचा अभ्यास केला वगैरे, आणि माझ्या हँडरायटिंग मध्ये माझ्या वडिलांना पत्र लिहिलं की जे काही मी लिहिते असं, म्हणजे माझ्या भावना. ऍक्च्युली तोपर्यंत त्यांचं माझी एक सुद्धा भेट झालेली नाहीये, मी त्यांना अजिबात काही म्हणजे भेटू दिलेलं नाहीये, तरी पण त्यांनी ते पत्र लिहिलं. मग वडिलांनी वाचलं, ते म्हणले असं तरी सुद्धा लिहू शकणार नाहीये आणि पण अक्षर तर मिळतं जुळत आहे. मग ते आले, मग मला ना भेटते आधी कॉलेजची माहिती घेतली, आणि तेव्हा आमचे डीन डावळे होते, डावळे सर होते, आणि डावळे सरांची आणि वडिलांची माहिती होती, म्हणजे भेट झालेली होती आधी, परिचय होता. मग त्यांना भेटले, डीन साहेबांना भेटले, मग ते म्हणले की अरे मी दोघांना पण ओळखतो, हे फर्स्ट इयर स्टुडंट आहे, थर्ड इयर स्टुडंट आहे वगैरे वगैरे. मग ते म्हणले नाही ठीक आहे, मी त्यांना त्याला बोलवतो. मग ते यांना बोलून घेतलं, मग त्यांच्याशी बोलले वगैरे, डीन सरांनी सांगितलं मुलगा चांगला आहे वगैरे. ते म्हणले ठीक आहे. मग ते मला भेटले, ते म्हणले की तू हे पत्र लिहिलंस का? म्हटलं नाही मी नाही लिहिलं हे पत्र. पण कॉलेज नवीन होतं, छोटंसंच होतं, त्यामुळे मग ते ही गोष्ट सगळ्या कॉलेजच्या बाकी त्यांच्या मित्रांना माहिती होते. मग हे आता ही गोष्ट झाली. मग त्यानंतर मग त्यांनी पुढची स्टेप घेतली की त्यांच्या काकू तिथे राहायच्या आंबेजोगायला, ते काकूंना एकदा घेऊन आले आणि त्यांनी असं लांबून दाखवलं कॅन्टीन मधून की ही मुलगी ना हिच्याशी मला लग्न करायचंय. मग काकू येऊन मला भेटले. आता ते काकू मला माहित नव्हते ते त्यांच्या काकू आहेत म्हणून. मग त्या भेटलं, मी पण भेटले, म्हणजे आता जसं कुणी भेटतं तसं भेटलो. मग आमच्या गप्पा झाल्या नंतर त्यांनी जाताना सांगितलं की मग हे जे आहेत ना ते माझे हे लागतात म्हणून. आणि असं झाल्यानंतर मग त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं, मग वडील त्यांचे वडील माझ्या वडिलांना भेटले, मग दोघांची भेट झाली. मग दोघांनी ठरवलं की काही नाही चांगलंय बाबा,
1: तुमच्या दोघांच्या भेटी आधी या सगळ्या भेटीसाठी होत होत्या.
0: त्यांनी ठरवलं की चांगले बाबा, दोघं छान आहेत एकमेकांपुर, असं त्यांनी शिक्कामोर्तब करून टाकलं. मग ते मला म्हटले की बघ आता तर सगळं झालेलं आहे, आता तर काय भेटायला हरकत नाही.
1: शिक्षण पूर्ण झाल्यावर मग लग्न?
0: हा, शिक्षण पूर्ण झालं म्हणजे ते पोस्ट ग्रॅज्युएशनला त्यांनी ऍडमिशन घेतली होती, माझं MBBS पूर्ण झालं होतं, माझं व्हायचं होतं पुढचं. पण त्याच्या आधी आमच्या आदरणीय सासरे जे आमचे कन्याला जे कांकरे आहेत त्यांची 61 होती, आणि म्हणून मग त्या 61 कार्यक्रमामध्ये आमची एंगेजमेंट झाली. हा, आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी आमचं लग्न झालं. असं म्हणजे तो
1: तुमचे सासरे पण शिर्डीच्या साईबाबा संस्थांचे अनेक वर्ष
0: कोर्ट रिसिव्हर होते,
1: कोर्ट रिसिव्हर म्हणून
0: ते न्यायाधीश होते, प्रमुख न्यायाधीश म्हणून अनेक जिल्ह्यामध्ये त्यांनी भूमिका बजावली. आणि ते इतके सालस आणि इतके चांगल्या स्वभावाचे होते की त्यांना सासरे म्हणणे हे सुद्धा म्हणजे टायटल चुकत नाही, वडिलांपेक्षा आईसारखे ते होते, म्हणजे आईची माया त्यांच्याकडे होती. आणि कधीच त्यांनी मला म्हणजे असं सून म्हणून कधीच पाहिलं नाही, मुलगी या नात्यानेच आपुलकीने चौकशी करणं वगैरे वगैरे. त्यांनी पण खूप चांगले संस्कार लग्नानंतर केले, म्हणजे ऍक्च्युली आमचं माहेर म्हणजे आम्ही महाराष्ट्रीयन आणि सासर सगळं राजस्थानी, त्यामुळे भाषा बदल, पेहराव बदल, विचार बदल, संस्कार बदल, रीतिरिवाज मध्ये चेंज, हे सगळं ड्रास्टिक चेंज होतं. आणि मला सगळं हे ठरल्यानंतर माझी आईला काळजी होती की बाबा हे कसं काय होईल आता पुढे जाऊन, की हिला जमेल का हे सगळं, काय घुंगट घेणं वगैरे वगैरे वगैरे हे. त्यामुळे आईला माझ्या नेहमीच काळजी वाटत आली होती. तर आई मला म्हणाली की पहा बाबा सुद्धा तू म्हणजे विचार कर, म्हणजे मला तरी इथे तुझी काळजी वाटते म्हणून. तर आईने पटकन होकार दिलाच नव्हता. आणि पण परंतु आमच्या सासरच्या मंडळीने, म्हणजे आमचे सासरे आहेत की आमच्या सासूबाई स्वातंत्र्य सैनिका होत्या, आणि त्यांनी 9 महिने कारावास भोगला होता आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये, आणि त्यामुळे मग त्यांना थोडंसं पॅरालिसिसचा अटॅक आलेला होता, आणि त्यामुळे त्या बाकी काही करू शकत नव्हत्या. तर आईची आणि वडिलांची दोन्ही भूमिका आमचे सासरेनी यांनीच केली. त्यांची मोठी मुलगी म्हणजे आमच्या ताई, त्यांनी पण खूप चांगले संस्कार, म्हणजे ह्या सगळ्या नवीन ज्या गोष्टी आहेत रीतिरिवाज वगैरे याची चांगली ओळख मला करून दिली. त्यामुळे इकडच्या सगळे संस्कार आणि इकडचे सगळे संस्कार दोघांचा बॅलन्स बरोबर
1: झाला.
0: हा, चांगलं झालं, कुठे काही अडचण आली नाही. म्हणजे आता कसं आहे की कांदा लसूण खायचा नाही हा एक संस्कार आहे, मौन पाळायचा हा एक संस्कार आहे, नंतर रात्री भोजन करायचं नाही हा एक संस्कार आहे, खोटं बोलायचं नाही हा एक संस्कार आहे, थोडा मोठ्यांचा आदर ठेवणं, त्यांच्या पाया पडणं हा एक संस्कार आहे. तर हे संस्कार ऍक्च्युली माझ्या माहेरी पण असे संस्कार होते, सासरी पण असे संस्कार, म्हणजे हे जरी रीतिरिवाज वेगवेगळे असले म्हणजे हा सण वेगळ्या पद्धतीने करायचा, हा सण वेगळ्या पद्धतीने करायचा, पण हे जे काही संस्कार एक जैनिझम म्हणून पाळले जातात ते मी लहानपणापासूनच योगायोगाने पाळत आले होते. आमच्या माहेरी सुद्धा, माझे भाऊ सुद्धा कांदा लसूण खात नाहीयेत, आणि आमच्याकडे लवकर उठणं, लवकर झोपणं आणि संध्याकाळचं जेवण आम्ही 6-6:30 करायचो, त्यामुळे सूर्यास्ताच्या आधी आपोआपच व्हायचं. म्हणजे हे सगळे संस्कार जे सासरी मला एक जैनिझमच्या माध्यमातून मिळणार होते ते मला लहानपणी आपोआपच आमच्या जीवन पद्धतीतून मिळालेले होते, आणि त्याचं सातत्य मी आयुष्यभर ठेवलं. म्हणजे आपण जर बाकी कम्पॅरिटिव्हली, म्हणजे अनेक लोक म्हणतात की बाकी जे जैन आहेत ते सुद्धा पाळत नाहीत, इतके सगळ्या गोष्टी तुम्ही पाळता, म्हणजे खऱ्या अर्थाने वागणुकीतून आणि स्वभाव संस्कारातून ह्या सगळ्या संस्कार जे आहेत हे आपोआपच प्रतिबिंबित होतात. तर म्हणजे असे हे संस्काराचं बाळकडू आमच्या सासऱ्यांनी, आमच्या सासूबाईंनी, आमच्या ताईंनी हे सगळं आम्हाला दिल्यामुळे, त्याची ओळख झाल्यामुळे, आणि सण उत्सव साजरा करण्याची पद्धती वेगवेगळी, तर ती सुद्धा चांगल्या प्रकारे.
1: लग्न कोणत्या वर्षी झालं?
0: 1982
1: झालं. आणि मग 1985 पासून तुम्ही नगरमध्ये साई सूर्य नेत्र सेवा सुरू केली. मधली 3 वर्ष काय करत होता तुम्ही?
0: मधली 3 वर्ष त्यावेळेस आमच्या काकाजींना, म्हणजे सासऱ्यांना हार्ट अटॅक आलेला होता, आणि ते कोटेश्वर म्हणून शिर्डी संस्थानला होते, तर त्यांच्यासोबत मी होते, आणि त्यांच्यासोबत असताना मी साईनाथ हॉस्पिटलमध्ये सायमल्टेनियसली सेवा दिली, आणि तिथे देऊन मग पोस्ट ग्रॅज्युएशनचा अभ्यास केला, आणि मग जाऊन येऊन पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सुद्धा एक्झाम्स दिल्या.
1: आणि मग नगर हे तुमचं कार्यक्षेत्र कधीपासून? तुम्ही मनात होतं नगरमध्येच करायचं की पुणे, मुंबई, औरंगाबाद, कितीतरी मोठी शहर होती तुमच्यासाठी?
0: होतं, पण परंतु तेच म्हटलं की आमच्या सासरे हे शिर्डीला होते आणि त्यांच्या जवळपासच आपण राहिलं पाहिजे, कारण त्यांना एक हार्ट अटॅक मध्ये येऊन गेला होता, म्हणून मग आम्ही नगर निवडला. आवडलं नगर, मग म्हणजे चांगली फ्रेंडशिप झाली, सगळे छानस कुटुंब तयार झालं, त्यामुळे मग नगर मध्येच राहायचं आम्ही पुढे.
1: आणि साई हे नाव पण
0: हो साई, त्याच्या मागे की साई विषयी आमची श्रद्धा आहे, आणि आमचे काकाजी साई संस्थानला कोटेश्वर म्हणून होते, आणखीन एक योगायोगाने, म्हणजे कसं की त्यावेळेस माझी प्रेग्नन्सी चालू होती, आणि प्रेग्नन्सीच्या काळामध्ये पूर्ण 9 महिने मी शिर्डीमध्ये होते, आणि पूर्ण 9 महिने मी पहाटेची काकड आरती केली रोज रोज, आणि रोज तिथला प्रसाद मी घेतला, आणि मला घ्यायला 2-3 वेळा भाऊ पण आले की आता वेळ झालेली आहे विश्रांतीची तुझ्या, तर तू चल, पण नाही, मी संकल्प केला होता की म्हटलं पूर्ण 9 महिने मी रोज दर्शन घेणार आणि रोज काकड आरती करणार. आता काकाजी कोटेश्वर होते त्यामुळे मग आम्हाला सकाळी लाईन बिन लावायचा काही प्रश्न नव्हता, आम्ही इच्छा व्यक्त केली डायरेक्ट आम्हाला साईबाबांच्या समोर स्थान होतं, तर मग रोज मी ती काकड आरती केली, रोज अभिषेक केला, रोज मी प्रसाद घेतला, आणि योगायोग म्हणा तर वर्धमानचं जन्मनाव पण सावरून निघालं, आणि मग त्याचं नाव आम्ही साई सूर्य ठेवलं.
1: बरोबर,
0: म्हणजे पाळण्यातलं नाव साई सूर्य ठेवलं आणि असं नाव त्याचं वर्धमान ठेवलं.
1: नगर मध्ये तुम्ही केवळ नेत्र सेवा सुरू केली असं नाही, तर अत्याधुनिक यंत्रांच्या माध्यमातून नवीन नवीन जगामध्ये जी टेक्नॉलॉजी होती, डॉक्टर प्रकाश किंवा तुम्ही काय, तर पहिल्यांदा नगरकरांना खऱ्या अर्थाने ही जे मोठ्या शहरात जाऊन करावं लागत होतं ऑपरेशन ते इथे मिळालं. अनेक मुलींचं जे चष्म्यामुळे आयुष्य थोडंसं अडचणीचं जातं, लग्न लागत नाहीत, अशा मुला मुलींसाठी पण तुम्ही वरदान ठरलात. आणि दृष्टी देण्यापेक्षा दृष्टी डोळे उघडणं मी म्हणे ते तुम्ही केलं, हा प्रवास कसा होता तुमचा?
0: खरं म्हणजे काय की जेव्हा आपण अनेक ठिकाणी पाहतो की मोठ्या मोठ्या मशिनरी येतात, तर ही विज्ञानाची जी प्रगती आहे तर शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं ती गरज आहे, कारण विज्ञानाने प्रगती केली, एखादी मशीन निर्माण केली आणि त्याचा उपयोग फक्त शहरवासियांना व्हावा असं असू नये, तर ते प्रत्येकाला त्याचा लाभ झाला पाहिजे, त्यांचा सुद्धा त्याच्यावर हक्क आहे. आणि म्हणून आम्ही नगरमध्ये राहून सुद्धा अनेक वेळेस अनेक शिबिराच्या माध्यमातून अगदी तळागाळातल्या सगळ्यांना ही सुविधा आपण उपलब्ध करून देतो. आपण दरवर्षी 2 वेळेस तरी नेत्र शिबिर घेतो, म्हणजे विवाह योग्य मुलींसाठी, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जाड चष्मा असणं हे विवाहामध्ये खूप मोठा अडथळा ठरतो, म्हणजे जसं पत्रिकेत मंगळ आहे ज्याला समजलं जातं, तर मग हे जे काही सामाजिक प्रश्न आहे हा सामाजिक प्रश्न दूर करण्यासाठी आणि नैसर्गिक दृष्टी तिची वाढण्यासाठी, म्हणजे तो असो किंवा ती असो, जेव्हा चष्म्याविना नैसर्गिक दृष्टी असते तर ती एक गिफ्ट आहे आपल्याला, नैसर्गिक गिफ्ट आहे, तर त्याच्यापासून वंचित राहू नये. तर म्हणून आपण विवाह दृष्टी भेट, त्याला शिबिरालाच नावच असं दिलंय, विवाह दृष्टी भेट योजना. म्हणजे विवाहामध्ये अनेक प्रकारचे गिफ्ट आपण एकमेकांना देतो, पण ही जी गिफ्ट आहे ही कधी न संपणारी आहे, शाश्वत आहे, हा, आणि कायमस्वरूपी आपल्या सोबत राहणार आहे. आणि ही ट्रीटमेंट पण अगदी 2 मिनिटातच होते, त्याला काही टाका नाही, इंजेक्शन नाही, पट्टी नाही, भूल नाही, ऍडमिट व्हायची गरज नाही. 2-3 मिनिटांमध्ये ही सर्जरी झाली की मग ते फ्री होतात. 7-8 दिवस प्रिकॉशन पाळले की मग चष्म्याविना जग सुंदर दिसायला लागतं.
1: अनेक विक्रम पण तुम्ही केले, म्हणजे नेत्र शस्त्रक्रियांचे असतील, एका दिवसात जास्तीत जास्त शस्त्रक्रिया असतील, किंवा अनेक मुलींना त्यांच्या लग्नातल्या अडचणी, आकडेवारीच्या भाषेत बोलायचं तर सुद्धा ते काय काय सांगता येईल, किती आतापर्यंत पेशंट तुम्ही डोळ्यांचे बरे केले, किती जणांना
0: ते आकडेवारी सांगणं, असं मोजमाप कधी केलं नाही. परंतु ही जी आधुनिक टेक्नॉलॉजी आहे याच्यासाठी विशेष प्रशिक्षण डॉक्टर प्रकाश, डॉक्टर वर्धमान यांनी विशेष प्रशिक्षण गेलं, आम्ही पण गेलो होतो, पण इतकं त्या स्किलमध्ये म्हणजे हे दोघं पुढे होते. आणि त्याच्यामध्ये डॉक्टर फेद्रो म्हणून आहेत, जे रशियाचे आहेत, आणि डॉक्टर पॅलिकेरिस आहेत, तर जे ग्रेसी आहेत. तर डॉक्टर फेद्रोने ही रिफ्रॅक्टिव्ह ट्रीटमेंट सुरू केली, ते त्याचे जनक आहेत. परंतु या रिफ्रॅक्टिव्ह ट्रीटमेंटमध्ये लेसर किरणांचा वापर करणारे हे डॉक्टर पॅलिकेरिस आहेत. हे दोघंही या ट्रीटमेंटचे जनक आहेत. तर दोघांकडेही जाऊन म्हणजे प्रशिक्षण घेण्याची संधी डॉक्टर प्रकाश, डॉक्टर वर्धमान यांना प्राप्त झाली, आणि त्यातून इथे येऊन बरेच विक्रम त्या दोघांकडून झाले. मग ते लिमका बुक असेल किंवा आणखीन अनेक प्रकारचे अचीवमेंट्सचे सगळे बुक्स रेकॉर्ड्स असतील, आणि त्यामधून जे काही एक सामाजिक याच्यामध्ये जे हा एक विचार पेरला गेला की चांगली दृष्टी मिळू शकते. नाही तर आधी कसं एक स्टिग्मा वाटायचं की चष्मा आहे बाबा मुलीला, तर चष्मा घालूच नको, आता वय झालेलं आहे असं असायचं. पण तसं आता काही गरज नाही आहे, चष्मा आहे, आपण काढू शकतो, आणि काढल्यामुळे आपल्याला नीट आणि चांगलं आणि कायमचं चांगलं दिसू शकतं. तर हा एक विश्वास सगळ्यांमध्ये निर्माण झाला.
1: एकूण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये डोळे हा फार महत्वाचा भाग असतो, आणि मुलीं एवढंच मुलांचं पण नोकरी असेल, सैन्य दलामध्ये
0: जायचं असेल, आर्मीमध्ये जायचं असेल, पर्सनॅलिटी ओरिएंटेड जॉब्स आहेत, ड्रामा आहे, चित्रपट आहे, हे सगळ्या गोष्टी त्याच्याशी निगडीतच आहेत.
1: सुद्धा ते तुमच्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा म्हणजे सायबन, लाल खडकावरचं हिरवं स्वप्न असं वर्णन त्याचं केलं गेलं. आणि तुम्ही खरं म्हणजे मला आठवतं की तुमचा सगळा दिवस रात्री उशिरापर्यंत तुमची प्रॅक्टिस, इथं रुग्णांची गर्दी, यातून वेळ काढत एका माळरानावर झाडं लावण्याची कल्पना कशी सुचली?
0: ऍक्च्युली हे काही सुचलंच नाही, ते आपोआप झालं. म्हणजे कसं असतं की एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला इंटरेस्ट असेल, प्रेम असेल, तर ते आपोआप होत राहतं. म्हणजे आईला सांगायला लागत नाही की बाळाला टेम्परेचर आलं तू पॅरासिटामॉल दे, ते आपोआप घडतं. तसंच हे जे काही जमीन घेतली होती, जी माळरानावरची खडकाळ अशी जमीन, आणि त्याची प्रेरणा आदरणीय अण्णा हजारेजी आहेत, आदरणीय मोहन धारियाजी आहेत. तर आयकॅम्पच्या निमित्ताने आम्ही बऱ्याच वेळा त्यांना भेटलो, आणि भेटल्यानंतर त्यांच्याकडून बऱ्याच टिप्स आम्हाला मिळाल्या, आणि तसं मग तिथे सुरुवात केली आपण झाडं लावायला, झाडं जगवायला. ऍक्च्युली ते इतकं ओसाड आणि खडकाळ आहे की तिथं काहीच एक पण झाड नव्हतं,
1: गवत पण नीट
0: ते पण येत नव्हतं. परंतु ते पाणी आडवा, पाणी जिरवा, नंतर वनराई बंधारे, मग ते वेगवेगळ्या प्रकारची त्याला ट्रीटमेंट देणं, मातीचं पीएच पाहणं, ते पीएच ऍडजस्ट करणं वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी करून मग तिथे झाडं लावली, जगवली, वाढवली, आणि मग आता एक चांगलं कृषी पर्यटन क्षेत्र तिथे उभं राहिलेलं आहे.
1: आणि पहिल्यांदा मला वाटतं स्ट्रॉबेरी असेल,
0: स्ट्रॉबेरी सुद्धा आम्ही कॅलिफोर्नियाहून आणली होती. पहिल्यांदा जेव्हा स्ट्रॉबेरी तिथे आपण लावली, तर योगायोगाने आम्ही तिथे ऑप्थॉल्मिक कॉन्फरन्ससाठी कॅलिफोर्नियाला गेलो होतो, आणि तिथे आम्ही एक बेल्ट पाहिला, पूर्ण गार्डन होतं ते फक्त स्ट्रॉबेरीचं होतं, आणि तिथले आम्ही विनंती करून मग परमिशन घेऊन तिथली काही रोपं आम्ही इथे आणली, आणि ती रोपं आम्ही इथे मल्टिप्लाय केली, आणि ते पूर्ण आपण सायबन मध्ये लावली, ती इतकी छान आली. आणि कॅलिफोर्नियामध्ये स्ट्रॉबेरी ही जास्त मोठी असते, लालसर असते आणि गोड पण असते, तर त्याचे हे वैशिष्ट्य आहेत. आणि ती मल्टिप्लाय पण लवकर होते, म्हणजे एका रोप मधून दुसरं रोप आपलं पटकन तयार होतं, म्हणजे एका रोप मधून 10-12 रोप तयार होतात, आणि ती परत आणखीन आपण म्हणजे रिप्लेस करू शकतो.
1: आणि अनेक ठिकाणी मग हा प्रयोग केला गेला, अनेक शेतकऱ्यांना सुबत्ता प्राप्त झाली.
0: बरोबर.
1: आणि मला वाटतं आता लाखो झाडं त्या साईबांमध्ये तर बोलतात, पण तिथे फिरताना आणखीन एक जाणीव होती की कुणा कवयित्रीचा स्पर्श या सगळ्या परिसराला झालेला आहे. कविता वाचायला मिळतात आणि खूप छान कल्पना तुम्ही फुलपाखरांचं उद्यान तिथे केलेलं आहे. काय काय आता साईबन मध्ये बघायला मिळतं?
0: आता साईबन मध्ये आपण एंट्री केली की आपल्याला एक छानसं साईबाबाचं मंदिर दिसतंय आणि तिथे आपण नमस्कार केलं, श्रद्धा आणि सबुरी घेतली सोबत, किंवा अनेक ग्रीन पार्क्स आपण ज्याला आपण म्हणतो, तर तिथे जलबेरेचे काही फ्लॉवर्स लावलेले आहेत, ते पण रंगीबेरंगी अशी छानशी अशी छान आहेत. तिथून पुढे गेल्यानंतर एक नक्षत्र उद्यान आहे. नक्षत्र उद्यान म्हणजे 27 नक्षत्र आहेत आणि प्रत्येक नक्षत्राच्या वेव्हलेंथला मॅच होणारं एक प्लांट असतं आणि त्या प्लांटची अशी खासियत आहे की समजा आता माझी तुळजास आहे आणि स्वाती नक्षत्र आहे, तर माझ्या नक्षत्राचं जे प्लांट आहे ते अर्जुन आणि तुळस आहे. त्याच्या जवळ जर मी गेले तर त्यांचे जे तुळस आणि अर्जुनचे व्हायब्रेशन जे मला प्राप्त होतात, त्यातून म्हणजे ध्यान लागण्याची प्रक्रिया आणि त्यातून मग कॉन्सन्ट्रेशनची प्रक्रिया ती आपली वाढते आणि मनाचं जे म्हणतात ना की मन शांत होण्यासाठी ते जास्त पूरक असतं. म्हणून ते नक्षत्र उद्यान म्हणजे जेवढे 27 नक्षत्र आहेत तेवढे सगळे तिथे प्लांट्स आहेत आणि असे खूप कमी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर महाराष्ट्रामध्ये मोजक्या ठिकाणी असतील पण ते आपल्या साईबनमध्ये आपण लावलेलं आहे. तर एक पूर्णतः असं छानस असं दालन आहे. त्यानंतर कल्पतरू नावाचं आपण एक एरिया डेव्हलप केला आहे. त्या कल्पतरूचं अर्थ असा आहे की कल्परूह असं त्याची फोड केली जाते. तर रूह म्हणजे आत्मा आणि आत्मा म्हणजे ज्यांनी स्वतःला, म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही ऑलरेडी आत्मा आहेच आहे, पण जेव्हा ते आपण सोल कॉन्शियस होऊन जेव्हा एखादं प्लांटेशन करतो तेव्हा सोल एनर्जी त्या प्लांटला प्राप्त होते आणि त्याची वाढ ही जास्त सुलभतेने फास्ट आणि चांगली होते. तर तशी आम्ही 108 झाडं तिथे लावलेली आहेत, त्याचा प्रयोग केलेला आहे आणि ती खूप छान वाढलेली आपल्याला तिथे दिसतात. तिथून आपण पुढे गेलं तर पेट्स लव आहे. पेट्स लव म्हणजे अनेक प्रकारचे पाळीव प्राणी जे आहेत तर ते आपण मोकळे सोडलेले आहेत. मग तिथे शालेय सहली येतात आणि तिथे मस्तपैकी म्हणजे बदकाला हात लावू शकतात, आपल्याला सश्याला मांडीवर घेऊन बसू शकतात, त्यांना खाऊ घालू शकतात. म्हणजे जे आपलेपणा, जे आपण म्हणतो ना की सगळे प्राणी आपले सगळे सोयरे, ह्या सगळं फील त्याच्यामध्ये येतो. तिथून पुढे गेल्यानंतर आपण पाहतोय की बोटिंग आहे छानपैकी, तर त्या बोटिंगचा चांगला आनंद घेता येईल. त्यानंतर पहाडी आहे जी मेडिटेशनची पहाडी आहे. तिथून खाली उतरल्यानंतर पीस पार्क आहे, एकीकडे ध्यान मंदिर आहे, एकीकडे ध्यान प्रक्रियेची प्रदर्शने लावलेली आहे, पपेट शो आहे, नंतर आपलं बटरफ्लाय गार्डन आहे आणि यासोबतच कॅक्टसचं एक्झिबिशन पण तिथे लावलेलं आहे. वन्य प्राण्यांचं पण एक्झिबिशन तिथे लावलेलं आहे. तिथे एक अँपी थिएटर आहे. अँपी थिएटर ते शांतिनिकेतनच्या त्याची म्हणजे रिप्लिकेट करण्याचा
1: रवींद्रनाथ टागोर
0: त्यांच्याच आठवणीमध्ये तो बांधलेला आहे, लाल दगडाचा जयपुरीचा. आणि तिथे पण खूप छान सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि त्याचं सुरुवातच आपण रवींद्र जैन जे संगीतकार आहेत त्यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. तर असं म्हणजे सगळे वयोगटातील सर्वांनाच, मग झीप लाईन पण आहे, काही धाडसी प्रयोग पण केलेले आहेत, मग असं ब्रिज पण आहे त्याच्यावरून मुलांना उड्या मारत जाता येतं वगैरे असं.
1: हे खरं म्हणजे नगर एकेकाळी तलावांचं शहर होतं, कारंजी होती, जलमहाल होते आणि नगरमध्ये लोखंडी पूल आहे सिन्हा नदीवर, झुलता पूल आहे किल्ल्याच्या खंदकावर, लकडी पूल आहे कॅम्पकडे जाताना, तसं आता साईबन मध्ये पण एक छान असा साहस पूल आपण म्हणूया तसा तो आहे. आणि हुरड्याचं एक खरं म्हणजे खूप मोठं आकर्षण तुम्ही वाढवलं.
0: अप्रतिम होतो की म्हणजे हुरडा महोत्सवाला कधी कधी हजार हजार सुद्धा लोक एका दिवशी आलेले आहेत.
1: बरोबर,
0: एवढा म्हणजे तो हुरडा पण अगदी मऊ लुसलुशीत आणि त्याला पण आपण योगिक खेती ज्याला आपण म्हणतो तर अशा प्रकारची खेती केली जाते. म्हणजे ते एक आध्यात्मिक गीत जे आहेत सगळे सॉंग्स तिथे आपण 24 आवर्स लावून ठेवलेले आहेत आणि प्लस तिथे जे काही कर्मचारी आहेत तिथे बसून मेडिटेशन करून मेडिटेशनचे व्हायब्रेशन्स प्लांट्सला दिले जातात, त्याला शाश्वत योगिक खेती म्हटलं जातं. अशा प्रकारे केल्यामुळे ते जे काही आपला हुरडा आहे तो उगवणारा हुरडा जो आहे तर त्याच्यामध्ये जी ताकद निर्माण होते, पॉझिटिव्हिटी डिव्हिडिटी ही जी निर्माण होते, म्हणजे तो मुळात तर तो हुरडा तर पौष्टिक आहे, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन जास्त आहेत, खायला पण रुचकर आहे, पण त्याची व्हॅल्यू ही वाढते, याच्यामुळे गुणवत्ता याच्यामुळे वाढते, तर त्यामुळे मग खूप चांगली गर्दी.
1: अगदी तुम्ही आक्टी जी आहे आपण भासतो ती पण वेगळ्या पद्धतीने पर्यावरणपूरक, कमीत कमी उष्णता
0: होणार नाही, ऑक्सिजनचा त्याच्यामध्ये चांगला पार्ट राहील, अशा पद्धतीने ती मटक्याच्या सहाय्याने ती केली जाते. तर त्यामुळे
1: सौर ऊर्जा असेल किंवा गोबर गॅस असेल,
0: गोबर गॅस पण आहे.
1: तुम्ही खरं म्हणजे सुद्धा ते अष्टपैलू शब्द कमी पडावा एवढ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. मला आठवतं की काही वर्षांपूर्वी तुम्ही सूर्योदय ते सूर्यास्त असा 12 तास स्टेजवर तुमचं नृत्य सादर केलं होतं. हे कसं मनात आलं आणि भीती नाही वाटली आपण 12 तास तर एकदा मोठा विक्रम करायचा?
0: भीती नाही वाटली आणि आता सुद्धा मला 18 तास करायची इच्छा आहे. पाहूया आता काय होतं.
1: ती कशी कोणाकडून शिकलात तुम्ही नृत्य?
0: मी ऍक्च्युली लहानपणी 6वीत असताना मी भरतनाट्यमचा पूर्ण 5 वर्षाचा कोर्स केला.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यानंतर मग मेडिकल कॉलेजला गेले तेव्हा गॅदरिंगला वगैरे केलं असेल, पण त्यानंतर मग मी विसरलेच होते म्हणजे अगदी. पण नंतर मग असं वाटलं की नाही, आपण ही आपली कला आहे ती आपण जिवंत ठेवली पाहिजे, म्हणून मी रोज 10-15 मिनिटं रियाज करायला लागले. मग त्या रियाज मधून आणखीन गोष्टी सुचायला लागल्या आणि मग असं करता करता अग्निहोत्र मी तेव्हा नव्याने शिकलेले होते. तर मी म्हटलं की सूर्योदयाला अग्निहोत्र केलं जातं, सूर्यास्ताला पण केलं जातं, तर या दोन्हीच्या मधला पिरियड आपण नृत्य आराधना करूया, आराधना करू, ती नृत्याच्या माध्यमातून करू, म्हणजे भारतीय संस्कृतीचा आणि मधुर शांतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टीने. मग तो छानसा असा झाला
1: आणि मोठा विक्रम मला वाटतं नोंदवला गेला
0: पहिल्यांदाच जगात.
1: हेमा मालिनी वगैरे मला वाटतं किती मोठी माणसं खरं म्हणजे तुम्हाला बघायला मिळाली असेल. कुसुमाग्रजांना तुम्ही भेटला?
0: माझ्या एका पुस्तकाला आदरणीय कुसुमाग्रज सरांनी प्रस्तावना लिहिलेली आहे, कौतुक केलंय आणि तेव्हाही तुम्ही म्हणाला तेच वाक्य ते म्हणाले होते की किती किती अँगलने तुम्ही काय काय काम करता.
1: शांताबाई शेळकेंची
0: त्यांच्याशी खूपदा भेट झाली, कुसुमाग्रजांशी खूपदा भेट झाली. खरोखरच म्हणजे एक मोरपीस नावाचं आपण जे
1: कवितेला
0: वाहिलेलं
1: नियतकालिक
0: होतं आणि त्यातला एक विशेषांक होता कारागृहातील कैद्यांनी केलेल्या कवितांचा आणि तो नाशिकच्या कारागृहामध्ये नारायण सुर्वे सरांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालेलं होतं. तर त्यातल्या पण ज्या कविता म्हणजे त्यांच्या भावना, ज्या कैदी बांधवांच्या भावना त्यांनी कवितेतून व्यक्त केल्या होत्या, ते कसं आगळं वेगळं त्या. आणि त्यावेळेस पण कुसुमाग्रज सरांनी म्हणजे ते स्वतः येऊ नाही शकले होते, तब्येत ठीक नव्हती, पण त्यांनी खूप भरभरून आशीर्वाद दिलेले होते.
1: अनेक मान्यवरांचे अभिप्राय मला वाटतं
0: खूप खूप
1: पत्र आली, अनेकांनी कौतुक केलं, नगरसारख्या ठिकाणाहून इतका उत्तम अंक निघतो हे कौतुकास्पद होत. तुम्ही आणखीन एक महत्वाचं काम केलं, ते म्हणजे अनेक लहान मुलांना स्टेजवर आणलं. बालरंगभूमी खरं म्हणजे दुर्लक्षित आहे, आपल्याकडे फार प्रोत्साहन दिलं जात नव्हतं पूर्वी, पण सातत्याने तुम्ही हा मुलांसाठीचा करंडक आयोजित केला, तेही तुमच्या सासू सासऱ्यांच्या नावानी आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की सुरू करणारे खूप असतात, पण सातत्याने 25 पेक्षा जास्त वर्ष एखादा उपक्रम चालतो ही मोठी गोष्ट आहे. ही कल्पना कशी? मला
0: अशीच की आमच्या सासू सासऱ्यांना म्हणजे जेव्हा हार्ट अटॅकने आमच्या काकाजींनी शरीर सोडलं, तर त्याच वेळेस आमच्या मनात संकल्प आला होता की यांच्या नावाने आपण एक ट्रस्ट बनवली पाहिजे आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण विविध कामं केली पाहिजेत. आणि त्यावेळेस म्हणजे त्यांना लहान मुलांची आवड होती आणि असं झालं की वर्धमानचा 21 डिसेंबरला हा त्याचा वाढदिवस आणि 26 डिसेंबरला काकाजी गेले, तर 21 डिसेंबरला जेव्हा त्याचा वाढदिवस होता तर प्रत्येक वाढदिवसाला वेगळी थीम स्वतः काकाजी द्यायचे आणि मग त्याप्रमाणे आम्ही त्याला तयार करायचं आणि मग तो वाढदिवस साजरा करायचा. मग ते कधी पियानो वाजवताना, कधी गिटार वाजवताना, कधी सचिन तेंडुलकरच्या भूमिकेत, कधी ऑपरेशन करताना, असं म्हणजे वेगवेगळ्या भूमिका त्याच्या वर्धमानच्या प्रत्येक वाढदिवसाला. आणि यावेळेस काकाजींनी वर्धमानला शेतकरी बनवलं होतं आणि बैलगाडीत बसून तो केक कटिंग केला होता शेतकरी बनून. तर मग म्हणजे काकाजींनी त्याला वेगवेगळ्या भूमिका करायला सांगितल्या, शिकवल्या. मग आम्ही म्हटलं की बालनाट्य ते याच्यापेक्षा काय वेगळं असतं नाही का, मग म्हणून मग त्यांच्या नावाने आपण हे कांक्रिया करंडक सुरू केलं आणि मग हळूहळू ते 25 वर्ष पूर्ण झाली, त्यात सातत्य ठेवलं. अगदी कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण ऑनलाईन हा प्रयोग केला आणि त्याला पण चांगलं यश मिळालं. आता 25 वर्ष पूर्ण झालेत, आता 26वं वर्ष होतंय. त्याच्या अजून वेगवेगळ्या कल्पना आपण याच्या पुढे मांडणार आहोत आणि त्या आपण यशस्वी करणार.
1: तुम्ही रंगमंच नावाची एक छान अशी संग्राह्य स्मरणिका पण काढलेली आहे आणि आता जी मुलं पहिल्यांदा धाडसाने स्टेजवर आली असतील त्यातले काही मोठ्या रंगमंचावर सिनेमामध्ये मालिकांमध्ये देखील काम करतात आहेत. फार मोठी गोष्ट आहे हे स्टेज मिळवून देणं. सुधाताई, खरं म्हणजे तुमचा पुढचा जो सगळा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे बेटी बचाव चळवळीच्या तुम्ही आद्य प्रवर्तक आहात. तुम्ही सामाजिक शांततेसाठी पुढाकार घेतलेला आहे. रोटरीच्या माध्यमातून सातत्याने अनेक उपक्रम तुम्ही राबवत असता आणि त्याच्याबरोबर मेडिटेशन राजयोगासारखा आणखीन एक वेगळा पैलू तुमच्या आयुष्याला जोडला गेलेला आहे. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही त्याच्या प्रेरणांविषयी सांगितलंच, पण हा जो महत्वाचा प्रश्न होता की गर्भ अवस्थेत मुलींना मारलं जातं आणि केवळ गरिबी किंवा ग्रामीण भागात नाही तर मोठ्या शहरात देखील श्रीमंतांच्या घरांमध्ये पण हे प्रकार घडताना दिसतात. ही सुरुवात कशी झाली, पहिली तुम्हाला आठवण आहे कधी तुम्ही?
0: हो, तर तेव्हा आम्ही प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा म्हणजे पहिल्या एक दोन तीन पेशंट मध्येच एक पेशंट होती, चांगल्या श्रीमंत घरातली होती आणि तिचं लग्न झालेलं होतं आणि पहिली तिला मुलगी होती. दुसऱ्या वेळेस ती आली तर तिला मोतीबिंदू झाला होता. म्हणजे एवढ्या लहान वयात मोतीबिंदू युजली होत नाही, मोतीबिंदू तो उतार वयात होतो. पण मग मला असा प्रश्न पडला की हिला कसा मोतीबिंदू झाला, म्हणून मी तिला एक इस्त्री विचारली की बाबा तुला काही मार लागला होता किंवा काही झालं का किंवा तू, तर तिने मला काही उत्तर दिले नाही. ती अशी उदास आणि निराश होती, पण तिची आई म्हणली हा हा मार लागला वगैरे. पण मग जास्त चौकशीत मी गेले नाही. मग तिचं छान ट्रीटमेंट झाली, ऑपरेशन झालं, चांगलं दिसायला लागलं. म्हटलं आता तरी ती हसेन, पण तरी पण ती हसत नव्हती. मग मी थोडासा वेळ दिला आणि आईला म्हटलं की का ती अशी का आता छान दिसतं तिला, तिने विसरून जावं आपल्याला कधी काही झालं होतं. ती म्हटली नाही नाही तिचं काही ना वेगळंच आहे, तिला पहिली मुलगी आहे आणि दुसऱ्या वेळेस आता ती परत गरोदर आहे म्हणजे. पण मग ते तेव्हा आता सोनोग्राफी पण नव्हतं, पण ते कुठल्या बुवांकडे वगैरे ते गेले तर त्यांनी सांगितलं की हा गर्भ मुलीचाच आहे. आणि मग सगळ्यांनी आग्रह केला की म्हणजे हट्टच केला की हे तू पाडून टाकलं पाहिजे. आणि पण हिचं म्हणणं होतं की नाही मी कशाला पाडायचं, नाही का कुठलं पण बाळ असे ना, पण मला ते हवं आहे. मग त्या झटपटीमध्ये मग तिला मारहाण झाली आणि मग हा असा टेबलाचा कोपरा तिच्या डोळ्यामध्ये घुसला आणि ते ब्लंट इंजुरी झालं आणि त्यामुळे तो मोतीबिंदू झाला. तर तिच्या आईने हे सांगितलं तेव्हा मग मला असं एक शॉक बसला आणि मग तिथून ती चळवळीला मग सुरुवात झाली. मग जी पेशंट येईल तिच्याशी मी जास्त बोलायची, थोडा जास्त वेळ द्यायची, असं करता करता मग ते 11 पॉइंट ऍक्शन प्लॅन वगैरे ते तयार झाले आणि मग त्या पूर्ण भारतामध्ये आपण ते राबवत गेलो.
1: हजारो जणांना प्रतिज्ञा दिली, एक वेगळी प्रतिज्ञा तुमची 30 लाख लोकांना आणि अनेकांना जन्म तुमच्या या सगळ्या चळवळीमुळे. चळवळ हा एक नगर जिल्ह्याचा खरं म्हणजे एक वेगळा पैलू आहे. नगर जिल्ह्यात एखादा विचार निर्माण होतो, नवीन पुरोगामी गोष्ट इथे घडते आणि ती सातत्याने मोठी होत जाते, हजारो लाखो लोकांपर्यंत ती पसरते आणि एक महिलाचा दगड म्हणून तिच्याकडे बघितलं जातं. या 11 कलमी कार्यक्रमांमध्ये नकोशी हा एक महत्वाचा, एक कधीतरी पेपरमध्ये बातमी येते, पण या किती जणींना तुम्ही आता खरं म्हणजे मानाने सन्मानाने समाजामध्ये वावरायला शिकवलं?
0: की जेव्हा मुलगी दुसरी असते, तिसरी असते किंवा चौथी असते, परिवारामध्ये गैरसमज आहे की जर समजा मुलीचं नाव आपण नकोशी ठेवलं तर त्यानंतर होणारं जे बाळ आहे ते मुलगा होतो, असा तो गैरसमज आहे. तर पहिल्यांदा जेव्हा 2007 साली आता हे ही चळवळ आपली तर गेल्या 40 वर्षापासून चालू आहे, तर त्या सगळ्या चळवळीमध्ये महाराष्ट्र शासन सुद्धा माझ्या सोबत आहेत आणि मग त्यांना सोबत घेऊन काही कार्यशाळा मी सातारा जिल्ह्यामध्ये घेत होते आणि तेव्हा त्या कार्यशाळेमध्ये एक अंगणवाडी ताई, आशाताई वगैरे सगळे होते. मग त्यातली एक मुलगी शेवटपर्यंत थांबली आणि संपल्यानंतर ती मला म्हणली की माझं नाव नकोशी आहे आणि मला जगावंसं वाटत नाही. म्हटलं का, म्हणजे मला आधी नकोशी म्हणजे मला शॉकच बसलं की असं पण काय नाव असतं का. ती म्हटली नाही की मला आता माझं लग्न ठरतंय आणि आता मी माहेरीच नकोशी सासर झाल्यानंतर मी जास्त नकोशी होईल, तर मला असं खूपच डिप्रेशन आलेलं आहे, आता काय करावं समजत नाही. ती रडायला लागली. योगायोगाने तिचं घर पण जवळ होतं आणि मला पण वेळ होता म्हणून तिच्या घरी गेलो, तिच्या आई वडिलांशी बोललो, आजी आजोबांशी बोललो. तर आजीने मला सांगितलं की तिला आधीच्या म्हणजे दोन नाती आहेत आणि ही तिसरी नात, आणि हिचं नाव नकोशी जर आपण ठेवलं तर होणारं पुढचं बाळ हे मुलगा होईल असं आम्हाला ठामपणे माहीत होतं, म्हणून हिचं नाव नकोशी ठेवलं. पण मी म्हटलं मग झाला का मुलगा त्याच्यानंतर, ते म्हटले नाही परत मुलगीच झाली. मग म्हटलं मग आता कुठलंच तथ्य नाही याला, तर म्हटलं मग आता हिचं नुकसान झालं की नाही, म्हटलं आता हिला तर जगावंच वाटत नाहीये. मग ते काउन्सिलिंग वगैरे केल्यानंतर मग आजी आजोबा सगळे म्हटले की आई वडील की चला आपण नाव बदलूया, मग तिचं नाव आम्ही भाग्यश्री ठेवलं. आणि त्याच्यानंतर योगायोगाने काय झालं की दोन चार दिवसानंतर त्या डीडी वाहिनीच्या 9:30 बातम्या असतात त्याच्यामध्ये त्यांनी मला 10 मिनिटं बोलायला सांगितलं, विषय हाच दिला म्हणजे श्री जन्माचे स्वागतकार हा मला विषय दिला. तर मी म्हटलं की हा विषय आपल्यासाठी महत्वाचा आहे कारण हे नव्याने आपल्याला माहीत पडले तर आपण पाहूयात म्हणजे अजून कुठे कुठे आहेत, म्हणून मी याच विषयावर ते 10 मिनिटं बोलले. आणि त्यानंतर मग परत एक पुढच्या आठवड्यात माझी तिथेच बैठक होती सातारा जिल्ह्यामध्ये, आणि तेव्हा तिथे पूर्ण अधिकारी पदाधिकारी होते कारण शासन सोबत असल्यामुळे अगदी पालकमंत्री आमदार वगैरे पण तिथे त्या सभेला उपस्थित राहायचे तर ते पण होते. आणि मी हा विषय परत तिथे मांडला आणि तेव्हा 9:30 बातम्या त्यांनी ऐकलेल्या होत्या पाहिलेल्या होत्या त्यामुळे त्यांना तो विषय चांगला समजला. आणि मग त्यांनी ऑर्डरच देऊन टाकली की बाबा आपल्या जिल्ह्यामध्ये जिथे कुठे सातारा म्हणजे नकोशी नावाच्या मुली असतील त्याची लिस्टच बनवा. मग त्यांनी लिस्ट बनवली तर ते निघाले 273. एवढ्या मुली नकोसा नकोशी धोंडीबाई पथराबाई फसीबाई वगैरे वगैरे अशा. आणि मग ती लिस्ट केली, मग त्याच्यानंतर परत एकदा मी गेले, सगळ्यांशी कोऑर्डिनेशन झालं, मग काउन्सिलिंग झालं आणि त्याच्यानंतर एकाच व्यासपीठावर सगळ्यांचं नामकरण केलं. ते गॅझेटमध्ये सुद्धा चेंज केलं, त्यांच्या प्रगती पुस्तकावर चेंज केलं, शाळेच्या रजिस्ट्रेशनमध्ये चेंज केलं आणि त्यांना चांगली नावं त्यांना जी आवडतील अशा प्रकारची नावं दिली. त्यानंतर आणखीन झाल्या आता ह्या गोष्टी 2007 झाली तर त्यानंतर हळूहळू त्याचा प्रचार प्रसार झाला आणि 1200 मुलींचं नामकरण आपण करू शकलो. त्या 1200 मुलींचं टाइम्स ऑफ इंडिया यांचा जो रिसर्च युनिट आहे त्यांनी या सगळ्या मुलींचे इंटरव्ह्यू घेतले, त्यांच्या जीवनामध्ये काय बदल झाला कसा बदल झाला त्याचा एक सारांश टाइम्स ऑफ इंडिया दिल्ली जो जगभर प्रसिद्ध होतो तिथे त्यांनी प्रसिद्ध केला. आणि मग त्यांच्यामध्ये सगळ्या आमच्या काही मोठ्या झाल्या, काहींचं लग्न झालं, काहींना जॉब लागल्या, काही शिकल्या, काही पायावर उभ्या राहिल्या, काही कलाकार झाल्या, काही पोलीस अधिकारी झाल्या, काहींनी नकोशी विषयी काम करायला सुरुवात केली, असं असं सगळं सकारात्मक चित्र त्यांनी मांडलं. आणि मग मला माहितच नव्हतं हे नंतर झाल्यानंतर त्यांनी मला त्याची लिंक पाठवली, मग ती पाहिली. मला पण खूप आनंद झाला की जे आपण काम केलं त्या मुलींच्या जीवनामध्ये चांगला म्हणजे आशावाद निर्माण झाला, चांगला सकारात्मक बदल झाले, त्यांचं जीवन घडलं चांगलं. आणि मग मी हा विचार केला की अरे असं चांगलं होतंय, मग मी विनंती केली महाराष्ट्राच्या शिक्षण आयुक्त साहेबांना की जर तुम्ही म्हणजे हे मुली शोधणं कसं सोपं आहे की जेव्हा प्राथमिक शाळेमध्ये मुली येतात त्यांचं तिथे नाव नोंदणी झालेली असते तर तिथे आपण आता टॅप करूया आणि तिथून मग नकोशी नावाच्या मुली जर आपल्या सापडल्या तर पुढचं आपण करूया. म्हणून आयुक्त साहेबांना मी विनंती केली, त्यांनीही पटकन मान्य केली आणि आयुक्त साहेबांनी सगळ्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं की बाबा तुम्हाला असे तुमच्या लिस्टमध्ये असतील तर तुम्ही यांना कळवा वगैरे. तर ती प्रोसेस आत्ताच झालेली आहे तर आता हळूहळू त्या मुलींची नावं समजतील आणि परत नकोशीला करूया हा विषय हा आपला.
1: एकही मुलगी नकोशी नावाची असणार नाही.
0: आणखीन एक की एका ग्रामसभेने ठराव घेतला म्हणजे त्यांच्याकडे 2 नकोशी नावाच्या मुली होत्या त्या हा विषय केल्या म्हणजे नेमिंग झालं रिनेमिंग आणि आता आमच्या गावामध्ये एकही नकोशी नावाची मुलगी म्हणजे कुठल्याही एका मुलीचं नावही नकोशी ठेवली जाणार नाही असं ग्रामसभेत ठराव घेतला. ते संगमनेर तालुक्यातलं धांदरपड नावाचं गाव आहे. आणि त्याच्यानंतर आता परवाचीच गोष्ट राहत्यामध्ये एक नकोशी होती तिचं नाव आम्ही गायत्री ठेवलं आणि गेल्या 10 दिवसापूर्वी तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं आणि लग्नामध्ये तिने 8वा फेरा श्री जन्माच्या स्वागताचा
1: म्हणजे महत्वाचा उपक्रम आहे 8वा फेरा श्री जन्माच्या स्वागताचा लग्नाच्या विधीमध्ये हा फेरा तुम्ही घ्यायला होता.
0: कारण कसं की जोपर्यंत आपल्या जगण्यातून वागण्यातून बोलण्यातून आचरण्यातून संस्कारातून हा बदल होत नाही तोपर्यंत तो बदल होत नाही. म्हण संस्कारच मध्ये तो रुजला पाहिजे, त्याच्यातच त्याला गुंफला पाहिजे. म्हणून मला असं एकदा सहज सुचलं आणि मी एका सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये हा विचार मांडला आणि तो उचलला गेला आणि त्या सामुदायिक सोहळ्याचा म्हणजे सोलापूरचा सामुदायिक सोहळा लोकमंगलचा होता आणि तेव्हा 150 विवाह एकत्र होते आणि त्या 150 च्या 150 वधूवरांनी 8वा फेरा घेतला. त्याच्यामुळे मग हा विचार मी तो पकडूनच ठेवला आणि आतापर्यंत 11,000 पेक्षा जास्त वधूवरांनी 8वा फेरा घेतला. म्हणजे त्याचा प्रचार प्रसार असा झाला की आज हरियाणा आणि राजस्थानमध्ये सुद्धा 8वे फेरे घेतले जातात. हे मी आवर्जून सांगेल.
1: मी तेच विचारणार होतो की हे प्रश्न केवळ महाराष्ट्रात नाहीत,
0: पूर्ण भारतात
1: आहेत, जगातच्या काही भागात पण अनेक देशांमध्ये पण असू शकतं,
0: चीनमध्ये.
1: मग या सगळ्यांचं कुठे हे झालं, म्हणजे तुमचं पाहून कुणी सुरू केलं रिप्लिकेशन?
0: खूप ठिकाणी
1: बरोबर.
0: म्हणजे नकोशीला करूया हवीशी तर अनेक जण कोल्हापूरमध्ये सुद्धा 2-3 संस्थेनी सुरू केलेलं आहे. आपण जळगाव साईडला गेलो तिथे सुद्धा, म्हणजे जिथे जिथे म्हणजे आपण जातो तिथे तिथे आपण म्हणजे त्याचा प्रचार प्रसार करतो तर अनेक संस्था पुढे येतात आणि ते म्हणतात की नाही आम्ही आमच्या भागात करू, आम्ही आमच्या भागात करू. म्हणजे अगदी मी तेच म्हटलं ना, काय हरियाणा आणि पंजाबमध्ये सुद्धा आणि राजस्थानमध्ये सुद्धा हे चांगल्या मोठ्या प्रमाणात चालू आहे. म्हणजे त्यांच्या वृत्तपत्राच्या बातमीमधून सुद्धा ते ठळकपणे आपल्याला समजून येतं. म्हणजे तिथे तर त्यांना शासनाच्या द्वारे अनुदान पण दिलं गेलेलं आहे आणि तिथे आरोग्यमंत्र्यांनी सूचना सुद्धा दिलेल्या आहेत की इथे होणारे लग्न हे 8व्या फेऱ्याने व्हावे आणि त्यासोबत अफिडेव्हिट पण त्यांना करायला लावलेलं आहे असं सुद्धा चित्र तिथे आहे. म्हणजे हे 8वा फेरा म्हणजे संस्कारामधूनच तो जर गुंफला गेला तर मग त्याचा नक्कीच चांगला परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो.
1: सुधा, खरं म्हणजे आपला खरं हा एका तासाचा मुलाखतीचा खरं वेळ खूप कमी आहे, पण मला उत्सुकता आणखीन एका गोष्टीची की खऱ्या अर्थाने तुमचं आयुष्य सुखी आहे, समृद्ध आहे, तुम्हाला जे जे करायचं होतं ते तुम्ही साध्य केलेलं आहे. असं असताना शांतीसाठी पुन्हा एका वेगळा योग, राजयोग, त्यासाठी तुम्ही आता खूप वेळ देता. मौन ही आजची अवघड गोष्ट आहे खरं, म्हणजे एक तासभर देखील आपण शांत बसू शकत नाही, ते तुम्ही कितीतरी वर्ष करत आलेला आहात. हा योगाचा तोही मला माझ्या मनातला कुतूहलाचा विषय.
0: हा म्हणजे माझा मूळ स्वभावच असा गप्पा मारणारा नाहीये किंवा मी असं म्हणजे उगीच गप्पा मारण्यात किंवा शॉपिंग करण्यात किंवा इकडे तिकडच्या गोष्टी करण्यात माझं मी वेळ कधीच, म्हणजे लहानपणापासूनच माझी ही जीवन पद्धती किंवा माझं एक लायकिंग म्हणा की मी अशी कुठे गप्पा मारत बसले किंवा उगीच शॉपिंग इकडे तिकडे गेले असं कधी होत नाही. मला लहानपणापासूनच माझा प्रत्येक क्षण हा म्हणजे सफल व्हावा, प्रत्येक क्षणाचं काहीतरी पॉझिटिव्ह त्याचा इफेक्ट व्हावा असंच वाटत आलेलं आहे आणि म्हणून मी अटेन्शन देत असते की माझा प्रत्येक विचार हा शुभ आणि शुद्ध असावा आणि माझा प्रत्येक क्षण हा सफल आणि समर्थ असावा यासाठी माझं अटेन्शन राहिलेलं आहे. राजयोगा जीवन पद्धती गेल्या 12 वर्षापासून मी फॉलो करते. ऍक्च्युली माझी जीवनशैलीच पहिल्यापासून लहानपणापासूनच तशी होती, परंतु आता मी ती परफेक्ट केलेली आहे आणि गेल्या 12 वर्षापासून मी स्वतः राजयोगा मेडिटेशन जीवन पद्धतीचा स्वतःसाठी अभ्यास केलेला आहे. नंतर त्याचे प्रयोग समाजासाठी सुद्धा केलेले आहेत, मग कारागृहातल्या कैदी बांधवांसाठी असेल, अंध बांधवांसाठी असेल, युवा पिढीसाठी असेल, मुलांच्या चंचलतेसाठी असेल किंवा परीक्षेच्या काळामध्ये तणावमुक्त राहण्यासाठी असेल किंवा गर्भवती मातांसाठी असेल, असे विविध प्रकारचे जे अनेक प्रकारचे ताणतणाव आज आपल्याला दिसतात आहे की म्हणजे जीवनच आपलं हरीभरी करीने आहे. अगदी लहान बाळापासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांनाच टेन्शन आहे. तर टेन्शन मुक्त कसं राहायचं, म्हणजे आलेल्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं, ते पण शांत राहून कसं सामोरं जायचं, ही कला आपल्याला याच्यातून शिकायला मिळते आणि याच्यातून हेल्दी वेल्दी हॅपी लाईफ होतं, जीवन सहज सुंदर आणि सफल होत जातं. आणि ते पण जेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजतात की जीवनाचा खरा अर्थ समजतो, जीवनाचा खरा मार्ग समजतो, जीवनामध्ये येणाऱ्या अडी अडचणीला सामोरं जाण्याची कला जेव्हा आपल्याला प्राप्त होते, कारण जगामधला असा एक पण माणूस नाही की ज्याला अडी अडचणी येत नाहीत, प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे येतच असतात, परंतु त्याला सामोरं जाण्यासाठी जी एक स्टेबल माइंड पाहिजे, स्ट्रॉंग माइंड पाहिजे, ते मात्र तिथे कुठेतरी आपण कमी पडतो. तर या मेडिटेशनच्या माध्यमातून मन शांत करणं, मनाची शक्ती वाढवणं, मन समर्थ करणं, ज्याला सोल चार्जिंग असं म्हणतात, ते माइंड चार्ज करणं, जसं मोबाईल चार्ज झाला तर त्याचे ऍप्लिकेशन आपण वापरू शकतो, तसंच जेव्हा सोल चार्ज होतं तर त्याचे जे सुख शांती आनंदाचे जे ऍप्लिकेशन आहेत त्या आपल्या जीवनामध्ये येऊ लागतात. मग ते यायचे असतील तर आपल्याला राजयोगा जीवन पद्धती शिकली पाहिजे. मी अनुभवावरून असं सांगेल की जगातल्या प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी राजयोगा मेडिटेशनचा 7 डेजचा रोज 1 तासाचा म्हणजे कमीत कमी 7 तास आपल्या जीवन समजून घेण्यासाठी द्यावेत. जर समजा असे दिले नाहीत तर हे शरीर सोडताना त्याला पश्चाताप होईल असं मी अनुभवाने सांगेल की प्रत्येक व्यक्तीने जगाच्या पाठीवरील प्रत्येक व्यक्तीने राजयोगा मेडिटेशन जीवन पद्धतीसाठी कमीत कमी 7 तास द्या. आयुष्यातले 7 तास म्हणजे रोज 1 तास 7 डेजचा हा कोर्स आहे आणि त्यानंतर मग तुम्ही ठरवा तुम्हाला पुढे जायचं किंवा नाही जायचं. पण हे जर आपण केलं नाही तर नक्कीच म्हणजे माझ्या अनुभवाप्रमाणे त्यांना पुढे जाऊन पश्चाताप होणार आहे.
1: सुधाताई, तुमचा दिवस कसा असतो? तुम्ही किती वाजता उठता? तुमचे आवडीचे पदार्थ कुठले, रंग कुठले, हे सगळं देखील खरं म्हणजे आम्हाला श्रोत्यांना ऐकवायला नक्की आवडेल.
0: मी 3:30 वाजता उठते. 4 ते 4:45 पर्यंत ऑनलाईन मेडिटेशनचा क्लास मी घेते, त्याला अमृतवेला मेडिटेशन म्हणतात. त्यानंतर 5 ते 5:30 पर्यंत जे व्यक्ती आजारी असतात, जे मनाने आणि शरीराने थकलेले असतात, त्यांना व्हायब्रेशनची गरज असते, पॉझिटिव्ह एनर्जीची, ते आम्ही सकाश किंवा व्हायब्रेशन देतो. 6 ते 7 मध्ये मुरली क्लास असतो. तो मुरली क्लास म्हणजे परमपिता परमात्मानी उच्चारण केलेले महावाक्य असतात, त्याचा अभ्यास असतो. तो अभ्यास केला जातो, त्यानंतर मेडिटेशन केलं जातं. त्यानंतर मग मी वॉकिंगला जाते आणि म्हणजे मोकळ्या हवेत फिरायला, म्हणजे जेणेकरून वॉक होतो, तो एक एक्झरसाईज आहे. योगासनं काही थोडेफार 5-10 मिनिटं अशी केली जातात. मग घरी येतो. मग घरी आल्यानंतर ब्रेकफास्ट करतो आणि मग नंतर हॉस्पिटलचं काम चालू होतं.
1: ब्रेकफास्टमध्ये काय असतं?
0: ब्रेकफास्टमध्ये शक्यतो म्हणजे 2 वेळेस मी जेवण करते, एक तर 9:30 आणि 4:30 तर त्यामुळे ब्रेकफास्ट हा जेवणासारखाच असतो. मग मला पोळी आवडत नाही पण मला भाकरी आवडते. भाकरी, एखादी पालेभाजी, सॅलेड, एखादं शिक्रण वगैरे, असं म्हणजे साधं सोपं वरण भात, असं ब्रेकफास्ट म्हणजे जेवणासारखा असतो. आणि संध्याकाळी मात्र मग असं एखादं इडली सांबर म्हणा किंवा उत्तपा म्हणा किंवा डोसा, असं थोडंफार खाणं 4:30 होतं. आणि त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी 9 वाजता आपण ब्रेकफास्ट असं जेवणासारखाच करतो. म्हणजे 2 वेळेस खाणं मेनली असतं. आवडता रंग माझा पांढरा रंग मला आवडतो, शुभ्र असा छान. आणि माझा आवडता मेनू म्हणजे वरण भात आहे.
1: अरे वा,
0: गरम गरम वरण भात तूप टाकून छान पैकी.
1: तुम्ही आता नगरमध्ये आहात म्हणून नगर तर नक्कीच आवडीचं शहर असणार, पण हे शहर कसं असायला हवं किंवा काय नगरमध्ये आणखीन पुढच्या काळामध्ये घडायला हवं, काय वाटतं तुम्हाला?
0: नगरचा इतिहास खूप छान आहे. नगरमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू पण छान आहेत. याच्यामध्ये अनेक लोकांनी योगदान पण चांगलं दिलंय. पण इथून पुढच्या काळामध्ये त्याच्यामध्ये ते जपायला पाहिजेत आणि जपून अजून नवीन क्रिएशन झालं पाहिजे असं मला वाटतं. की कारण आपण क्रिएशनमध्ये कमी पडतोय असं पण मला जाणवतं. तर या जिल्ह्याचा विकास व्हावा, त्याच्यामध्ये नवनवीन क्रिएशन्स व्हावेत. कारण क्रिएशनला खूप वाव आहे आपल्याकडे. चांदबीबीचा किल्ला आहे, साईबाबांचं अस्तित्व आहे, मेहरबाबांचं आहे, शनिशिंगणापूर आहेत. म्हणजे तसं पाहिलं तर खूप छान काही काही गोष्टी आहेत.
1: पर्यटनासाठी तर मोठं आकर्षण आहे आपल्याकडे.
0: खूपच चांगलं. म्हणजे तर आपण चांगलं एक छान पर्यटन स्थळ आणि त्यासोबतच नैसर्गिक सौंदर्य पण वाढलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने त्यासाठी सुद्धा योगदान दिलं पाहिजे. फॉरेन कंट्रीजमधलं मला एक छान आवडतं की एखादी कॉलनी असेल तर त्यांच्याकडे एखादा नियम असतो की बाबा सगळ्यांनी दारासमोर तुळस लावायची म्हणजे तुळसच लावायची, किंवा या कलरची फ्लॉवर्स येणारी लावायची. म्हणजे कसं की ऍट अ ग्लान्स आपण एकदम पाहिलं की एकदम खूप छान वाटतं. तर तसं सुद्धा आपल्या म्हणजे अशी शिस्त आपल्या शहरामध्ये यावी आणि मग सर्व प्रकारच्या सुविधा असाव्यात. की कारण आज आपण पाहतो युवा पिढी थोडीशी नगरपासून दूर चाललेली आहे, तर तिला सुद्धा आपण इथे थांबून ठेवण्यासाठी तर त्यांना ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या पण आपण कराव्यात. तर क्रिएशनमध्ये आपण कमी पडतो याची खंत मला नक्की वाटते.
1: अजून असं वाटतं की आपल्याला या या गोष्टी करायच्या होत्या आयुष्यामध्ये. आपण एक बकेट लिस्ट असं असतं की या या गोष्टी मला करायच्या आयुष्यात. काही गोष्टी राहून पण जातात, असं काही आहे मनात की हे करायचं राहून गेलं आपलं?
0: नाही, राहून गेलं म्हणण्यापेक्षा अजून पुढे जाऊन आपल्याला करायचं आहे. त्या म्हणजे की आता स्त्री भ्रूण हत्येचा विचार जो आहे हा संपलेला नाहीये, हा जरी बरोबर आपल्याला बदललेला दिसतोय,
1: थोडंसं बदललेलं
0: हा नाही, म्हणजे पूर्वी फार कठीण होतं, त्यानंतर सौम्य झालं, आता आपण पाहतो की आता आत्ताची गोष्ट म्हणजे मागच्या आठवड्यात श्रीगोंदामध्ये अगदी ढोल ताशांनी मुलीच्या जन्माचं स्वागत केलं, ते पेपरमध्ये बातमीही आपण वाचली, म्हणजे असं वातावरण सकारात्मक होतंय, तरी पण मनामध्ये मुलगी नको ही भावना अशी पूर्ण पुसली गेलेली नाहीये. तर त्यासाठी मला शेवटपर्यंत काम करायचंय. आणि मी आत्ताच म्हणल्याप्रमाणे की प्रत्येक व्यक्तीने राजयोगा मेडिटेशनचा जीवन पद्धतीचा अभ्यास केला पाहिजे, त्यापासून एक पण माणूस वंचित राहू नये अशी पण माझी इच्छा आहे की मी जास्तीत जास्त व्यक्तींना त्याच्यामध्ये कशी सामावून घेईल आणि परमेश्वराचं एक दूत बनून कसं मी एक बोट लावेल त्या सेवेसाठी, त्यासाठी पण मला आयुष्यभर काम करायचं आहे.
1: सुधाताई, तुम्ही नेत्रदानासाठी पण खूप काम करता, तुमच्याकडे अनेकांनी नेत्ररोपण पण करून घेतलेलं आहे, तुम्ही स्वतः पण नक्कीच केलेलं असणार. तुमच्या साहित्यामध्ये हा सामाजिक विचार नेहमी डोकावताना दिसतो, अनेक पुस्तकं तुम्ही लिहिलेली आहेत. या कार्यक्रमाची सांगता पण एका तुमच्या कवितेने करूयात. आणि त्याच्या आधी खरं म्हणजे आणखीन काही वर्षांनी नासाच्या वतीने जेव्हा मंगळावर यान पाठवलं जाईल तेव्हा जी नावं जगभरातून फार महत्वाचं योगदान ज्यांचं आहे या पृथ्वीच्या भला करण्यामध्ये, त्याच्यामध्ये एक नाव असेल नगरचं, ते म्हणजे डॉक्टर सुधा कानकरिया. तर त्यासाठी पण आम्ही शुभेच्छा देतो, त्या दिवसाची वाट बघतोय. आणि आता समारोप करूया तुमच्या एका आवडत्या कवितेने.
0: विषय निघाला नेत्रदानाचा, त्यावरची कविता मी आपल्या समोर मांडते. दोन श्वासातले अंतर जन्म मरणाचा हा फेरा, दोन श्वासातले अंतर जन्म मरणाचा हा फेरा, थांबले श्वास संपले जीवन, थांबले श्वास संपले जीवन, मृत्यूचा हा सोहळा आनंदमय करूया, मरणाचा हा सोहळा अमृतमय करूया, संकल्प करूया आजच मरणोत्तर नेत्रदान करूया, मरणोत्तर नेत्र दान करूया.
1: सुधा, खूप धन्यवाद. आणि अशाच गप्पा आपण नेहमीच आपल्या श्रोत्यांसाठी कधी न कधी कुठल्या तरी निमित्ताने करत राहूयात. स्नेहालय आणि रेडिओ नगरच्या वतीने तुमचे मनापासून आभार.
0: धन्यवाद. आपले पण खूप खूप आभार भूषणबाई, आणि स्नेहालय परिवार यांचे खूप खूप आभार, आणि सर्व नगरकरांचे पण खूप आभार की सर्व नगरकरांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे. एक नगरची लेख आहे आणि या लेकीला आपण सांभाळून घेतलेला आहे. धन्यवाद. थँक्यू.
2: संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली कवी मनाच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सुधा कांकरिया यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. मंडळी, दर रविवारी रात्री 8 वाजता ऐकायला विसरू नका संचित अहमदनगरचं. आपल्या सगळ्यांचे आवडते, आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. Bye-bye.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी 6 वाजता।

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज।